नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ 1948 अर्थात 12 जून 2026 सकाळचे 5:55 आणि 30 सेकंद झाले आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सेवेला प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग आसावरी आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6 वाजता तथा काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई.
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
0: भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मुरलीधर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक रचना.

सकाळचे 6:13 होत आहेत. मंगल प्रभाता भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर आपण ऐकणार आहोत आर्यन पराडकर यांच्या सुरा संत तुकाराम महाराजांच्या अभंगरचना, संगीत जयकुमार पारटे यांचं.

0: आताच आपण उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत दासगणू महाराज यांचं गोंधळ गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं तर श्रीकृष्ण चंद्रात्रय यांनी. आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सहा वाजून 22 मिनिट होत आहेत. आता ऐकूयात विचार पुष्प.
1: विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया गीतासार. श्लोक गायन प्रमोद पद्मश्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले. विवेचन केले लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी.
2: आणि आज आपण पाहतो की हा गीतेच्या 8व्या अध्यायातला 25वा श्लोक आहे.
3: तूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् तत्र चान्द्रमसं ज्योतिः योगी प्राप्य निवर्तते.
2: आता याच्यामध्ये मागच्या श्लोकामध्ये अर्चन मार्ग सांगितला होता. आता या श्लोकामध्ये भगवान म्हणतात की अर्जुना या अर्चिरा मार्गाहून वेगळा. अर्चिरा मार्ग कशाला म्हणायचं मागच्या श्लोकात आपण ऐकलं. उत्तरायण असावा, त्यातला शुक्ल पक्ष असावा, दिवस असावा वगैरे सांगितलं. तसं आता हा आहे ना, तो म्हणजे कोणता आहे? ज्या मार्गात धूर आहे, रात्रीची वेळ आहे, कृष्ण पक्ष आहे आणि दक्षिणायनातील एखादा महिना आहे, अशा मार्गाने जो ध्येय सोडतो ना, ध्येय सोडून गेला कर्मयोगी आहे ना, तो चंद्रलोकाला प्राप्त होतो आणि पुन्हा संसारामध्ये जन्माला येतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. तर हे जे श्लोकाचे गूढ अर्थ आहेत ना, ते प्रगट गुज बोले विश्व ब्रह्मचे केले ज्ञानवाने प्रगट केलेत ना. आणि त्यामुळे माऊली म्हणतात की तरी प्रयाणाच्या अवसरे हा योगी देह सोडतो ना त्यावेळेला. वातस्मेष्टा सुभरे, आपल्या शरीरामध्ये वात कफादिक असे प्रकारचे रोग दाटलेले असतात. तिने अंतकरणी अंधारे कोंदले, त्यामुळे अंतकरण त्या दुःखाने पछाडलेलं असतं आणि त्यामुळे त्या दुःखाने कोंदलेलं असतं ते अंतकरण. त्यामुळे काय होतं, सर्वेंद्रिय लाकूड पडे, सगळ्या इंद्रिया लाकडासारखी ती अशी घट होऊन बसलेली असतात, म्हणजे काम करत नसतात. स्मृती भ्रमा माझी बुडे, तिला काही स्मृती राहत नसते त्यावेळेला. आणि मन होय वेडे कोंडे प्राण, त्याचं मन वेळ झालेलं असतं, प्राण कोंडले असतो. अग्नीची अग्नी पण जाय, आतल्या शरीरातला अग्नी नसतो. मग तो धुमची अवगाव जसा आत धूर साठला असतो, त्याने चेतता गिवशिरी ठाई शरीराची, अशी त्या शरीराची अवस्था असते. का मरेना सावध, तो मेलाय काय सावध हेच त्याला कळत नाही. आयसी दिवतीशी पडे स्तब्ध, आयुष्य मरण्याशी मर्याद वेळ ठाकी, अशी मरणाच्या वेळ त्याची अवस्था झाली असते ना. आयसा देहाती स्थिती, बाहेर कृष्णपक्ष वरी राहती, ती देहाची अशी अवस्था. आणि बाहेर कृष्णपक्ष आहे, रात्रीचा वेळ आहे आणि सामासही वेळावती दक्षिणायन आणि दक्षिणायनाचा काळ आहे. आम्ही अकळ जो पांडवा म्हटला तो आज आणावा. धूम्र मार्गावा म्हणतात त्याच्या, याला धूम्र मार्ग म्हणतात. या मार्गी जो देह सोडतो तो पुन्हा जन्मनाच्या चक्रात परत येत असतो.
3: शुक्ल कृष्णे गती येते जगत शाश्वते मते एकयात्यनावृत्तीम अन्यया वर्तते पुनः.
2: हा 8व्या अध्यायातला 26वा श्लोक आहे. आणि पुढे भगवान सांगायला येते अर्जुना, मनुष्य प्राण सोडतो तेव्हा तो जीव शरीर सोडून जातो तेव्हा त्याच्या जाण्याचे हे जे दोन मार्ग आहेत ना सांगितले 2 श्लोकामध्ये, हे अगदी स्थूल बोलायचे म्हटले तर दोन, आता आपल्या भाषेत म्हणायचं म्हटलं की नाही,

0: तर समजा हे काय मार्ग कुठं असतो, प्राण जाण्याचा, जीव जाण्याचा? हो ना, जसं आपल्या दोन देशामध्ये सुद्धा विमान प्रवास होतो ना, त्याचे पण मार्ग ठरलेत की नाही, तसं शरीरातून जाणाऱ्या प्राणाचे पण हे मार्ग आहेत दोन, हे अंतकाळीचे मार्ग आहेत. हे जीवाचे निर्वाण अतिसूक्ष्म असले तरी त्याचे सुद्धा दोन मार्ग आहेत ना. आपल्याला अत्यंत सूक्ष्म असणाऱ्या जीवाचे स्वरूप कळत नाही तर त्याचे मृत्यूनंतरचे प्रवास कसे कळणार? असो, अरुणाच्या निमित्ताने देवाने हे दोन मार्ग सांगितले. त्यामध्ये शुक्ल पक्ष प्रत्येक महिन्यातला पंधरवाडा तो ज्ञानप्रकाशरूप असतो आणि कृष्ण पक्ष हा अज्ञान अंधकाररूप असतो. अशा जगाच्या दोन शाश्वत गती आहेत. पहिल्या गतीला अर्चन मार्ग म्हटलंय, त्यात गेलेली माणसं पुनर्जन्माला येत नाहीत आणि धूम्र मार्गाने जाणारे जीव पुन्हा जन्माच्या चक्रात येतात. ऐस्या अनादिया वाटा, एकी उजू एक आव्हांट आहे, दोन वाटा आहेत, एक उजळ आहे, दुसरी आव्हान रात्रीसारखी आहे. म्हणून बुद्धीपूर्वक सुबटा दावली आहे तू, म्हणे अरुणा तुला अगदी बुद्धीपूर्वक तुला हे दोन रस्ते मी दाखवले आहेत. एरवी देहांती थोर विषम या मार्गाच्या हे संभ्रम, अशा प्रकारे देहांती या दोन मार्गाच्या बाबतीत संभ्रम आहे लोकांच्या मनात. जन्मे अभ्यासल्याचे हन काम जाईल वाया, मरणाच्या वेळेला धूम्र मार्गाच्या भ्रमाचे मोठं संकट आहे. त्यामुळे योग्याने जन्मभर केला अभ्यास वाया जातो. त्या भीष्माचार्यांनी मृत्यूशिवर पडले असताना उत्तरायण लागेपर्यंत प्राण धरून ठेवला होता, तेव्हा त्यांनी देह सोडला. तर एक ब्रह्मत्वा जायचे, एक मार्ग आहे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो आणि एक पुनरावृत्ती जी एक मात्र पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात येतो. परी दैवगत्याने जुल आहे जे देहांती जेणे, तर ज्याचं त्याचं प्रारब्ध आणि देहांती त्याला कुठल्या मार्गाला जावं लागतं हे त्याच्या अभ्यासावर अनाभ्यासावर अवलंबून आहे, अशा प्रकारे भगवान कृष्ण परमात्म्याने या श्लोकात म्हटलेलं आहे.
1: विचार पुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया गीतासार. श्लोक गायन प्रमोद पद्मश्री श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले, विवेचन केले लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी.
2: विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता जाहिरातींच्या प्रसारणानंतर आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
3: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
4: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
3: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
4: पुणे सोलापूर हायवे मोंडनीम.
3: संपर्क 87400304008.
5: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावनभूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता पहिली ते दहावी साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
6: मराठी माध्यमातून शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
5: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, दोन वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
6: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746, 97 63 041 415 आणि 99 21 609 018.
4: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
7: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
4: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
7: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
4: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
7: अरुण नरखेडकर अंगर.
4: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
2: श्रोते, आपण आमचे कार्यक्रम आता सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकू शकता. त्यासाठी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
1: प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
8: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
9: ऍडमिशनचं काम झालं.
8: आणि एवढी मोठी फी?
9: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याज दर आहे. त्यामुळं

0: काम सोपं झालं.
1: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
0: मोबाईल 9096222325.
2: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी पद्माकर कुलकर्णी. ठळक घडामोडी. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. राज्यात शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना जारी. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडं भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. आणि चीन इथं होणाऱ्या जागतिक हँडबॉल स्पर्धेसाठी मंगळवेड्याच्या प्रज्ञा माने हिची निवड. आता घडामोडी विस्तारानं. केंद्र सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीएसआय मानांकानुसार असलेल्या 22-30% इंधन मिश्रणावर आता उत्पादन शुल्क आकारलं जाणार नाही. अर्थ मंत्रालयानं काल यासंदर्भातली अधिसूचना जारी केली आहे. कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारनं जारी केली असून त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या या मार्गाचा भूसंपादन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या वर्षात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून पुढील वर्षी महामार्गाचं काम सुरू करण्याच्या दृष्टीनं एमएसआरडीसीनं हालचाली सुरू केल्या आहेत. नागपूर ते गोवा हे अंतर आता 21 तासावरून 8 तासांवर येणार आहे. सोलापूरसह राज्यातल्या 13 जिल्ह्यातून हा मार्ग प्रस्तावित असल्यानं यामुळे राज्यातील प्रमुख देवस्थानं जोडली जाऊन त्यांच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत महागाई भत्त्यात 53% 58% अशी वाढ केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या महत्वपूर्ण निर्णयाची काल घोषणा केली. यासोबतच कर्मचाऱ्यांची घरभाडे भत्त्याची तब्बल 100 कोटी रुपयांची थकबाकीही दिली जाणार असून या निर्णयामुळे हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. सांस्कृतिक मंत्रालयाचं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातल्या 108 कलाकारांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासाठी 106 युवा बालकलाकारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं राज्यातल्या कुंभार समाजाला वर्षभरात 700 ब्रासपर्यंत माती आणि राख उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. पात्र लाभार्थ्यांना ओळखपत्र दिली जाणार असून तलाव आणि सरकारी जमिनीतून ही माती दिली जाईल असंही बावनकुळे यांनी सांगितलं आहे. सोलापूर जिल्हा दूध उत्पादक आणि प्रक्रिया संघाचं राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच एनडीडीबीकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळणार असून जिल्ह्यात खासगी दूध संस्थांच्या सुरू असलेल्या मक्तेदारीवर आळा बसणार आहे. जिल्हा दूध संघ पुन्हा नव्यानं सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मदत आणि सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित सिंग शिंदे यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील 10 साखर कारखान्यांकडे एफआरपीची 246 कोटी रुपये थकल्याचं साखर आयुक्तांकडील नोंदीवरून दिसून आलं आहे. दरम्यान 3 कारखान्यांसह राज्यातल्या 7 साखर कारखान्यावर आरसीसीनुसार कारवाई करण्यात आली आहे. तर 7 कारखान्यांची येत्या सोमवारी 15 जून रोजी सुनावणी होणार आहे. सरलेला साखर हंगाम बंद होऊन 4 महिने लोटले तरी 10 कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे 246 कोटी 12 लाख रुपये अद्याप दिले नाहीत. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या

कोल्हापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या गार अकोले गावातल्या शेतकऱ्यांच्या केळी बागांची जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी काल पाहणी केली. कृषी तसंच महसूल विभागानं नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी त्यांनी संबंधितांना दिले आहेत. यावेळी प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त शेतकरीही यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2017 आणि 2019च्या कर्जमाफी योजनेत पात्र असूनही वंचित राहिलेल्या 5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी राज्य सरकार सुमारे 14,000 कोटी रुपये देणार असून या निर्णयामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. धोत्री इथल्या गोकुळ शुगर कारखान्यांकडून थकीत ऊस बिलाची रक्कम मिळावी या मागणीसाठी गेल्या 18 दिवसापासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन काल अखेर तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मध्यस्थीनंतर येत्या 16 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रतिटन 2,800 रुपये दरानं ऊस बिल जमा केलं जाईल असं आश्वासन दिल्यानं हे आंदोलन शेतकऱ्यांनी काल मागे घेतलं आहे. सोलापूर शहरातल्या पंचकट्टा परिसरातील श्री मार्कंडेय उद्यानलगत असलेल्या मुल्लाबाबा टेकडी भागात काल दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली. 2 जेसीबीच्या सहाय्यानं पत्र्यांची 5 मोठी दुकानं आणि 4 पत्र्यांची घरं हटवण्यात आली. सकाळपासून सुरू केलेल्या या कारवाईला पत्र्याचे शेड, दुकानं आणि काही निवासी बांधकामंही हटवण्यात आली. तब्बल 24 वर्षे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. न्यायालयानं संबंधित जागा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत. हे अधिकृत बांधकाम हटवताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पंढरपुरातील श्री विठ्ठल मूर्ती दीर्घकाळ टिकावी यासाठी तिचं जतन आणि संवर्धन करणं अत्यावश्यक आहे. वज्रलेप करण्याबाबत तज्ज्ञांची आपली मतं मांडली असून कोणती पद्धत वापरायची याबाबत पुरातत्व विभागाचा सल्ला घेऊन 2 ते 3 दिवसात निर्णय घेतला जाणार असल्याचं जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सांगितलं. विठ्ठल मूर्तीच्या जतन आणि संवर्धनाबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची काल बैठक झाली. यात मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याची सूचना पुरातत्व विभागाकडून ठेवण्यात आली. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी ही माहिती दिली. उजनी धरणाचं पाणी कमालीचं प्रदूषित झाल्याचा दावा जलतज्ञ करत आहेत, मात्र उजनीचं पाणी पूर्णपणे सुरक्षित आहे. एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळेच्या अहवालातून हे पाणी पिण्यालायक असल्याचं स्पष्ट होतं असं सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागातील व्यंकटेश चौबे यांनी सांगितलं आहे. उजनीच्या पाण्यामुळे कॅन्सरसारखे आजार होत असल्याचा अहवाल एका संघटनेनं महापौरांकडे दिला होता. या पार्श्वभूमीवर चौबे यांनी हा खुलासा केला आहे. येत्या 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असून त्या पार्श्वभूमीवर रविवारी 14 जून रोजी सोलापुरातल्या विणकर बागेपासून योग दिंडी काढण्यात येणार आहे. 20 जून रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर यासाठी रंगीन तालीम होईल आणि 21 जून रोजी सकाळी 7:30 ते 8:30 या वेळेत आयुष मंत्रालयाच्या आदेशानुसार सामूहिक योगाभ्यास आणि योग नृत्य होणार आहे अशी माहिती योग समन्वय समितीचे निमंत्रक मनमोहन भुतडा यांनी दिली. चीन इथं होणाऱ्या 25व्या महिला कनिष्ठ जागतिक हँडबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी मंगळवेढा इथल्या प्रज्ञा बाळासाहेब माने हिची भारतीय संघात निवड झाली आहे. सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर प्रज्ञा माने हिनं राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत भारतीय संघातलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. 24 जून ते 6 जुलै दरम्यान या स्पर्धा चीनमधल्या जिनजॉंग शहरात होणार आहेत. आता तापमान. सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 38.5 दशांश तर किमान 25.3 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. राज्यात शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना जारी. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडं भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. आणि चीन इथं होणाऱ्या जागतिक हँडबॉल स्पर्धेसाठी मंगळवेढ्याच्या प्रज्ञा माने हिची निवड. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक।
1: सोलापूर दिनांकाचं आज संकलन केलं होतं पत्रकार पद्मकर कुलकर्णी यांनी।
2: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
3: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर।
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
3: व्ही आर पवार चाटी गल्ली सोलापूर।
1: आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला।

0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, शेतावरील पिकाच्या काढणीनंतर उत्पादित धान्याची योग्य साठवणूक न झाल्यास किडी, उंदीर, बुरशी आणि आर्द्रतेमुळे मोठ्या प्रमाणात हानी होते. विशेषतः कडधान्य, भुंगा, सोंडे कीड, खापरा भुंगा, कॉर्सायरा पतंग, ड्रग स्टोअर बीटल आणि बुकलाईस यांसारख्या किडी धान्याची गुणवत्ता, वजन, उगवण क्षमता आणि बाजार मूल्य कमी करतात. साठवणुकीमध्ये योग्य स्वच्छता, हवाबंद साठवण, घरगुती उपाय, तापमान आणि वायू नियंत्रण सोबतच शास्त्रीय धुरीकरण तंत्राचा अवलंब केला तर आपल्याला हे नुकसान नक्की टाळता येतं. त्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये मळणीनंतर आपलं धान्य हे स्वच्छ करून घ्यावं. जास्त ओलावा किडी आणि बुरशीच्या वाढीला पोषक ठरतो, त्यामुळे धान्य उन्हात चांगलं वाळवून त्यातील ओलाव्याचं प्रमाण 8-10% कमी करावं. साठवणुकीपूर्वी रिकामी पोती, कणग्या आणि गोदाम स्वच्छ करून ते कीडमुक्त करावं. शक्यतो नवीन गोण्या वापराव्यात. जुनी पोती वापरायची असल्यास गरम पाण्यामध्ये भिजवून सुकूनच ती वापरली पाहिजेत. यासह भिंतीमधील भेगा, छिद्र ही सिमेंटनं बुजवली पाहिजेत. उंदरांची बिळं काचेचा चुरा भरून ती बंद करावीत. खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसवाव्यात. धान्यातील किडलेले, तुटलेले आणि खराब दाणे चाळून ते वेगळे केले पाहिजे. धान्याची पोती लाकडी फळ्या, बांबू किंवा पॅलेटवर ठेवावी. धान्याची ही पोती भिंतीपासून 3 फूट अंतरावर 2 थप्प्यांमध्ये 1/2 मीटरवर ठेवावीत. छतापासून थोडी जागा ठेवावी. अत्यंत महत्वाचं म्हणजे महिन्यातून एकदा संपूर्ण गोदामाची स्वच्छता आपण केली पाहिजे. हवाबंद लोखंडी किंवा धातूच्या कोठ्यांचा यासाठी वापर केला पाहिजे. पावसाचं पाणी साठवणुकीच्या जागेत येणार नाही याकडेही विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. अशा पद्धतीनं धान्य साठवताना काही महत्वाच्या बाबी आपण लक्षात ठेवल्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना जर केल्या तर उंदीर, बुरशी आणि आर्द्रतेमुळे मोठ्या प्रमाणात होणारी हानी आपल्याला टाळता येते. सोबतच साठवलेल्या धान्याचं वेगवेगळ्या किडींपासून संरक्षण देखील करता येतं.
1: आताच आपण आजचा कृषी सल्ला ऐकलात. कृषी सल्ला या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आम्ही करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात. याशिवाय आजचे बाजारभाव आणि खरीप पेरणीची पंचसूत्री याविषयी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात. एफ एम वाहिनी 103.4 MHz आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 6:45 होत आहेत. आता आपण ऐकणार आहोत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात पारंपरिक भक्तिरचना.

0: आताच आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात पारंपरिक हिंदी भक्ती रचना ऐकली.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश.
2: वसुंधरा महाविद्यालयात BA, BSc आणि MA साठी प्रवेश देणे सुरू. मराठी, हिंदी, इंग्लिश, भूगोल आणि इतिहास या विषयासहित BA अंतिम वर्ष.
1: मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि झूलॉजी या विषयासहित BSc अंतिम वर्ष.
2: पालकांना परवडेल अशी फी. मुलींसाठी हॉस्टेलची सोय. शिवाय मुला मुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.
1: वसुंधरा महाविद्यालय, जुळे सोलापूर.
2: संपर्क 96 04 142 455.

श्रोते, आज रात्री 9 वाजता सर्जन सप्ताह विशेष कार्यक्रम शल्य संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत. विषय आहे स्तनाचा कर्करोग. सहभाग डॉक्टर योगेश बांग यांचा, समाधिका तेजश्री कुमठेकर, सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आज रात्री 9 वाजता.

0: आकाशवाणीचे हे सोलापूर केंद्र आहे.
1: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर.
2: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा.
1: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा. संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज.
2: मोबाईल 98 22 80 78 19 किंवा 97 63 60 18 61.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक दालनी सोमवारीही चालू.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग मेडिसिन स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग बर्न केअर युनिट ट्रॉमा केअर सेंटर मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर 24 तास फार्मसी रक्त तपासणी एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर. फोन 2315156.
3: काय रमा काकू जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत दमा गेला की काय?
4: हो ना अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली एकदम बरं वाटतंय आता अगदी पूर्वी सारखं.
3: त्वचा रोग अस्थमा संधिवात मूळव्याध फिशर तसंच इतर अनेक आजार उपचार मात्र एकच होमिओपॅथी तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
4: आशिष क्लिनिक जुन्या फौजदार सावडीजवळ सोलापूर.
3: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
4: मोबाईल 98503388.
1: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
2: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
1: रात्र अभ्यासिकेची ही सोय सोलापूर जिल्ह्यातील एकमेव AC आणि नॉन AC निवासी गुरुकुल.
2: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98503348. जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल सुरक्षित राहील आपलं मूल.

0: आला महिना अधिक पुण्य मिळवू अधिक लेकीसा जोडवे चांदीचे जावयास चांदीचा दीप विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट तेहतीस अनारशांसह करू लेकीचा ही थाट
1: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा
2: करजगीकर ज्वेलर्स वारद बोळ वारद कॉम्प्लेक्स सराफ कट्टा सोलापूर
1: सतत होणारी डोकेदुखी पाठदुखी शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत पण त्रास तर काही कमी होत नाहीये कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात छोट्या छोट्या गोष्टी विसरणं एकलकोंडेपणा लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप गुरटे आणि डॉक्टर निहार दिलीप गुरटे यांचं
0: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर
1: मोबाईल 7083069496
0: बॅगांची क्वालिटी A1 बॅगांसाठी फक्त पवन
3: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल कॉलेज ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
0: पवन बॅग स्टोअर्स नवी पेठ पारस इस्टेट समोर सोलापूर
1: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर प्री स्कूल एनरोलमेंट प्ले ग्रुप नर्सरी LKG UKG साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे
0: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991 लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये
1: होय नवरीसाठी आकर्षक शालू आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन
4: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक या आणि धम्माल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये
5: मस्त राईड्स वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क तुळजापूर रोड सोलापूर
6: अरे गणपा परवा तर तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर पळायला लागलंस की
7: अरे वय यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा
0: पाठदुखी अंगदुखी कंबरदुखी सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर हॉटेल सूर्या समोर सोलापूर मोबाईल 93 72 14 44 34
8: जुनाट सर्दी शिंका नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र युनिटी पॅराडाईज हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी 7 रस्ता ते रंगभवन रोड सोलापूर मोबाईल 88 86 36 00 88
1: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर संपर्क 73 97 87 50 73
9: त्वचा रोग कॉस्मेटॉलॉजी केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर साऊ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर जामदार टॉवर्स लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर
10: मोबाईल 77 19 92 22 55

आताच आपण मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात एस एच बिहारी यांचं गीत ऐकलं, एक मुसाफिर एक हसीना, या चित्रपटासाठी संगीतकार ओपी नय्यर. एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आपण ऐकला एफ एम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर, अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते, आता आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपसह युट्यूब आणि इन्स्टावरही तुम्ही या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता. त्यासाठी युट्यूब आणि इन्स्टाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. काही संदेशांनंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: अवश्य ऐका स्वरांजली उद्या सकाळी 9:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून.
2: तेजोमय नाद ब्रह्म हे.
3: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
4: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात 12:30 अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
5: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर तिकडे.
6: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
5: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
6: आता मी पण घेते.
7: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
8: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:10 झाली आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.
9: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय.

आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. विकसित भारत 2047 सर्वसमावेशक मानवी विकास अशी या बैठकीची मुख्य संकल्पना होती. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी महत्वाची आहे. राज्यांमध्ये सहकार्य, संवाद आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणंही आवश्यक आहे. यासाठी नीती आयोग प्रभावी भूमिका बजावू शकतो असं पंतप्रधान म्हणाले. नीती आयोगाच्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या पाच प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. राज्यानं 2030 $1 ट्रिलियन आणि 2047 $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था उभारण्याचं लक्ष ठेवलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आकांक्षित जिल्हे तालुक्यांच्या शाश्वत विकासावर सरकारचा विशेष भर आहे. तसंच युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी देण्याचं नियोजन आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं काल या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील महामंडळाच्या मुख्यालयात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत काल महत्वपूर्ण बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासाठी नव्हे, तर ते महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्यानं माघार घेत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र अधिकृत मुदत संपल्यानंतर माघार घेतल्यानं गीते यांचं नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा काल मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं 31 ऑक्टोबर रोजी धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी 12 कोटींपेक्षा जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा, कावेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याबरोबरच वीज निर्मिती केंद्रांमधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍश देखील देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यानं तिसरी जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषद आज आणि उद्या शिर्डी इथं आयोजित करण्यात आली आहे. भारतामधील वेगानं वाढणाऱ्या आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी आयोजित या परिषदेत धोरणकर्ते, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर प्रशासक, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी, विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 हा यंदाच्या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यामधल्या अणवीर गावानं पर्यावरण संरक्षणाबरोबरच ग्रामीण रोजगारालाही नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. मनरेगा अंतर्गत राबवलेल्या वृक्षारोपण उपक्रमातील 95% रोपांचं यशस्वी संवर्धन या गावानं केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्हा प्रशासन, मनरेगा, सामाजिक वनीकरण विभाग आणि यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे ट्रीगार्ड सिस्टम आणि ठिबक सिंचनाच्या आधुनिक तंत्रामुळे झाडांचं संरक्षण आणि पाण्याची बचत प्रभावीपणे झाली. या प्रकल्पातून आतापर्यंत 631 मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला, ज्या माध्यमातून 1,92,000 रुपयांची मजुरी थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. महिलांनीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आर्थिक सक्षमीकरणाची नवी वाट खोली गेली आहे. विद्यार्थ्यांना झाडांची जबाबदारी देऊन पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवण्यात आली, त्यामुळे अणवीर गावाचा हा हरित उपक्रम आज राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शाश्वत विकासाचं एक यशस्वी मॉडेल म्हणून हे गाव समोर येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन काल मुंबईत साजरा करण्यात आला. पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अजितदादांना अपेक्षित असलेला विकसित महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी पॉश कायद्यानुसार समिती स्थापन करणं अनिवार्य असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची तातडीनं तपासणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ जगदीश मिनियार यांनी दिले आहेत. यासंदर्भात मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीला राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ज्या कार्यालय अथवा आस्थापनांमध्ये योग्य अंमलबजावणी होत नाही त्यांच्यावर अधिनियमातील कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या केंद्रीय अतिरिक्त सचिव आणि व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक यांची कर्तव्य भवनात काल भेट घेतली. 2026-27 कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्याअंतर्गत निधी मंजुरी तसंच अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी ही बैठक महत्वाची मानली जात होती. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्यानं पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. महापालिकेनं यासंदर्भात विविध प्रभाग आणि तिथल्या सम आणि विषम तारखांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याचबरोबर पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहनही महापालिकेनं केलं आहे. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट इथं झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राच्या दोन वीर सुपुत्रांना वीरमरण आलं. विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील तर अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील शहापूर येथील रहिवासी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या जलाशयामध्ये आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण नाशिक तालुक्यातील सावरगावचे होते. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या विश्वचषकाचं विजेतेपद मिळवण्यास सज्ज झाला आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: श्रोते हो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।

आताच आपण प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात हरेंद्र जाधव यांचं गीत ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी. श्रोते, आज रात्री 9 वाजता सर्जन सप्ताह विशेष निमित्त शल्य संवाद हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. आजचा विषय आहे स्तनाचा कर्करोग. सहभाग डॉ योगेश बांग यांचा, संवादिका तेजश्री कुंठेकर, सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 7:25 होत्या. आता थोड्याच वेळात दिलखोलासा हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोत्याहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण पाहतोय की बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे शाश्वत शेती ही आता काळाची गरज बनली आहे. अशा वेळेस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी मोठा आशेचा किरण ठरतोय. मृदा आरोग्य व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, पीक पद्धतीतील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांचं प्रशिक्षण या माध्यमातून हा प्रकल्प ग्रामीण भागात मोठं परिवर्तन घडवतोय. या योजनेचा नेमका काय फायदा आहे, कोणते शेतकरी याचा फायदा मोठ्या प्रमाणात घेऊ शकतात, भविष्यातील शेतीसाठी हा प्रकल्प किती महत्वाचा आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प हा राबवला जातोय त्याचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा प्रशिक्षण कसं दिलं जातं?
1: राज्याचा विचार केला तर आपल्याकडे जवळपास 1.70 कोटी आपले खासदार आहेत आणि आपल्याकडे असणारी जी यंत्रणा आहे, कृषी विभागाची जी यंत्रणा आहे ती खाली गावपातळीवर काम करणारी, ते 10,500 साधारणपणे आपले सहाय्यक कृषी अधिकारी राज्यामध्ये काम करतात आणि संख्या मोठी शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे ह्याच्यावर पोहोचण्याकरता अनेक पर्याय आपल्याला द्यावं लागतं. म्हणजे गावाला ह्यामध्ये आपण घेतो, म्हणजे प्रत्यक्षामध्ये गावांना हा विचार करणं गरजेचं आहे. पण फार चांगला ह्यात महत्वाचा बदल आपण केला काही वर्षामध्ये, गेल्या 2-3 वर्षामध्ये, की तो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन केलेली आहे. ती समिती या प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकते, जबाबदारी त्यावर दिलेली आहे. म्हणजे ग्राम कृषी विकास समिती आहे, आपले सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, शिवाय प्रकल्पाच्या माध्यमातून जिथे प्रकल्प राबवला जातो त्या ठिकाणी समूह सहाय्यक आहेत. आणखी एक महत्वाचं आहे म्हणजे कृषीताई, प्रत्येक गावामध्ये आपण एक महिला जी 10वी 12वी शिकलेली आहे जी शेतीमध्ये काम करते, अशी शेतकरी प्रगत शेतकरी आपण जी महिला आहे तिला आपण गावानंच निवडून ज्ञानामध्ये केलेलं आहे, नॉमिनेशन केलेलं आहे की ती ह्या ज्ञानाचा उपयोग करेल आणि ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवेल. अशा अनेक माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. शिवाय की हे समाज माध्यम आपण जे बोलतो असे कार्यक्रम हे तर त्यात आहेतच आहे, पण प्रत्यक्षामध्ये देखील एवढी आपण या ठिकाणी रचना केलेली आहे.
0: म्हणजे शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी आपण शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचू आणि मार्गदर्शन कसं करू हा त्यामध्ये मुद्दा महत्वाचा करण्यात आलेला आहे. म्हणजे म्हणूया आपण बियाणं जे आहेत किंवा शेतीसाठी जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण म्हणतो, तर मग ते शुद्ध बीज किंवा चांगली बियाणं मिळणं शेतकऱ्यांना हे फार गरजेचं असतं, तर मग त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने काम केलं?
1: हा, हे तंत्रज्ञानाचे अनेक प्रकार, जसं आता आपण जमीन तयार करण्याचं पाहिलं तसं बियाण्याचं देखील फार महत्व यामध्ये आहे. त्यामुळं हे शुद्ध बियाणं पाहिजे पहिली गोष्ट आहे. ते बियाणं शुद्ध आहे आणि ते किती उगवतं, कारण उगवण क्षमता महत्वाची आहे. 100 बी मध्ये मी जर टोकले किंवा पेरले तर मला किती त्यातले दाणे उगवणार आहेत हे मला कळणं महत्वाचं शेतकऱ्याला. मग हे कसं कळेल, असं आम्ही सुरू केलं आहे की बियाणे उगवून तपासणे. शेतकरी स्वतःच्या घरामध्ये स्वतःच आपले बियाणे उगवून तपासते पाहू शकतो. आता त्याकडे बियाणं ठेवलंय. आता बरेच शेतकरी काय करतात, बाजारातून बियाणं आणणारे शेतकरी आहेत परंतु स्वतःकडे बियाणं असते वापरणारे शेतकरी देखील भरपूर आहेत. मग त्या बियाण्यामधून त्यांनी 100 दाणे घ्यावेत, साधं आपलं वर्तमानपत्र किंवा गोंदपट ओलं करून घ्यावं, त्यावर ते असे व्यवस्थित ओळीमध्ये ठेवून द्यायचे अंतरावर आणि ते गुंडाळी करून ठेवायची. 1-5 दिवसानंतर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये किती बियाणं अंकुर फुटले आहेत. मग 100 पैकी समजा 70 बियाण्याला अंकुर फुटले कमीत कमी, तर ते बियाणं पेरणी करता योग्य आहे. त्यापेक्षा कमी असले की याचा अर्थ आपला ते पेरणी करता योग्य नाही किंवा त्याचं फार उगवण्यता कमी आहे. मग यावरून ठरतो ते असं हे बियाणं उगवून तपासणे. तशी बीज प्रक्रिया आहे. बीज हे एकदा बियाणं चांगलं कळलं आपला की बियाणे बीज प्रक्रिया म्हणजे एक लसीकरणासारखंच काम आहे. ते सुरुवातीला आपण त्याला रोग आणि किडीपासून संरक्षण करू शकतो. मग हे करण्याकरता देखील आता आपल्याकडे जैविक बीज प्रक्रिया किंवा जे आपल्याला म्हणून त्यामध्ये की अशा प्रकारचे विद्यापीठाने तयार केलेले काही चांगले औषधं आहेत की जे आपलं जैविक औषध आहे, रासायनिक औषधं ह्यात वापरण्याची गरज नाहीये. अशा प्रकारचे कन्सॉर्शिया म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये, तर लिक्विड कन्सॉर्शिया जैविक संघ म्हणतो आपण त्याला, ते मिळतात. ते लावलं बियाण्याला की त्यापासून मग

0: त्याला रोगकिडीपासून संरक्षण त्याचं पुढचं होऊ शकतं अशा प्रकारे. आणि त्यानंतर नैसर्गिक शेतीमधलं तो जे आहे बीजामृत, तर बीजामृत देखील वाढवलं आपण त्यापासून देखील आपल्याला संरक्षण मिळू शकतं. अशा प्रकारे बीज प्रक्रिया देखील आपण केली आणि ही पेरणीच्या अगोदर करायची गोष्ट आहे आणि त्यानंतर मग ते बियाणं चांगल्या प्रकारे संरक्षित राहू शकतं. उगवण क्षमता चांगली असेल तर पीक चांगलं येऊ शकतं.
1: आणि उगवण क्षमता पाहण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी सांगितली तुम्ही, त्यामुळे प्रत्येक जण तो घरी करू शकतो आणि त्याप्रमाणे जर आपण पुढे गेलं तर निश्चितच आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यावर बीज प्रक्रिया पण कशा पद्धतीने केली पाहिजे तर ह्या अगदी सोप्या गोष्टी आहेत, तर त्या केल्या तर पुढे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यामध्ये आता डीएसआर जी पद्धत आहे ती सुद्धा एक प्रचलित होतीये, तर ही पद्धत नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांना कशी लाभदायक आहे?
0: आता हे आपण जसं बियाण्याचं बोललो तसं प्रत्येक पिकामधल्या ज्या लागवड पद्धती मगाशी आपण बोललो त्यामध्ये रंब्यावरची लागवड जी होती ती कापूस मका सोयाबीन ज्वारी बाजरी गहू हरभरा ह्या पिकांसाठी सगळ्या योग्य आहे. भातामध्ये मात्र बदल आहे, कारण भातामध्ये आपल्याकडे काय पारंपरिक पद्धती आहे ती म्हणजे लावणी करणे, रोप वाटिका तयार करणे, रोपाची लावणी किंवा रोवणी करणे हे म्हणजे भाताची पद्धत आहे. याला काही उपाय आहे का? कारण ते देखील भरपूर पाणी घेणारी पद्धती आहे. पारंपरिक भात लावून चिखलणी करण्यात किती कष्ट आहेत, म्हणजे नांगरणी चिखलणी रोपवाटिका नंतर मग ते रोवणी आणि या सगळ्यामध्ये पावसाचा काही खेळ झाला का आणखी मग त्यावर जो विलंब होतो त्यामुळे रोपाचं वय वाढतं. म्हणजे 12-15 दिवसात रोप लावलं पाहिजे तर ते काही काही ठिकाणी अगदी 3-4 आठवडे झाले तरी ते रोपाचं लावणी होऊ शकत नाहीये. अशा जितकं वय वाढेल तेवढं त्यामध्ये उत्पादन क्षमता कमी होते. ह्या सगळ्यावर उपाय काय आहे? खरोखर भाता इतकं पाणी लागतं का हा मूळ प्रश्न आहे.
1: अच्छा,
0: मूळतःच ह्यामध्ये असं आहे की भाता इतकं पाणी लागत नाही. मग आम्ही कसा भात लावू शकतो, मग पर्याय त्यावर काय आहे? तर त्यामध्ये मग सरळ भात पेरणी डीएसआर म्हणजे काय, डायरेक्ट सीडेड राईस, त्यामुळे ह्याच्यामध्ये सरळ भात पेरणी आपल्याला करता येऊ शकते. ह्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे, आपल्याही राज्यामध्ये विद्यापीठाने यावर काम केलेलं आहे आणि हे संशोधन आता शेतकऱ्यापर्यंत घेऊन जातोय आपण यामध्ये आणि ह्याचे चांगल्या प्रकारचे अनुभव आपल्याला येत आहेत. म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघितल्या ठिकाणी तर अगदी म्हणजे इगतपुरीपासून जो खाली म्हणजे कोल्हापूरपर्यंत जो पट्टा आहे ज्याला म्हणून आपण की घाटमाथा, या ठिकाणी चांगल्या प्रकारे पेरभाताची काही पद्धती रुजलेली आहे. पण त्याबरोबरच मोठं क्षेत्र असणारा जो प्रदेश आहे जो म्हणजे पूर्व विदर्भ आहे, म्हणजे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा भाताचा आणखी मोठं क्षेत्र आहे कोकणाशिवाय. हा, तर त्या ठिकाणी देखील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला असा दिसून आलेला आहे की शेतकऱ्यांना ही पद्धती पटलेली आहे आणि त्यामध्ये सिंधीभाई रिसर्च स्टेशन जे तिथं आहे, सिंधीभाई हे भात संरक्षण केंद्र त्या ठिकाणी आहे, ते त्यावर काम करत आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना ही पद्धत पटलेली आहे आणि त्याचं उत्पादन चांगलं येत आहे. ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मजुरीचा खर्च फार कमी येतो, कारण तुमची रोपवाटिका करायची नाहीये, रोवणीचा प्रश्न येत नाहीये आणि सरळ भात पेरायचा आहे तुम्हाला, त्यामुळे या ठिकाणी तो एक चांगला प्रकार फायदा दिसून येतो. मजुरीचा खर्च कमी, बियाण्यामधली बचत, वेळेमधली बचत, पाणी कमी लागतं, सरळ पेरणी करता येते, त्यामुळे डीएसआरकडे शेतकरी हळूहळू वळत आहेत आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये डीएसआरकडे शेतकरी वळावेत आपला प्रयत्न हा सुरू आहे त्यामध्ये.
1: कारण आपण कोकणामध्ये पाहायला वगैरे गेलं किंवा काही भागांमध्ये आजही पहिली पेरणी केली जाते, रोपं तयार केली जातात आणि मग ती लावणी केली जाते. मग त्या अनुषंगाने जसं तुम्ही सांगितलं की पाण्याविषयी पण महत्वाचं सांगितलं की कारण अगदी प्रचलित असं आहे की खूप चिखल करावा लागतो आणि मग त्यानंतर भात लावलं जातं, तर हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात आणि मग त्यासाठी संपूर्ण तऱ्हेनं डीएसआर पद्धत ही अतिशय योगकारक आहे,
0: चांगली पद्धती आहे आणि बहुतांशी जमिनीवरती म्हणजे आपण योग्य आहे ती, अशी सकळ भाग काही सोडला तर भरती काही योग्य आहे.
1: मग ही जी आधुनिक पद्धत आहे लागवड असो किंवा पेरणीची, मग त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना माहिती नसतं, म्हणजे त्यांना असं ढोबळ सांगितलं की कळत नाही, तर मग साधारण असा उत्पादन खर्च जो आहे तुमचा तो केवढ्या ह्याने कमी होतो?
0: त्याच्यामध्ये 2-3 टप्प्यामध्ये असं म्हटलं की बियाण्यात मशागतीचा खर्च कमी होणे हा पहिला भाग आहे, तो बराच कमी होतो आणि तो बऱ्यापैकी या ठिकाणी 20-30% जातो आपला, त्यामुळे तो कमी होऊ शकतो. बियाण्यामध्ये बचत होते, म्हणजे बियाणे बचत हे 10-15% ते काही ठिकाणी अगदी 20% 30% बचत होते बियाण्याचे, तो एक मोठा खर्च यामध्ये होतो आहे. आणि नंतर जे काही लागणारी मजुरीचा खर्च आहे तोही बऱ्यापैकी कमी होतो. म्हणजे एकूणात मजुरीचा खर्च बियाण्याचा खर्च असं होऊन म्हणजे 15-30% बचत होतेच होते असं आढळून आलेलं आहे. पुढे जाऊन म्हणजे हे आता आम्ही म्हणणं धाडसाचं राहील, परंतु शेतकऱ्यांना असा अनुभव आलेला आहे की ज्यावेळी अशा पद्धती वापरतात त्यावेळेला रासायनिक खताचा खर्च देखील त्यांचा कमी होतो आणि तोही हळूहळू डोस कमी झाला तर तोही खर्च कमी होईल. त्यामुळे एकूणच त्याच्या लागत जे म्हणून आपण निविष्ठा लागता सगळ्या यावरचा खर्च कमी होईल. म्हणजे शेतकऱ्यांना हवामान अनुकूल पद्धती जी आहे ही दुसऱ्या बाजून विचार केला तर ती फायदेशीरच आहे ती. हा, म्हणजे ह्यातलं कोणते तंत्र वापरा तुम्ही त्याचा फायदा होणारच होणार त्यामध्ये.
1: कारण आपण साधारण 20-30 वर्षांपूर्वीची जी

परिस्थिती पाहिली आणि आताची तर हवामानामध्ये तर मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी जसं म्हणजे बाजारभाव म्हणूया त्यात वाढ झालेली आहे, जमिनीची सुपीकता खूप कमी झालेली आहे. त्यामुळे सुरुवातीला जशा पद्धतीने शेतकरी शेती करत होता तशी न करता अशा पद्धतीने केली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आणि त्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा केवळ एक उपक्रम नसून शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी उभारलेला विकासाचा एक मजबूत पाया आहे. शाश्वत शेती, मृदा संवर्धन, पाणी व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतायत. आणि आजच्या या विशेष संवादामधून या प्रकल्पाची उद्दिष्ट, शेतकऱ्यांना मिळणारे लाभ आणि भविष्यातील कृषी विकासाचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती आपण ऐकत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: FM 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:38 झाली आहेत. आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदन ऐकूयात.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

0: तेव्हा श्रोत्या खमंग रुचकरच्या आजच्या अंकात कोणता पदार्थ आहे हे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सकाळी 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम।
1: श्रोते हो, 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्या आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या बरं कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली। त्यांची अद्भुत अशी प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण होता हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।
0: आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदन आताच आपण ऐकलीत। 7:40 झाली आहेत, आता प्रसारित करत आहोत भावधारा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत डी व्ही केसकर यांची रचना गायलेला लता मंगेशकर यांनी, संगीत वसंत प्रभू यांचं।

भावधारा या कार्यक्रमात आताच पण उत्तरा केळकर यांच्या स्वरात बहिणाबाईंची रचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी. कार्यक्रमात शेवटी आता आपण ऐकणार आहोत मंगेश पाडगावकर यांची रचना, गायले पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, संगीतकार श्रीनिवास खडे.

आता जवान पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली मंगेश पाडगावकर यांची गीतरचना ऐकलीत. आणि याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

भावधारा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्झवर अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सकाळचे 8 वाजता तथा थोड्याच वेळात समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: ग्रंथीच्या संदर्भात आज आम्हाला माहिती हवी आहे. तर हा विकार साधारण नवजात शिशूपासून असू शकतो की कसं?
1: हो, अगदी गर्भावस्थेत असल्यापासून, म्हणजे आईच्या पोटात असल्यापासून नवजात शिशू ते मोठेपणी कधीही थायरॉइडचा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण त्याची वेगवेगळी आहेत, पण सर्व बालरोग तज्ज्ञांचं मत तर आहेच आहे, प्लस आमच्यासारख्या आंतरग्रंथीय विकार तज्ज्ञांचं सुद्धा मत हेच आहे की प्रत्येक बाळाचं, नवजात शिशूचं डिलिव्हरी झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत थायरॉइडचा एकदा तरी तपासणी करावीच.
0: अच्छा.
1: कारण थायरॉइड हे हॉर्मोन आपल्या मेंदूच्या विकासासाठी महत्वाचं असतं आणि काही काही बाळांमध्ये ऐकण्याच्या शक्तीसाठी सुद्धा महत्वाचं असतं. तर नंतर एकदम आपल्याला बाळ मतिमंद झाल्यानंतर किंवा व्हायला लागल्यावरच आपल्या त्याचं कारण शोधायला लागतो आणि कळतं की ते थायरॉइडच्या कमीमुळे आहे. मग अशा वेळेला थायरॉइड हॉर्मोन दिल्याने जो त्रास झालेला आहे, इजा झाली आहे, ती काही भरून निघत नाही. शक्ती बाळांची वाढू शकते,
0: इतर
1: गोष्टी स्फूर्ती वाढू शकते, पण मेंदूला जी इजा झाली आहे ती परत भरून निघत नाही. ते करण्याकरता आपल्याला लवकरात लवकर त्याचा डायग्नोसिस होणं हे अगदी गरजेचं आहे.
0: पण प्रेग्नन्सीमध्ये देखील ही चाचणी करता येऊ शकते का आपल्याला?
1: प्रेग्नन्सीमध्ये आईची चाचणी करतात, पण लहान बाळाची चाचणी होत नाही सहसा. आणि जरी आपण केली, जसं काही आपण जेनेटिक टेस्ट करतो तशी जर आपण केली, तर त्याची नॉर्मल व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे सोपी पद्धत म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर तिसऱ्या ते सातव्या दिवसाच्या दरम्यान आपण रक्ताची कुठली दुसरी तपासणी करत असू तर त्याच्यासोबत करणं, किंवा नुसतं पायावर एक छोटासा प्रिक करून नुसत्या रक्ताचे तीन थेंब, ज्याला आपण ड्राईड ब्लड स्पॉट म्हणतो, कॉर्ड ब्लडनी सुद्धा किंवा ड्राईड ब्लड स्पॉटनी सुद्धा करणं महत्वाचं आहे. कॉर्ड ब्लड अर्थात आपल्याला डिलिव्हरीच्या वेळेलाच मिळतं, त्याच्यापेक्षा ड्राईड ब्लड स्पॉट किंवा ऍक्च्युअल रक्त जर दुसऱ्या काही कारणाकरता तपासणार असू तर तेव्हा काढून चेक करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
0: बरोबर आहे.
2: शोधे हो, आपल्याही मुलांना थायरॉइडचा त्रास असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना भेटू शकता. डॉक्टर, आपण त्यांना पत्ता सांगूया.
0: टायनी ग्लॅन्ड एंडोक्लिनिक हे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे. संपर्क क्रमांक 78 87 73 54 82 असा आहे. 7887735482 आपण संवाद साधतोय आंतरग्रंथीय विकार तज्ज्ञ डॉक्टर अमृता अश्विन साठे यांच्याशी.
2: डॉक्टर, सध्या आपण बोलतोय थायरॉइड या आजाराविषयी,
0: पण साधारण ते नॉर्मल किती असलं पाहिजे किंवा काय याच्या संदर्भात काय सांगाल?
1: तर त्याच्या वेगवेगळ्या दिवसाचे वेगवेगळे रेंज असतात. सहसा आपण बघायला गेलो तर 3 ते 7 दिवसांच्या मध्ये जर 40 वर असेल तर ते भीतीदायक असतं, म्हणजे तेव्हा आपल्याला ट्रीटमेंटची गरज पडू शकते. पुढे त्याच्या काही 1-2 टेस्ट एक्स्ट्रा असतात, पण अशा वेळेला आपल्याला डॉक्टरांना भेटणं गरजेचं होतं. ते युजली नर्सिंग होम मध्येच चेक होतं, ते कळलं की लगेच त्याच्या पुढची प्रक्रिया सुरू केली जाते. पण जर ते झालं नसेल किंवा चुकून राहून गेलं असेल किंवा आपण लवकर डिस्चार्ज घेतला, तर अशा वेळेला सगळ्या पालकांनी ते लक्षात ठेवून पुन्हा जाऊन ती तपासणी करावी. कारण नंतर जर ती केली आणि कळलं तर मग अगदी आपल्याला वाईट वाटतं की ते पूर्णपणे बरं होणारी गोष्ट आपण उशीर केल्यामुळे ती हाताबाहेर गेलेली आहे. जर त्या दिवसापासनं, म्हणजे पहिल्या महिन्याच्या आतपासनं गरज असल्यावर आपण थायरॉइडचं हॉर्मोन दिलं तर मेंदूचा विकास 100% नॉर्मल होतो. पण तोच जर आपण उशीर केला तर मतिमंदही होऊ शकतं बाळ. त्यामुळे हे इतकी महत्वाची आणि खरं तर खूप सोपी गोष्ट आहे, फक्त आपल्या ते लक्षात येत नाही. तर ते लक्षात ठेवून आपण चेक करणं शक्यतो सर्व नर्सिंग होम मध्ये होतं. पण समजा चुकून काही कारणामुळे राहून गेलं असेल तर पालकांनी आवर्जून जाऊन चेक करावं. त्यांनी एक टेस्ट एक्स्ट्रा झाल्याने काही फरक नाही पडत. नॉर्मल आली तर चांगलीच गोष्ट आहे, पण नाही आली तर ती पूर्ण एका गोळीनी, फक्त एका छोट्या गोळीनी पूर्णपणे बरं होण्यासारखं आहे.
2: शोधे हो, आपल्यालाही थायरॉइडच्या संदर्भात काही शंका असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना भेटू शकता. टायनी ग्लॅन्ड्स एंडोक्लिनिक हे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82 7887735482.
3: श्रोते, आताच आपण टायनी ग्लॅन्ड एंडोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. यानंतर ऐकूयात दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा दागिना, म्हणजे पुना गाडगिळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमातील विचार हे

0: यांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
2: आजच भेट द्या पूना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटीसह आपल्या सेवेत.
1: श्रोते हो, सर्वांच्या जिव्हाळ्याचा दागिना म्हणजे तोडे. लग्न समारंभात किंवा खास धार्मिक समारंभात महिला अभिमानाने आपले तोडे मिरवत असतात. आज आपल्याला तोड्यांचे विविध प्रकार कोणते त्याची माहिती देणार आहे पूना गाडगिळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
4: नमस्कार.
5: मुख्यतः तोडा म्हटलं की आपल्याला शिंदेशाही तोडा, पूर्वीच्या काळी त्याचं रामराजे तोडा म्हणून त्याला म्हणायचं, पण आता अनेक वर्ष त्याला शिंदेशाही तोडा म्हणून म्हटलं जातं. तर मासोळ्याच्या आकाराचे पीसेस असतात आणि ते एकात एकात एक गुंफले जातात, म्हणजे ते इंटरलॉक केलेले असतात.
6: अच्छा. बर.
5: आणि तो साधारणपणे जो पूर्वीचा शिंदेशाही तोडा यायचा तो 150-200 ग्रॅमचा यायचा सिंगल तोडा, म्हणजे तोच वजनदार असायचा. तुम्हाला तुमचं मनगटही तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. आताच्या काळामध्ये ते तोडे येतात ते 45-50 ग्रॅम पासून ते 70-90 ग्रॅम पर्यंत येतात. या शिंदेशाही तोड्याला खीळ असते,
6: बर,
5: म्हणजे त्याचा एक पीस जो असतो तो थोडासा एंजेस सारखा उघडला जातो, तिथून तुम्ही तुमचं मनगट आत घालायचं, तो बंद करायचा, खिळीनी त्याचं लॉकिंग करायचं, त्यामुळे तुम्हाला तो हातातून पुढून घालायचा नसतो. त्यामुळे जनरली तो रेडीमेड पण मिळू शकतो, म्हणजे तुम्ही गेलात तर, नाही तर बांगडी किंवा तोडा म्हटलं तर ते मापाप्रमाणे बनवणार, पण हा तयार मिळू शकतो. याच्यामध्ये जे हॉलो पण येतात पण मासोळ्या म्हणतो त्या सॉलिड येतात, ज्याचं वजन 50-90 ग्रॅमच्या दरम्यान भरतं एका तोड्याचं आहे, पण त्याच्यामध्ये हॉलो पण येतं की ज्याच्यामध्ये थोडी लाख भरलेली असते आणि हॉलो वरची ती मासळी असते, ते साधारणपणे 25 ग्रॅम पासून ते 40 ग्रॅम पर्यंत येतात. आणि याचं जर मजुरी म्हणाल तर सॉलिड असतात त्याला साधारण 15-17% मजुरी असते, पण जे लाखी असतात त्याला काम जास्त करावं लागतं, तर त्याच्यात साधारण 20-22% मजुरी असते. आता शिंदेशाही तोडा हा खूप वजनदार होतो आणि मग तो करणं शक्य आहे का? नाही. तर त्याला एक पर्याय म्हणून एक टिकली तोडा म्हणून म्हणतात, की त्या मासळ्या असतात तशाच आकार दिसेल दुरून दुरून, जवळ आल्यानंतर ते कळतं की काहीतरी वेगळं आहे, तर त्या आकार दिसेल अशा प्रकारच्या टिकल्या एकामध्ये एक ते डाग देऊन फॅब्रिकेट केलेले असतात आणि ते शिंदेशाही तोड्यासारखं दिसतं, पण ते बांगडीसारखं घालावं लागतं, त्याला खीळ नसते, त्यामुळे ते मात्र मापानुसार करायला लागतं. आणि त्याची मजुरी साधारण 12-14% असते आणि आउटर डिझाईन शिंदेशाही तोड्यासारखं दिसतं त्याचं. आता जसं रामराजे तोडे मी म्हटलं, तर रामराजे तोडा आणि कल्याणी तोडा असं पूर्वीचं एक जोडी होती तोड्याची, त्याच्यातला रामराजे झाला शिंदेशाही तोडा, पण अजूनही कल्याणी तोड्याला कल्याणी तोडाच म्हटलं. त्याची टिकली दुरून शिंदेशाही तोड्यासारखीच दिसते, फक्त त्याला कल्याणी तोडा म्हणतात कारण थोडं डिझाईन मध्ये फरक आहे, जे मी आधी टिकली तोडा म्हटलं त्याच्यापेक्षा. आणि तो 25 ग्रॅम पर्यंत एक तोडा बनतो, 12-14% मजुरी असते. एक फार नाविन्यपूर्ण तोडा आहे की ज्याच्यामध्ये डिझाईनला फार महत्व दिलंय, की ज्याच्यामध्ये थोडीशी रुंद पाटलीच्या आकाराची बांगडी केली जाते, बाजूनी 2-2 लाईन छोट्या रव्याच्या किंवा मण्याच्या मध्ये फॅब्रिकेट करून बनवल्या जातात, आणि सेंटर पार्ट जो असतो त्याच्यावरती गजरा जर बांधला तर कसा दिसेल तसे ते एलिव्हेट झालेली फुलं दिसतात. कलाकुसर खूप छान असते आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे तास दिलेले असतात, ते तास दिले असल्यामुळे ते अगदी फुलच वाटतं, आणि अशा छोट्या छोट्या फुलांचा तो गजरा त्या बांगडीवर किंवा पाटलीवर बांधलाय अशा प्रकारचं ते डिझाईन असतं. साधारण 25-1 ग्रॅम पर्यंत एक तोडा बनतो तो, आणि मजुरी म्हणाल तर 14% त्याला मजुरी असते, आणि त्याचं जे सौंदर्य आहे ते आधुनिक पेक्षा ट्रॅडिशनल आहे, त्यामुळे ते 2 तोडे घालणं किंवा हे तिन्ही प्रकारचे जे तोडे ते 2 तोडे घालण्याचं जास्त करून
6: प्रथा आहे.
1: मोडक सर, आज आपण आम्हाला विविध प्रकारच्या तोड्यांची माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद.
4: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
6: श्रोते, आताच आपण दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे
4: पुन्हा

0: आताच आपण वामन कर्डक यांचं लोकगीत ऐकलं. गायलं होतं श्रावण यशवंते यांनी, संगीतकार मधुकर पाठक. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. 8:30 होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 17 सेकंद झाले. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी, सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँड सोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. आता सविस्तर बातम्या. आसाम नागालँड सीमे

वर कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकार तसंच आसाम आणि नागालँड सरकार यांच्या त्रिपक्षीय सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी करण्यात आली. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियो रिओ यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या उपक्रमामुळे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधाच्या संधी वाढणार असून खनिज उत्खननाच्या शक्यताही निर्माण होणार आहेत. तसंच केवळ या एकाच क्षेत्रातून 15,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेलं उत्पादन मिळवण्याची क्षमता असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नीती आयोगाच्या या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून उत्तराखंडच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती डेहराडूनमधील भारतीय लष्कर अकादमीतील 158व्या नियमित अभ्यासक्रम तसंच 141व्या तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाची पाहणी करतील. जगभरात सध्या सुरू असलेल्या संघर्षांचे परिणाम आणि त्यातून होणारे बदल संबंधित क्षेत्रांच्या सीमा ओलांडून सर्वत्र दूरवर पसरत आहेत असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. फिनलंडमधील कुलतारंता संवादादरम्यान त्यांनी फिनलंडच्या परराष्ट्र मंत्री एलिना वॉल्टोनेन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्री लाना नुजबे यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. या संघर्षांचे परिणाम कमी करण्यासाठी आणि मुत्सद्देगिरीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं प्रयत्न सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं डॉ जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केलं. डॉ जयशंकर यांनी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टव यांच्याशीही बदलत्या भूराजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या तेल उद्योगावर ताबा मिळवून युद्ध अधिक तीव्र करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासातच त्यांनी हा निर्णय जाहीर केला. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असं ट्रम्प म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ एमटी सॅटेबेलो या पलाऊचा ध्वज असलेल्या टँकरवर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात 3 भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात सरकारनं अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना बोलवून तीव्र निषेध नोंदवला आहे. या भागात जहाजांवर होणारे सततचे हल्ले अत्यंत चिंताजनक असून ते सध्या सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित आहेत असं नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल सांगितलं. दरम्यान आखाती प्रदेशातील संघर्षग्रस्त भागातून प्रवास करणाऱ्या भारतीय आणि परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवरील सर्व भारतीय खलाशांनी अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. याबाबत बंदरं जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. आखाती प्रदेशातील परिस्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष आहे आणि प्रत्येक भारतीय खलाशाच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध आहे असं मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्वित्झर्लंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आणि स्वित्झर्लंडच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या राज्य सचिव हेलेन बुडलिंगर आर्टिडा यांची भेट घेणार आहेत. तसंच या दौऱ्यात गोयल उद्योग आणि स्वित्झर्लंडच्या औषध निर्माण क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी तसंच स्विस कंपन्या आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधणार आहेत.
या दौऱ्यामुळे भारत स्वित्झर्लंड

0: यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक दृढ होण्यास मदत होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आणि सुरक्षा यंत्रणांना चकवत आर्थिक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चेहऱ्याची ओळख, जिवंतपणाची पडताळणी, व्हिडिओ केवायसी प्रक्रिया यासाठी सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असल्याचं आढळून येत आहे. फिनटेक कंपन्यांसह वित्तीय संस्थांना डीप फेक ओळख यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा आणि ग्राहक नोंदणी प्रणाली सुधारण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे. तसंच नागरिकांना कोणतेही ऑनलाईन संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास त्याची तक्रार तत्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलद्वारे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऑइल सीड्स किसान मित्र नावाची व्हॉट्सअप आधारित एआय सल्लागार सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेद्वारे तेलबियांच्या लागवडीविषयी संशोधन आधारित माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कोणत्याही वेळी आणि त्यांच्या स्वतःच्या भाषेत उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना केवळ व्हॉट्सअपद्वारे पिकांबाबत मोफत, विश्वसनीय आणि त्वरित सल्ला मिळवणं शक्य झालं आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 402-459-8180 हा क्रमांक व्हॉट्सअपवर किसान मित्र म्हणून नोंदवावा. भुईमूग, मोहरी, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कारळं आणि इतर तेलबिया पिकांबाबत कोणत्याही भारतीय भाषेत शेतकरी प्रश्न विचारू शकतात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर रामबन जिल्ह्यात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या एका भागावर आजपासून काही ठराविक दिवशी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आजपासून 17 जूनच्या रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 या वेळेत नशरी आणि न्यूयुग बोगद्यांदरम्यान वाहनांची ये जा बंद राहील. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोळ यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जूनला बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026ला कालपासून सुरुवात झाली. मेक्सिको सिटी इथं एका शानदार समारंभात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. काल झालेल्या उद्घाटनपर सामन्यात मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिका संघाचा 2-0 असा पराभव करत विजयी सलामी दिली. जगभरातील 48 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 देश मिळून भूषवत आहेत. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक आणि केरळमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. राजधानी दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रामध्येही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात आज उष्ण दमट हवामान असेल आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँडसोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत एफएम वाहिनी 103.94 MHz. 8:41 होत आहेत. आता मराठी गाणी प्रसारित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूयात कवी अनिल यांची रचना, गायले पंडित कुमार गंधर्व यांनी.

मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले गुरुनाथ शेणार यांची गीतरचना गायले कृष्णा कल्ले यांनी.

आताच आपण डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी केलेले वारा कांत यांची रचना ऐकली. संगीतबद्ध केले ते श्रीनिवास खळे यांनी. श्रोत्या, मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोत्या, आज रात्री 9 वाजता सर्जन सप्ताह विशेष या निमित्तानं शल्य संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत. विषय आहे स्तनाचा कर्करोग. सहभाग आहे डॉक्टर योगेश बांग यांचा, तर संवादिका तेजश्री कुमठेकर. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आज रात्री 9 वाजता. एफएम वाहिनी 103.4 MHz आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. श्रोत्या, आताचे दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. श्रोत्या, हो, आज महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, अष्टपैलू साहित्यिक, संगीतकार, नट, दिग्दर्शक आणि वक्ते पु ल देशपांडे यांचा स्मृतिदिन आहे. तेव्हा त्यांनी संगीतबद्ध केलेलं देवबाप्पा या चित्रपटातलं गदी माटोळकर यांचं गीत ऐकूयात. आशा भोसले यांनी गायलेलं, संगीतकार पु ल देशपांडे.

0: श्रोतो, आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीचं.
1: जमीन,
0: शेतकरी,
1: पाऊस,
0: पाणी,
1: उघडीप,
0: वापसा,
1: पेरणी,
0: लावणी,
1: खुरपणी,
0: निंदणी,
1: कुळपणी,
0: फवारणी,
1: खतावणी,
0: कापणी,
1: छाटणी,
0: काढणी,
1: उफणणी,
0: पाखडणी,
1: प्रगत
0: शेतकरी,
1: गावकरी,
0: मंडळ,
1: आकाशवाणी,
0: सोलापूर,
1: दररोज
0: सायंकाळी 7:30 वाजता.
1: माझ, तुमचं, प्रत्येकाचं,
0: सर्वांचं
1: गावकरी मंडळ.
0: श्रोतेहो, आणखी काही दिनविशेष आपण जाणून घेणार आहोतच, पण त्यापूर्वी आता आपण ऐकणार आहोत BRDS यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: श्रोतेहो नमस्कार. BRDS यांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, आपण भेटणार आहोत भंवर राठोड डिझाईन स्टुडिओ अर्थात BRDS 7 रस्ता सोलापूरचे विभाग प्रमुख श्रीयुत धर्मेश टांक यांना. धर्मेशजी नमस्कार.
3: नमस्कार.
2: धर्मेशजी, विद्यार्थ्यांनी स्वतःचं करिअर कसं निवडावं याबद्दल काय सांगाल?
3: सर्वात महत्वाचा जो टप्पा असतो विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये ते मार्क्स नसतात. मार्क्स सगळ्यांना मिळतात अलीकडे, पण ह्याच्यामध्ये करिअर कोणतं निवडलंय ह्या सर्वात मोठा जीवनामध्ये वळण असू शकतो त्या विद्यार्थ्याचं. योग्य ठिकाणी त्याने करिअर बनवायला पाहिजे. आवड कसल्यात आहे त्याने KYC करून घ्यायला पाहिजे. आता KYC म्हटल्यानंतर तुम्हाला बँकेची आठवण येते. KYC म्हणजे नो युअर कॉम्पिटिशन. आज स्पर्धा परीक्षामध्ये किती लोक सध्या सामील आहेत आणि मी त्या तुलनेत कुठे आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आज 22 लाख आणि 20 लाख लोक JEE आणि NEET शर्यतीत चालले. या शर्यतीमध्ये 2% पण सक्सेस होत नाही आणि याच्यासाठी आम्ही फ्री काउन्सिलिंग सुद्धा स्टुडंट्सला देतो. याच्यामध्ये जर स्टुडंट क्रिएटिव्ह आहे तर ते क्रिएटिव्हिटी किंवा ड्रॉईंग, मेहंदी ह्या टाईपची जर आवड असेल स्टुडंटला तर त्यांना कोणत्या दिशेने जाता येईल ह्याच्यात डिझाईन हे क्षेत्र कोणाला माहितच नाहीये. डिझाईन जे आहे ते अतिउत्तम करिअर आहे आणि ह्या करिअरमध्ये खूप चांगला स्कोप आहे कारण ह्याच्यामध्ये 20 हून जास्त करिअर डिसिप्लिन्स आहेत.
2: मग या बॅचलर ऑफ डिझाईन क्षेत्रात काय संधी आहेत?
3: डिझाईन मध्ये तुम्हाला इंडस्ट्रीयल डिझाईन, कम्युनिकेशन किंवा व्हिज्युअल डिझाईन आणि लाईफस्टाईल डिझाईन, त्याच्यामध्ये फॅशन डिझाईन पण आला. तर ह्या 3 ब्रॉड कॅटेगरीज आहेत. आर्किटेक्चर किंवा बिल्डिंग डिझाईन हे 4थं करिअर पाथ आहे जिथे वास्तूचं डिझाईनशी निगडीत हे सगळे करिअर्स आहेत. या करिअरसाठी एक वेगळी परीक्षा असते आणि त्या परीक्षेबद्दल मी इथे सांगणार आहे.
2: AI चा विस्तार सगळ्याच क्षेत्रात वाढत चाललेला आहे.

0: त्यामुळे काही परिणाम होऊ शकतो का?
1: तीन वर्षाखाली जेव्हा एआय आलं तर त्याने एक तहलकाच जगामध्ये आणलेला एक बॉम्ब फोडलेला आहे आणि हे तीन वर्षाचं बाळ त्याचे आतापर्यंत हजार आणखी बाळ पण तयार झालेले आहेत. जे रेपिटेटिव्ह करिअर्स आहेत तिथे सगळीकडे याने मोठाच एक गोंधळ घातला आहे आणि बरेच एंट्री लेवल जॉब्स हे संपुष्टात आलेले आहेत. तर हा विचार विद्यार्थ्याने नक्कीच करायला पाहिजे की आजपासून पाच सहा वर्षाने हे एआय किती प्रमाणामध्ये कुठे जाणार आहे.

0: एआय किती प्रमाणामध्ये कुठे जाणार आहे ह्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की डिझाईनचे क्षेत्र आहे ते क्रिएटिव्ह आहे आणि क्रिएटिव्हिटी आणि जिथे ह्युमन बिहेव्हिअर आहे किंवा ह्युमन्सला काय पाहिजे हे आलं तिथे एआय पूर्णपणे हारून जातं आणि थकून जातं कारण माणसालाच फक्त माणसाची जाणीव असते आणि म्हणून या डिझाईनचे करिअर्स एआय प्रूफ म्हटलं तर एकदम योग्य शब्द आहे.
1: कोणकोणत्या क्षेत्रामध्ये डिझाईनचं महत्व आहे सांगता येईल आपल्याला?
0: जे आपण रूममध्ये बसलेले आहेत तिथे प्रत्येक वस्तूमध्ये डिझाईन असते. तुम्ही पंखा बघितलात तिथे डिझाईन आहे, कॅलेंडर बघितलात त्याच्यामध्ये डिझाईन आहे, फोटो फ्रेम बघितली त्याच्यामध्ये डिझाईन आहे. कोणतीही असं क्षेत्र नाही जिथे डिझाईन ह्युमन्सला टच करू शकत नाही. चांगली डिझाईन सगळ्यांना भावते आणि डिझाईन चांगली नसेल तर ती विकली पण जात नाही. मेजर कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये प्रोडक्ट डिझाईन किंवा फिजिकल प्रोडक्ट आहेत. कोणताही प्रोडक्ट असेल तो त्याला डिझाईन लागते, व्हेकल्सला डिझाईन लागते, अॅनिमेशनमध्ये डिझाईन असते. युआय युएक्स युजर इंटरफेस डिझायनर्स बनवतात, युजर एक्सपिरियन्स डिझायनर्स बनवतात आणि हे पूर्णपणे डिझाईनच्या आवारात आहे. आम्ही 9वी 10वी 11वी 12वी मध्ये एनआयडी एनआयएफटी नाटा आणि आयआयटीची UCEED पेपर याच्यासाठी पूर्णपणे तयारी करून घेतो. आर्ट सायन्स कॉमर्स कोणीही येऊ शकतात.
1: माता BRDS मध्ये डिझाईनचा अभ्यासक्रम करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी कुठे संपर्क साधावा?
0: आमचं 7 रस्ता सोलापूर इथे बिग बाजारची पूर्वी ती बिल्डिंग होती त्या बिल्डिंगमध्ये आहे. तिथे आम्ही डिझाईनचे जे एंट्रन्स एक्झाम्स आहेत किंवा डिझाईनची CET त्याच्यामध्ये एनआयडी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, आयआयटी होय आयआयटी मध्ये देखील डिझाईन शिकवलं जातं आणि एनआयएफटी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हे जे 3 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत हे 30 जास्त ठिकाणी सध्या आहेत. ह्या सगळ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची आम्ही पूर्णपणे तयारी करून घेतो आणि आमच्याकडे 100% आमचे विद्यार्थी या स्पर्धे परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात आणि ते चांगल्यातले चांगले डिझाईन कॉलेजेसमध्ये जातात. 4 वर्षाचे अभ्यासक्रम असतं बॅचलर ऑफ डिझाईन, तसेच मास्टर ऑफ डिझाईन ते कोणत्याही डिग्री किंवा पदवीधारक BA BCOM BSc BE सगळेजण मास्टर ऑफ डिझाईन करू शकतात. त्याच्यात पण अत्यंत चांगल्या संधी आहेत. 2 वर्षाचं किंवा 2.5 वर्षाचं मास्टर ऑफ डिझाईनचे प्रोग्राम्स आहेत, भारतात पण आहेत परदेशात पण आहेत.
1: विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपर्क कोणत्या मोबाईल नंबरवरती साधावा?
0: 635-735-75-98 635-735-75-98 हा माझा मोबाईल नंबर आहे. करिअर डिझाईनचे असेल किंवा कोणतेही करिअर असेल मी मार्गदर्शन स्टुडंट्सला करतो आणि त्याने कुठे जायला पाहिजे कारण मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर आहे, करिअर बद्दल त्यांना योग्य ती माहिती देऊ शकतो.
1: खूपच छान. तर धर्मेश टांगजी, आज आपण BRDSच्या डिझाईन कोर्सबद्दल ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद, नमस्कार. याच माहितीचा दुसरा भाग आपण या नंतरच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत. नमस्कार.
0: नमस्कार.
2: आताच आपण BRDS यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. श्रोतेहो, आजच्या दिनविशेष या कार्यक्रमात पु ल देशपांडे यांच्याविषयी आपण बोलत होतो. श्रोतेहो, पु ल देशपांडे यांनी व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, गोळा बेरीज, असा मी असा, पूर्वरंग ही पुस्तकं लिहिली तर ती फुलराणी, सुंदर मी होणार, तुझे आहे तुझपाशी ही नाटकं त्यांनी लिहिली. बटाट्याची चाळ हा त्यांचा एकपात्री त्यांच्या प्रयोगानं मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. गुळाचा गणपती या चित्रपटाचं दिग्दर्शन, संगीत आणि त्या चित्रपटात अभिनय त्यांनी केला होता. त्यांना 1965 साली साहित्य अकादमी पुरस्कार, 66 साली पद्मश्री, 1990 साली पद्मभूषण तर 1996 साली महाराष्ट्र भूषण याशिवाय अनेक मानाच्या पुरस्कारांनं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. अशा या महान अष्टपैलू व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन.

श्रोते, आताच आपण पंडित जितेंद्र अभिषेके यांच्या स्वरात मंगेश बाळगावकर यांची रचना ऐकले, संगीतकार पु ल देशपांडे. श्रोते, आज 12 जून जागतिक बाल कामगार विरोधी दिन. बालमजुरीच्या या समस्येला विरोध करण्यासाठी 12 जून हा दिवस जागतिक बालमजुरी विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनुसार जगभरात 21 कोटीपेक्षा जास्त मुलांकडून बालमजुरी करून घेतली जाते. संपूर्ण जगातून 71 पेक्षा जास्त देशात बालमजुरी होते. विकसनशील देशात बालमजुरीचं प्रमाण सर्वात जास्त आहे. जागतिक पातळीवर विचार केल्यास भारतात बालकामगारांची संख्या खूप अधिक आहे.

0: श्रोतेहो, आजचे दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाण्यांचा आनंद आपण घेतला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 9:15 होत आहेत.
1: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी, अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 73 97 87 50 73.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
5: श्रोतेहो नमस्कार. खमंग रुचकर या कार्यक्रमात मी मृणाल
6: आणि मी विद्या
5: आपल्या सर्वांचं स्वागत करतोय.
6: मृणाल, तुला कारल्याची भाजी करता येते?
5: हो.
6: मग त्या व्यतिरिक्त कारल्याचा आणखीन एखादा कुठला पदार्थ येतो का ग?
5: नाही ग, ती भाजी खायचीच म्हणजे मुश्किलीने फार खायची.
6: मी म्हणूनच तुला विचारलं, कारण मी तुला आज कारल्याचा एक वेगळा पदार्थ सांगणार आहे.
5: बर, कारल्याचा पदार्थ?
6: हो, कारल्याची डाळपुरी.
5: अरे वा, कारल्याची पुरी पण होऊ शकते. बर
6: बर. त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 3 मध्यम आकाराची कारली, अर्धी वाटी उडदाची डाळ, आल्याचा 1 तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, 1 लहान चमचा भाजून जाडसर कुटलेले धणे, लहान चमचा जिरे, 2 लहान चमचे

0: बडीशेप, थोडासा हिंग, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बेसन, पुऱ्या तळण्यासाठी पुरेसं तेल, पाऊण वाटी गव्हाचं पीठ, दोन मोठे चमचे दही आणि मीठ, लाल तिखट चवीनुसार.
1: बर,
0: साहित्य थोडंसं जास्त आहे पण एक वेगळा पदार्थ आपल्याला करून पाहायचा असेल तर थोडेसे कष्ट घ्यावे लागतील.
1: हो, आणि तोही कारल्याचा प्रकार.
0: कारल्याचा जो कारली खायला बरेच जण कंटाळा करतात, म्हणजे ज्यांना बऱ्याच जणांना आवडत नाही कारली, ते पण हा पदार्थ आवडीने खातील. सांग बरं साहित्य.
1: बर, मी सांगते बघ साहित्य. तीन मध्यम आकाराची कारली, अर्धी वाटी उडदाची डाळ, थोडासा आल्याचा तुकडा, दोन हिरव्या मिरच्या, एक लहान चमचा भाजून जाडसर कुटलेले धणे, एक लहान चमचा जिरे, दोन लहान चमचे बडीशेप, थोडासा हिंग, पाववाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बेसन, पुऱ्या तळण्यासाठी आपल्याला पुरेसं तेल लागेल, पाऊणवाटी गव्हाचं पीठ, दोन मोठे चमचे दही, मीठ आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार.
0: साहित्य तर तुझ्या लक्षात आलंच आहे. आता करायची कशी बघ ही कारल्याची डाळपुरी. सुरुवातीला नामरुणाल आपण उडदाची डाळ जी घेतलेली आहे ना ती धुवून पाण्यात 2 तास भिजत ठेव.
1: बर,
0: मग त्यानंतर आपण कारली धुवून आतल्या बिया काढून किसून घ्यायची. आपण जी उडदाची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे ती नंतर आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची. आता मग काय करायचं, आपण जे बाकीचं साहित्य घेतलेलं आहे ही डाळपुरी करण्यासाठी ते सगळं साहित्य एकत्र करून त्याचं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं.
1: बर, म्हणजे हिरव्या मिरच्या, आलं, जिरे, बडीशेप,
0: हो
1: हे सगळं जे साहित्य घेतलेलं आहे, कांदा,
0: आपण थोडासा हिंग घातलाय, कांदा, बेसन पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे सगळं मीठ, लाल तिखट हे पण आपण घालून हे छान असं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं.
1: बर,
0: जर समजा आपल्याला थोडंसं सैल वाटलं तर आपण परत थोडंसं गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये घालून ते घट्ट सर आपण असं भिजवून ठेवू शकतो.
1: बर,
0: मग हे भिजवलेलं पीठ 20 मिनिट चांगलं झाकून ठेवायचं.
1: बर,
0: आणि त्यानंतर आपण या पिठाच्या गोळ्या बनवून त्याच्या पुऱ्या लाटायच्या आणि छानपैकी तळून घ्यायच्या.
1: बर बर,
0: तुला एक सांगते मृणाल, आपल्या बाकीच्या पुऱ्या जशा फुगतात ना तशा या पुऱ्या मात्र फुगत नाहीत बर का, पण छान खरपूस तळल्या की चवीला अतिशय छान लागतात.
1: बर,
0: बटाट्याच्या एखाद्या पातळ भाजी बरोबर तू या पुऱ्या खा किंवा नुसत्या जरी खाल्ल्यास तरी पण चांगल्या लागतील.
1: खूप छान आणि वेगळ्या प्रकारे विद्या कारल्याची डाळपुरी.
0: हो,
1: तर खूप छान, मी आज हा प्रकार मात्र नक्की करून पाहणार आहे.
0: करून पहा आणि मला सांग.
1: हा, पण विद्या आज मात्र आपण इथंच थांबूया.
0: हो, कारण आपण उद्या भेटणारच आहोत उद्याच्या खमंग रुचकर या कार्यक्रमात
1: एका नवीन पदार्थासह.
0: तोपर्यंत
1: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साठी गल्ली सोलापूर.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, साठी गल्ली सोलापूर.
5: खमंग रुचकर हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:20 झाले आहेत, आता ऐकूयात क्रमशः अभिवचन.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा.

0: संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। सोलापूरची नाट्यगाथा।
1: श्रोते हो नमस्कार। सोलापूरची नाट्य परिषद स्थापन करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा सहभाग होता त्या अभिनय साधना मंदिराच्या कलावंतांनी सादर केलेल्या सुंदर मी होणार या नाटकाविषयीची माहिती आपण घेत होतो। राजवाड्यासारख्या भव्य प्रासादामध्ये निवास करणं म्हणजे श्रीमंती नव्हे, तिथे वावरण्याचं स्वातंत्र्य हवं असतं। प्रासादामध्ये ते नसेल आणि झोपडीत जर ते असेल तर ती झोपडी देखील प्रासादाला मागे टाकू शकते। म्हणूनच सुंदर मी होणारमध्ये अतिशय भव्य राजप्रासादामध्ये राहत असून देखील बंदिवान जीवन जगणारा राजेंद्र म्हणतो, आपला हा पॅलेस एक मोठा थडगा आहे आणि आपण त्या थडग्यात राहतो। श्रोते हो, आपल्या भावना दाबून टाकून महाराजांच्या निगराणीखाली राहणं त्याला नकोसं झालेलं आहे। भावना दडपून टाकल्या तर माणसं भ्रमिष्ट होतात असं डॉक्टर म्हणतात। त्यांना तो प्रश्न करतो, मग आम्ही अजून भ्रमिष्ट कसे झालो नाही? तर अशा वातावरणामध्ये दीदी आपल्याला लाभलेल्या सृजन सामर्थ्यावरती जगत असते। लहानपणी कधी काळी पंगुत्व येण्याआधी पाहिलेले संस्थानातले सण उत्सव तिला आठवत असतात। त्यांचं वर्णन करताना ती म्हणते, हजारो पणत्या नदीमधून वाहत वाहत जायच्या, अमावस्येची रात्र असायची, आकाशात लक्षावधी नक्षत्र लुकलुकत असायची आणि कल्याणी नदीमध्ये पणत्या। मला आठवतंय, मम्मी मला धरून बुरुजाच्या काठापर्यंत न्यायची, सुवासिनी मम्मीला ओवाळायच्या, मम्मी त्यांची खणा नारळांनी ओटी भरत असे, तबकामध्ये पणत्या ठेवून शेकडो बायका घाटावरून उतरताना वाटायचं की अधांतरी नुसत्या पणत्याच चाललेल्या आहेत। मम्मीच्या नाकातली हिऱ्यांची नथ तबकातल्या निरांजनाच्या प्रकाशामध्ये आकाशातल्या नक्षत्रासारखी चमकायची। प्रहर रात्र झाली की मला झोप यायची, झोप येऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न करत असे। मग दोन तीन तीन असे खूप दिवस झोपेत पणत्या यायच्या, प्रवाहातल्या पणत्या। मी मम्मीला विचारत असे, कुठं गेल्या असतील ग त्या पणत्या? मम्मी म्हणायची, आपल्या घरी। मला वाटायचं दूर क्षितिजाला जाऊन कल्याणी नदी मिळते ना, तिथपर्यंत त्या पणत्या जात असतील का? मग तिथं आकाशाचं दार असेल, तिथून मग त्या पणत्या आकाशात जाऊन पोचत असतील आणि नक्षत्र होऊन लुकलुकत पुन्हा बाकीच्या पणत्यांकडे पाहत असतील। श्रोते हो, असं सृजनाचं वरदान लाभलेल्या दिदीला पंगुत्व नाहीसं व्हावं असं वाटत असतं। तिच्यावर मनपूत प्रेम करणारे महाराज त्यासाठी प्रयत्न करत असतात। डॉक्टरांना त्यासाठी वेठीला ते धरतात, औषधांचे डोस द्यायला लावतात, पण ज्या कवी संजयच्या कवितांवर दिदी प्रेम करत असते तो दिदीच्या कविता वाचून तिला भेटायला राजवाड्यामध्ये येतो। बेबी दिदीच्या नावाने तिच्या नकळत त्याच्याशी पत्रव्यवहार करत असते। संजय राजवाड्यामध्ये येतो, त्याला सगळी परिस्थिती समजते आणि दिदीचं पांगळेपण मनाचं असल्याचं त्याच्या ध्यानात येतं। तो महाराजांना सांगतो, या पायामध्ये औषधांनी त्राण येणार नाही। त्यांना भल्या पहाटे गवताच्या पात्यावरच्या दवाचं स्नान घडलं पाहिजे। पावसाची प्रतीक्षा करत तापत असलेल्या शेतातल्या ढेकळांचा लेप लावावा लागेल। डोंगर माथावर जाऊन उगवत्या सूर्यकिरणांचा शेक द्यावा लागेल। सायन ताऱ्याला साक्षी ठेवून माळावरचं भडांडणारं वारं कानांवरून घालवावं लागेल। चंद्रकिरणांचं सचैल स्नान घडवावं लागेल। या रोगावरची औषधं वैद्यकीच्या पुस्तकात नाही सापडणार। व्यास, वाल्मिकी, कालिदास, भवभूती, शेक्सपियर, शेली यांच्यासारखे धन्वंतरी हा रोग बरा करण्याचा महामंत्र केव्हाच देऊन गेले आहेत। श्रोते हो, दिदीची मनोवस्था जाणून थेट महाराजांना सुनावणारा संजय धाडसी आहे, निडर आहे। आपल्या कृतीच्या परिणामांची त्याला कल्पना आहे। लग्न करायचं तर दिदीशीच असा निश्चय त्याने केलेला आहे। दिदीला मात्र वडिलांना एकटं टाकून संजय बरोबर जाणं उचित वाटत नसतं, पण महाराज तिच्यावर उपचार करण्यासाठी तिला घेऊन लंडनला जायचं ठरवतात। तेव्हा सगळे आपापल्या वाटांनी निघून जातात आणि दिदीच्या पांगळ खुर्चीमध्ये महाराज दारखिडक्या बंद करून अंधारात

0: बसून राहतात. श्रोतेहो, नाटकाच्या रचनातंत्रावर पुलंची हुकूमत तर आहेच. सगळ्या पात्रांचे संवाद चुरचुरीत आणि दाद देण्याजोगे झाले आहेत. 1958 साली या नाटकाचा पहिला प्रयोग झाला तेव्हा मूळ संचामध्ये दिदीची भूमिका केली होती सुनीता देशपांडे यांनी. त्याशिवाय काशीनाथ घाणेकर यानं राजेंद्राची भूमिका केली होती. डॉक्टर झाले होते आत्माराम भेंडे, विजया मेहता बेबी झाल्या होत्या, तर दाजी भाटोडेकर महाराज झाले होते. अशा नंतर नावारूपाला आलेल्या कलावंत मंडळींनी हा नाट्यप्रयोग उंचीवरती नेऊन ठेवलेला होता. दिग्दर्शन आणि संजयची भूमिका स्वतः पुलंनी केलेली होती. संगीत आणि कविता या दोन अत्यंत आवडीच्या गोष्टींचा आधार घेऊन पुलंनी लिहिलेल्या या नाटकाला असाधारण असं साहित्य मूल्य आहे. आपल्या सोलापूरच्या कलावंतांनी देखील आपल्या अभिनय कौशल्यानं मूळ संचयइतकाच हा प्रयोग रंगवलेला होता. मुंबईतील कलावंत आत्माराम भेंडे आणि अन्य मान्यवर आपल्या सोलापूरच्या प्रयोगाची तयारी करण्यासाठी, पाहण्यासाठी, त्यांना सूचना करण्यासाठी सोलापूरमध्ये नाटकाच्या तालमीसाठी येत असत. अभिनय साधना मंदिराच्या कलावंतांना मार्गदर्शन ते करत प्रदेश आणि भाषेचा मुद्दा नाटकाच्या संवाद शैलीवरती होण्याची शक्यता ध्यानात घेऊन या तालमी होत असत. श्रोतेहो, आपल्या जगण्याचं प्रयोजन कळून देखील राजवाड्यामध्ये खितपत पडलेली पात्र स्वतःची दिशा शोधतात आणि त्या वाटेनं जातात. जन्मलेल्या प्रत्येकाला त्याचं प्रयोजन कळलं पाहिजे असा एक आध्यात्मिक विचार देखील पुलंनी या नाटकामध्ये सांगितलेला आहे. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या लेखनातील सहजता. उत्तम जमलेल्या व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव विशेष, त्यांचे संवाद, दिदी आणि संजय कवी असल्यामुळे त्यांच्या बोलण्यातील काव्यात्मता वाचकाला कुठेही खटकत नाही. समर्पण वृत्तीनं राजघराण्यातील प्रत्येकाची, विशेषतः दिदीची काळजी वाहणारा डॉक्टर, निधडी बेधडक बेबी, वडिलांच्या शिस्तीचा काच सहन न होणारे दबलेले तरी देखील आतून धुमसणारे राजेंद्र आणि प्रताप, ही सगळी पात्र स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवतात. सुरेश आणि मेनका यांचं उपकथानक जोडलेलं असलं तरी ते मूळ कथेला बाधा आणत नाही, उलट अधिक गहिरं करतं. ब्रिटिश काळानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी संस्थानाचं झालेलं विलीनीकरण, लोकशाहीमुळे संस्थानिकांचा लोप पावत असलेला रुबाब, अशा मानसिक आंदोलनामधून कुटुंबातील सदस्यांना अधिकाधिक विद्ध करणारा महाराज विलक्षण प्रभावी झालेला आहे. दिदीवर मनापासून प्रेम करणारा आणि बाकी सगळ्यांचा तिरस्कार करणारा महाराज पुलंनी नेमका रंगवलाय. सुंदर मी होणार या नाटकाला बॅरेट्स ऑफ विम्पल स्ट्रीट या नाटकाचा आधार असला तरी देखील त्यातील पात्र पुलंनी जशीच्या तशी घेतलेली नाहीत. सुंदर मी होणार या नाटकाचा कालखंड 1958. विजय तेंडुलकरांनी देखील लिहिलेली श्रीमंत, माणूस नावाचा बेट, मधल्या भिंती ही नाटकं तेव्हा रंगभूमीवरती आलेली होती. बालगंधर्वांचा काळ संपून वास्तवदर्शी सामाजिक विषयांची हाताळणी करणारी नाटकं रंगभूमीवरती येत होती. मध्यमवर्गीय समाजाचं जगणं हे या नाटकांचे विषय होते. विजय तेंडुलकर मध्यमवर्गीयांचा दैववाद, त्यांचा भाकडा आशावाद, नातेसंबंधातील फोलपणा आणि माणसातील हिंस्त्रता उजागर करत होते. पुलं मात्र जीवन सुंदर करून टाकलं पाहिजे हा विचार रुजवत होते. यातनाघर ही नंतरच्या काळामध्ये महेश एलकुंचवार यांनी लिहिलेली एकांकिका देखील सुंदर मी होणार मधील दिदी आणि संजय यांची आठवण करून देणारी आहे. पंगू होऊन यातना घरामध्ये ग्रासलेली नायिका सगळ्या खिडक्या उघडून मुक्त प्रवेशामध्ये विहरते तर सुंदर मी होणार मधला राजवाडाच एक यातनाघर झालेला असतो. सोलापुरातल्या कलावंतांनी यातनाघर ही एकांकिका देखील सादर केलेली होती. पुलंनी मनोरंजन करमणुकीचा विशिष्ट हेतू ठेवून केलेलं लेखन आणि जाता जाता वाचकांना रसिकांना दिलेला संदेश यामुळे सुंदर मी होणार हे नाटक प्रयोग स्तरावर तर रंगतच पण साहित्य मूल्यामुळे वाचकाला देखील ते आनंद देतं. प्रेम आणि आनंद हेच मूल्य असणाऱ्या या नाटकाचं वाचन वाचकाला नेहमीच टवटवीत ठेवेल यात शंका नाही.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी, सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोला

0: साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर।
1: श्रोते, आताच आपण क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम ऐकलात। निर्मिती सहाय्य होतं विनायक दुधगे यांचं। एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। 9:32 झाले आहेत। आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: शोध, आलेख और स्वर रेडियो सखी ममता सिंह का, संपादन और प्रस्तुति रमेश गोखले की। अब दीजिए इजाजत, नमस्कार।
1: आज के फनकार
2: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी चे सोलापूर केंद्र आहे। सकाळचे 10 वाजले आहेत। आता प्रसारित करत आहोत चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम।

कार्यक्रमास सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मधुसूदन कालेलकर यांचं गीत. सुधीर फडके आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत आहे लग्नाला जातो मी या चित्रपटातलं. संगीतकार सुधीर फडके.

आताच आपण माय माऊली या चित्रपटातलं विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत ऐकलं. गायलं होतं आशा भोसले यांनी. चित्रलता या कार्यक्रम

राम यांचं गीत ऐकलं गायलं होतं आशा भोसले यांनी. चित्रलता या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं मादा देवकाते यांचं गीत चित्रपट डाळिंबी.

मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम चित्रलता आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं चोराच्या मनात चांदणं या चित्रपटातलं गीत. रचना आहे एन रेळेकर यांची, संगीतकार सुधीर फडके.

आताचं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. लक्ष्मी या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी. संगीतकार राम कदम.

आताच आपण अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सतीची पुण्याई या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत ऐकलं. संगीतकार प्रभाकर जोग. कार्यक्रमात त्यानंतर पण ऐकणार आहोत प्रीत तुझी माझी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. एन दत्ता यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायले उषा मंगेशकर आणि रवींद्र साठे यांनी.

आताच आपण उषा मंगेशकर आणि सहकाऱ्याने गायलेले कवी संजीव यांची लावणी ऐकली. हात लावीन तिथं सोनं या चित्रपटासाठी संगीतकार राम कदम. आणि याबरोबरच आजचा चित्रलता हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते, आज रात्री 9 वाजता शल्य संवाद हा सर्जन सप्ताह विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. विषय आहे स्तनाचा कर्करोग. सहभाग डॉक्टर योगेश बांग यांचा, संवादिका तेजश्री कुमठेकर आणि सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आज रात्री 9 वाजता. आमच्या कार्यक्रमाविषयीचं निवेदन आताच आपण ऐकलं. सकाळचे 10:31 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत CIT प्रस्तुत NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक दालने सोमवारीही चालू.
1: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा
2: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
1: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट
2: पुणे सोलापूर हायवे मोडणीम.
1: संपर्क 87 4003 4008.
3: काय रमा काकू जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत दमा गेला की काय?
4: हो ना अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली एकदम बरं वाटतंय आता अगदी पूर्वी सारखं.
3: त्वचा रोग अस्थमा संधिवात मूळव्याध फिशर तसंच इतर अनेक आजार उपचार मात्र एकच होमिओपॅथी तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
4: आशिष क्लिनिक जुन्या फौजदार सावडी जवळ सोलापूर.
3: सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत.
4: मोबाईल 98 50 33 88 07.

सारीज साठी गल्ली सोलापूर। मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला पण ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांची गीतरचना गायली सुधीर फडके यांनी। वरदक्षिणा या चित्रपटासाठी संगीतबद्ध केले वसंत पवार यांनी।

0: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
1: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
0: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
1: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
2: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
1: अरुण नरखेडकर अंगर.
0: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
3: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
4: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
5: जुनाट सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाइल 88 88 36 00 88.

आताच आपण मानापमान या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद ऐकलं माणिक वर्मा यांच्या स्वरात. मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेबोडकर यांची लावणी गायली आशा भोसले उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी. संगीतकार राम कदम तर चित्रपट पुढारी.

आताच आपण रमेश जंगम यांचं लोकगीत ऐकलं. मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलं होतं प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी गायलेलं गीतकार आणि संगीतकार संदीप खरे.

0: आताच आपण पिंजरा या चित्रपटातली जगदीश खेबडकर यांची लावणी ऐकली. उषा मंगेशकर आणि सहकार्याने गेलेल्या लावणीला संगीत होतं राम कदम यांचं. आणि याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 11:30 वाजले आहेत. हिंदी गाणी आपण ऐकणार आहोत या जाहिरातींनंतर.
1: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. संपर्क 73 97 80 50 73.
2: प्रवेश प्रवेश प्रवेश.
3: वसुंधरा महाविद्यालयात बीए बीएससी आणि एमए साठी प्रवेश देणे सुरू. मराठी हिंदी इंग्लिश भूगोल आणि इतिहास या विषयासहित बीए अंतिम वर्ष.
2: मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री आणि झूलॉजी या विषयासहित बीएससी अंतिम वर्ष.
3: पालकांना परवडेल अशी फी. मुलींसाठी हॉस्टेलची सोय. शिवाय मुला मुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.
2: वसुंधरा महाविद्यालय जुळे सोलापूर.
3: संपर्क 96 04 142 455.
4: चलो निकलेगा.
5: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है.
4: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
6: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
7: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाला सुरुवातीला आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत साज लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचा. मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत आहे मैं तुलसी तेरे आंगन के या चित्रपटातलं.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई.
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
3: त्वचारोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग नवीन गेट समोर, सोलापूर.
4: मोबाईल 77192.

0: 0999252555.
1: ज्येष्ठांसाठी अत्यंत सुरक्षित, आरामदायी आणि प्रेमळ निवास म्हणजेच आनंद केअर सेंटर।
2: भजन आणि भोजनासह निखळ मनोरंजन, शिवाय 24 तास वैद्यकीय सेवा।
1: आधार नसलेल्या व्यक्तींसाठी आश्वासक आधार, परवडणाऱ्या शुल्कात उत्तम सेवा। संपर्क डॉक्टर प्रीती शिरशेट्टी आणि डॉक्टर चित्तरंजन भोजने यांचं आनंद केअर सेंटर, नन्नज।
2: मोबाईल 9822878119 किंवा 9793608161।
3: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अविनाश यांनी संगीतबद्ध केलेली नकवी अहमद यांची गझल, गायले पंकज उधास यांनी।

0: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग मेडिसिन स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग बर्न केअर युनिट ट्रॉमा केअर सेंटर मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर 24 तास फार्मसी रक्त तपासणी एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध
1: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर फोन 2315156 आला महिना अधिक पुण्य मिळवू अधिक लेकीसा जोडवे चांदीचे जावयास चांदीचा दीप विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट तेहतीस अनारशांसह करू लेकीचा ही थाट
0: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा
2: करजगीकर ज्वेलर्स वारद बोळ वारद कॉम्प्लेक्स सराफ कट्टा सोलापूर
0: सतत होणारी डोकेदुखी पाठदुखी शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत पण त्रास तर काही कमी होत नाहीये कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात छोट्या छोट्या गोष्टी विसरणं एकलकोंडेपणा लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
1: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर
0: मोबाईल 7083069496

आताच आपण पाकीजा या चित्रपटातलं गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूर सुलतानपुरी यांचं गीत ऐकलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं. हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत तान्या यांच्या स्वरात गीतांजली सिंग यांचं पॉप गीत.

0: बॅगांची क्वालिटी A1 बॅगांसाठी फक्त पवन।
1: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल कॉलेज ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
0: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ पारस इस्टेट समोर सोलापूर।
2: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे।
0: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या। अधिक

0: माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
2: अरे गणपा, परवा तर तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर पळ लागलंस की.
3: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
4: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर. मोबाईल 93 72 14 44 34.
5: वो क्या होता है?
6: सफेद सफेद. अच्छा अच्छा, प्लास्टर.
5: प्लास्टर? हाँ हाँ.
6: ब्लास्टर नहीं, प्लास्टर.
5: प्लास्टर
6: पी नहीं, प्ला. खैर छोड़ो, जाने दो. देखो, अगर तुम्हें सचमुच स्केटिंग सीखनी है ना, तो मेरी बात ध्यान से सुनो.
5: डॉक्टर साहब, अगर आपको सचमुच स्केटिंग सीखना है तो एक बात जरूर याद रखिए, अपना वजन पिछले पैरों पर नहीं, अगले पैरों पर रखना चाहिए. ऐसे ऐसे ऐसे ऐसे ऐसे ऐसे ऐसे.
7: अरे अरे, ए ए ए,

0: श्रोते आताचं हे गीत होतं सीतावर गीता या चित्रपटातलं. आनंद बक्ष यांच्या गीताला स्वर होता आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा, तर संगीत साथ होता राहुल देव बर्मन यांचा. आणि याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते आज रात्री 9 वाजता शल्य संवाद हा सर्जन सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. विषय आहे स्तनाचा कर्करोग. सहभाग डॉक्टर योगेश बांग यांचा, समाधिका तेजश्री कुमठेकर आणि सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्झवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. दुपारचे 12 वाजतायत. 1 वाजेपर्यंत वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूयात मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ.
1: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, दुपारचे 12 वाजले आहेत. वनिता मंडळ.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, आपल्या कुटुंबात जर आजी आजोबा असतील ना, तर नातवंडांना आपल्या मनातलं बोलायला एक हक्काचं माणूस मिळतं. कारण आजी आजोबांसाठी नातवंड म्हणजे दुधावरची साय. मग काय, त्यांनी काही सांगायचा अवकाश की आजी आजोबा लगेच प्रेमळ सल्ले द्यायला लागतात. खरं वाटत नाही तुम्हाला? चला तर मग ऐकूया हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची आणि या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले आहेत नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं

0: अगर या कुणाचा फोन आहे बघ बरं.
1: आई कामवाल्या मावशीचा फोन आहे. हॅलो. हा मावशी काय म्हणताय? आईशी बोलायचंय. बर बर देते हा आईला फोन. आई हे आई मावशींना तुझ्याशी बोलायचंय ग.
0: बरं दे इकडे फोन. हॅलो. हा बोला मावशी. काय म्हणताय? बरं नाहीये. ताप आलाय आणि डोकंही दुखतंय. अहो मग कशाला येताय कामाला? आधी दवाखान्यात जा, औषधं घ्या आणि आराम करा. बरं वाटलं की मग या कामाला. काय तुमच्या मुलीला पाठवताय मदतनीस म्हणून? लहान आहे होती अजून, तिला कशाला कामाला पाठवताय? नाही नाही अजिबात संकोच वाटू देऊ नका आणि तिलाही पाठवू नका कामाला. चांगला आराम करा. हा मग या, आधी तब्येत महत्वाची. हा काय काय म्हणताय कॉलनीत? हो हो कॉलनीत सांगते सगळ्यांना, 2-3 दिवस मावशी येणार नाहीयेत म्हणून. हा बरं ठेवू का मग फोन? हो हो बरं वाटल्यावर तुम्ही थोडंच घरी राहणार आहात हो की नाही? यालच की तुम्ही कामाला? काळजी करू नका कामाची, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आधी.
2: काय ग रश्मी काय म्हणतायत मावशी?
0: त्यांना बरं नाहीये ना म्हणून मुलीला कामाला पाठवते म्हणाल्या.
2: अगं किती लहान आहे ती मुलगी, 4-5 तर आहे.
0: हो ना.
2: आणि तिची शाळा बुडेल ना त्याचं काय?
0: हो ना तेच तर सांगितलं ना मी त्यांना, पाठवू नका तिला कामाला म्हणून.
2: हो बरं केलंस बघ.
3: आणि आजी लहान मुलांना कामाला लावणं म्हणजे बाल कामगारच ना.
0: हो.
3: आणि हा बाल कामगार तर कायद्याने गुन्हा आहे.
1: म्हणूनच म्हणते बाल मजुरीला नकार द्या आणि बाल हक्कांचा स्वीकार करा.
2: खरंय का रिया तुझं? पण मी काय म्हणते राहुल, रिया कोणत्याही आई वडिलांना आपल्या लहान मुलांना कामाला पाठवायला आवडेल का बरं?
3: अर्थातच नाही बघ आजी, कुठल्याच आई वडिलांना आपल्या मुलांना कामाला पाठवायला आवडणार नाही ना, कारण बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी. मात्र आजही अनेक बालक या मजुरीच्या ओझ्याखाली आपलं बालपण गमावत आहेत बघ.
2: हो रे, पण तुला सांगू का, कधी कधी तुटपुंज्या मिळकतीवर घर चालवणं अवघड होऊन बसतं रे. कमवता एक असतो आणि खाणारी 10 तोंड असतात, कुठं कुठं पुरं पडणार बरं? मग नाईलाज असतो मुलांना कामाला लावावं लागतं रे.
1: अगाजी परवा आम्ही सगळ्या मैत्रिणी प्रियंकाच्या बर्थडे पार्टीसाठी एका हॉटेलमध्ये गेलो होतो आणि तिथं काय झालं बघ, असाच एक छोटासा मुलगा होता आणि तो टेबल पुसण्याचं काम करत होता. त्याला मी सहज विचारलं शाळेत जातोस का, तर तो म्हणला कशाची शाळा ताई, पाळण्यात होतो तवा बा गेला. आम्ही 4 भावंड, मी सगळ्यात लहान, माई बी काही शिकलेली नाही, मोल मजुरी करून कसं बसं घर चालवती. आम्ही चौघं जमल तसं ते काम करून आईला हातभार लावतो बघ.
0: पण मुलांना कामाला लावणं हा गुन्हाच आहे, शिक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे ना.
3: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे ना. तो मिळालाच पाहिजे.
0: नक्कीच, त्यापासून त्यांना वंचित ठेवणं म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यापासून त्यांना दूर ठेवणं, नाही का?
2: अगदी खरंय रश्मी तुझं, आणि त्यासाठीच समाजामध्ये जागृती निर्माण करणं महत्वाचं आहे बघ.
3: जागृती निर्माण करायची म्हणजे असं जर कोणता बालकामगार दिसला तर लगेच 1098 म्हणजे 1098 या क्रमांकावर फोन करून कळवायचं. बरं का रिया, या पुढे लक्षात ठेव.
1: कुठला क्रमांक म्हणलास दादुड्या?
3: 1098 चाइल्ड हेल्पलाईन.
1: नक्कीच दादुड्या, मी माझ्या मैत्रिणींना पण सांगते, जर कुठे बालकामगार दिसला की लगेच 1098 म्हणजेच 1098 या क्रमांकावर फोन करून कळवा. फोनचा विषय काढला आणि फोन वाजला.
3: आता कोण आहे बर? हॅलो. कोण बोलतय? कोण? छकुली. काय म्हणतेस ग छकुली? आजीशी बोलायचंय का? बर थांबा देतो. चारवाजी छकुली बघ, तुझ्याशी बोलायचं म्हणतीये.
2: हा दे इकडे फोन दे.
3: घे.
2: हा बोल छकुली, काय म्हणतेस? तुझ्या आईला रागवू का बरं ग? खेळायला जाऊ देत नाही ती तुला का बरं? अगं बरोबर आहे ती.

आता शाळा सुरू होणार आहे ना, तुझा सुट्ट्यांमधला अभ्यास पूर्ण करावा लागेल ना, म्हणजे शाळा सुरू झाल्यावर मॅडमला दाखवता येईल तो. केलाय का बरं तू तो पूर्ण? केलाय तरी जाऊ देत नाही. दे बरं तुझ्या आईला फोन. का ग सुमन, तिला खेळायला पाठवत नाहीयेस? असं होय. अगं मग तिला नीट समजावून सांग ना जरा. खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते हे चुकीचंच ग, पण रागावू नकोस तिला. दे तिला फोन. छकुली, अगं तू जर नीट जेवण केलं नाहीस तर अंगात ताकद कशी येईल बरं तुझ्या? खेळायसाठी तर जास्त एनर्जी लागते ना. अगं हो, मग ही एनर्जी कशी मिळेल आपल्याला सांग बरं.

0: अगं हो, मग ही एनर्जी कशी मिळेल आपल्याला सांग बरं. अगदी बरोबर. मग जेवणार ना आता? आणि आईने जी भाजी केली आहे ती मुकाट्याने खायची, नाक मुरडायचं नाही. बाहेरचं ते काय बंद पाकिटातलं अन्न खायचं नाही, ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं नसतं ग बाळा. गुणाची ग माझी छकुली, ऐकशील ना आता? बर बर, ठेवू का मग फोन?
1: आई खेळायला जाऊ देत नाही म्हणून तक्रार करत होत्या वाटत छकुलाबाई.
0: हो ना रे.
2: पण आजी, सुमनात्या पण ना कधी कधी अतीच करते बघ. खेळू द्यायचं ना तिला. अभ्यास तर महत्वाचाच आहे ग, पण खेळही तितकाच महत्वाचा.
0: अगं पण
1: बरोबर आहे रिया तुझं, अभ्यासही महत्वाचा आहे आणि खेळही महत्वाचा आहे. आणि मैदानी खेळ खेळणं हा तर एक व्यायामाचाच प्रकार आहे ना. शरीरासाठी आणि मनासाठी खेळ खरंच महत्वाचा आहे बघ.
2: म्हणजे
1: अगर या आपण जर खेळात जिंकलो ना तर आपल्याला किती आनंद होतो ना. पण ते यशाची हवा कधी डोक्यात जाऊ द्यायची नाही बघ. कारण आपण आज जर जिंकलो तर कदाचित उद्या हरूही शकतो.
2: हो.
1: आणि हरल्यानंतर माणूस निराश होतो ना. म्हणून आपण जरी हरलो तरी निराश न होता पुन्हा नव्यानं जोमानं उठून पुढील स्पर्धेसाठी तयारी करायची ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू एका गोष्टीचं निरीक्षण केलंस का ग?
2: कोणती रे दादुड्या?
1: बघ तू, आपण नाही का टीव्हीवर वगैरे बघतो बघ, हरलेल्या टीमचे सर्व खेळाडू नाही का जिंकलेल्या टीमच्या खेळाडूंचं अभिनंदन करतात.
2: हो रे.
1: त्यांच्याशी शेकहॅन करतात, गळा भेट घेतात. यालाच म्हणतात खिलाडू वृत्ती. म्हणजे हार आणि जीत दोन्हींमध्ये देखील मनाचा समतोल हा राखता आला पाहिजे ग.
2: अगदी बरोबर. आणि हीच वृत्ती आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ उतारांना धैर्यानं सामोरे जाण्याचं बळ देते.
0: हो ग रिया, खरं बोललीस तू. सुमन आत्या चकुलीला खेळायला बंधन घालते हे चुकीच आहे अगं. अरे तुम्ही तिघही जण काय सुमन आत्याला नावं ठेवतायत रे? अरे तिची बाजू पण समजून घ्या थोडं.
1: म्हणजे तुला काय म्हणायचं आजी, सुमन आत्याचं बरोबर आहे, तिने चकुलीला खेळायला जाऊ द्यायचं नाही?
2: म्हणजे चकुलीला खेळायचंच नाही?
0: अरे असं कुठे म्हणाले मी. पण खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते ना, नीट जेवण करत नाही. हे चुकीचं आहे की नाही तिचं?
3: हा, तसंही तिची जेवणाची फार नखरे आहेत बर का. पालेभाजी नको, भोपळं नको, आणि दूध तर ती पितच नाही हो. बाहेरचं चमचमीत, बंद पाकिटातलं कुरकुरीत, शेव, चिवडा, मुरमुरे, चिप्स असं सारखं हवं असतं तिला. चांगलं आहे का ते?
0: नाही ना गो.
1: ए आई, चकुली तर जाणून बजून लहानच आहे ना. पण रिया काही कमी नखरे करते का खायचे? तिला तर सारखं चमचमीत, कुरकुरीत, मसालेदार चांगलंच खायला लागतं ना.
2: ए दादुड्या, माझ्याव का घसरलास?
1: का म्हणजे? मला सांग, परवा तू हॉटेलची भाजी आणून खाल्लीस की नाही?
2: हो खाल्ली. मग आईने काय शेपूची भाजी केली होती आणि ती माहितीये ना मला, तिचा बिलकुल वास सुद्धा आवडत नाही.
0: बर, शेपूचा वास आवडत नाही, मग मेथीचं काय?
2: ए आजी, कडू लागते ती भाजी.
0: ए रिया, मेथीला नावं ठेवू नको बर का. त्या मेथी वाचून आमच्या काळात उखाणाच व्हायचा नाही पुरुषांचा. तुला सांगते, तुझ्या आजोबांनी सुद्धा लग्नामध्ये हेच नाव घेतलं होतं.
2: काय मेथीच्या भाजीचं?
0: हो, भाजीत भाजी मेथीची आणि चारू माझ्या प्रीतीची.
3: बर, पण ठीक आहे, शेपू वास आवडत नाही आणि काय तर म्हणे मेथी कडू लागते. आणि का ग, कुठलीच पालेभाजी खात नाहीस तू. आंबाड्याची भाजी तर काय म्हणे, नुसतं नाव घेतलं तर असं वाटतं केसांचा भुसका तोंडात घेतला. हे काय असं?
1: तुला सांगू का रिया, तू म्हणतेस ना की शेपूचा वास येतो, मेथी कडू लागते किंवा आंबाडी मध्ये केसांचा भुसका. अगं माझा एक मित्र आहे ना, तो सांगत होता त्या दिवशी, तो हॉस्टेलला राहायचा ना. तर तो म्हणे की अरे हॉस्टेलला आम्ही एका ठिकाणी मेस लावली होती जेवणाचे असे हाल की विचारताच होईना. मी म्हणलं का बरं? तर म्हणे एक दिवशी गेलो मी म्हणे मेथीची भाजी होती. म्हणलं मग? तर म्हणे मी त्याच्यानंतर मेथीच खाल्ली नाही परत. मी तेच विचारलं त्याला, म्हणलं काय कडू लागली का काय वगैरे असं. तो म्हणे अरे तुला काय सांगू राहुल, म्हणे मेथीची भाजी चिरताना त्या बाईने केस चिरलेली होती.
2: अरे बाई,
1: मग तू बघ म्हणजे बाहेरचं भाजीपेक्षा हे चांगलं आहे ना.
2: हा बरोबर आहे.
1: शेपू जरी असली तरी आईच्या हातची बनवली, स्वच्छता आहे.
3: आणि त्या दिवशीची मेथी सुद्धा मी चांगली चार वेळा धुतली होती. पण काय झालं माहितीये का, ती मेथीच चांगली नव्हती.
0: अगं त्या दिवशीची मेथी नव्हतीच चांगली, कडू लागणारच ना, नीट पाहून.

0: नैसणारी या मेथीची जुडी.
1: मी नव्हती का आणली आजी, या दादुड्यानेच केला होता तो बाजारहाट, त्याने आणली होती ती. त्याला काही कळू नये का?
0: ए, त्याने निदान स्वतःहून कामाची जबाबदारी तरी स्वीकारली, पण तुझं काय, बाहेरची काम करत नाहीस आणि घरात सुद्धा एकाही कामाला हात लावत नाहीस तू रिया.
1: ए काय ग आई?
0: रिया, आई म्हणते ते बरोबर आहे बर का.
1: काय आजी, तू पण?
0: काय आजी काय, लहान लहान म्हणून तुझेही जरा जास्तच लाड व्हायला लागलेत बर का रिया.
2: मला पण तसंच वाटतं आजी, तिचे जरा जास्तच लाड होत आहेत बर का, आणि या लाडामुळे ना जरा ती कामचुकार झाल्यासारखी वाटते.
1: कामचुकार? मीच कामचुकार?
2: आजी मी काय सांगतो माहिती का, हिला ना दोन तीन दिवस त्या कामवाल्या मावशी येणार नाही येत ना, मग हिलाच भांडी घासेल सांग.
0: खरंय तुझं राहुल.
1: ए दादुड्या काही पण का,
2: मग बरोबर आहे ना, तेवढंच जरा कामाची पण सवय होईल ना तुला घरच्या.
1: ए दादुड्या, लहान आहे मी, बाल कामगार ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे.
2: हो का?
1: 1098 वर फोन करून सांगेन.
0: अगं, घरातल्या कामाला हातभार लावला म्हणजे लगेच काही बालकामगार झाली नाहीयेस तू. घर सगळ्यांचं तर घरातल्या कामांची जबाबदारी पण सर्वांचीच ना.
2: बरोबर,
1: तेच म्हणतीये मी, सगळ्यांची जबाबदारी आहे की नाही. मग मीच एकटीने का म्हणून भांडी घासायची?
0: मग
1: एक वेळची भांडी मी घासेल आणि एक वेळची भांडी दादुड्या घासेल.
0: वा वा,
2: कबुले आर्या कबुले. पण तुला एक गोष्ट कबूल करावी लागेल बर का.
1: कोणती?
2: खाण्यापिण्याच्या बाबतीतले तुझे सगळे नखरे जे आहेत ना, ते सर्व सोडावे लागतील बर का.
0: खरंय रे राहुल तुझं. तुम्हाला सांगू का, आपला आहार हा चौरस असावा, प्रथिन जीवनसत्व आपल्या आहारात असावे. असा पौष्टिक आहार सेवन केल्यानं शरीर कसं स्वस्थ राहतं
2: आणि मनही शांत राहत.
0: खरंय तुझं.
3: जैसा होगा अन्न वैसा होगा मन.
2: रिया तू म्हणत होती ना त्या दिवशी काहीतरी की आपल्या इथे याचा कॅम्प लागणार आहे म्हणे, काय ते ब्लड डोनेशनचा नाही का.
0: येत्या रविवारी रक्तदाता दिन आहे ना.
1: हो हो माहितीये, मी जाणार आहे तिथे रक्त द्यायला.
2: रिया तू रक्त द्यायला जाणार आहे का घ्यायला जाणार आहे? अगं तुला तर रक्त घेण्याची गरज आहे.
0: या तुला पाहिलं ना तर म्हणतील की रक्त घ्यायला आली आहे की काय, द्यायला आली असं वाटणारच नाही ग तुला पाहून. ए रश्मी, हिला जर रक्त द्यायचंय ना तर तू एक काम कर बाई.
4: काय?
0: ते तव्यावरची ती सगळ्या भाज्या मिक्स करून भाज्या करतात की नाही ते आजकाल, ते लग्नात वगैरे असती तशी, तर आता सगळ्या पालेभाज्या गोळा कर
4: बर,
0: आणि तशी ती फ्राय भाजी करून हिला 8 दिवस खाऊ घाल
4: बर.
0: म्हणजे थोडस तरी रक्त त्या पिशवीत पडेल ग, नाही तर हिलाच रक्त द्यावं लागेल आधी बघ.
4: हो, अंगात नाही रक्त आणि बनलाय म्हणे मारुतीचा भक्त.
1: अरे किती चेष्टा कराल माझी, खाईन मी आजपासून पालेभाज्या.
4: हे मात्र अगदी छान.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
5: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भोजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलकं फुलकं.
5: हलकं फुलकं? हलकं फुलकं. हलकं फुलकं ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी, आणि यात त्यांच्यासह सहभागी झाले होते नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता फपाळ. मैत्रिणीनो, आता वेळ आहे आजच्या आपल्या रेसिपीची. मैत्रिणीनो, खरं तर आता आंब्याचा सीझन संपायला आलाय, आणि आता तुम्ही सुद्धा काही दिवसच आंबे खायला मिळणार म्हणून आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघताय ना, त्यातलीच एक रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ही आहे आंब्याचा शिरा. तर मैत्रिणीनो, जसा आपण नेहमी प्रसादाचा शिरा करतो किंवा नाश्त्यासाठी शिरा करतो, त्याच पद्धतीने हा शिरा करायचा आहे. तर यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक रवा, चांगलं तूप, साखर, आंब्याचा रस आणि दूध, आणि वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स. तर मैत्रिणींनो, हा शिरा करण्यापूर्वी आपल्याला आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे, आणि त्या रसामध्ये थोडंसं दूधही मिसळून घ्यायचं.

महत्वाचं आहे. जसं आंब्याचा रस खाताना आपण रसामध्ये थोडंसं दूध टाकतो, त्याच पद्धतीने या आंब्याच्या रसातही थोडं दूध घालून घ्यायचं आहे. आता जसं आपण नाश्त्यासाठी शिरा करायला घेतो, त्याच पद्धतीने कढईमध्ये आधी बारीक रवा थोडासा भाजून घ्यायचा. मंद आचेवर रवा भाजून झाला की तो काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये चांगलं तूप टाकून पुन्हा हा भाजलेला रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे. जसा शिऱ्यासाठी आपण गुलाबी असा रवा भाजतो, त्याच पद्धतीने हा रवा भाजायचा आहे. आणि नेहमी जसा शिरा करताना आपण तुपात भाजलेल्या रव्यामध्ये दूध घालतो, त्याच पद्धतीने दुधात मिक्स केलेला हा आंब्याचा रस घालायचा आहे आणि चांगलं परतून त्याला एक वाफ काढायची आहे. आता ही वाफ काढल्यानंतर जर त्याच्यामध्ये गरज असेल त्याच पद्धतीने आणि तितक्याच प्रमाणात साखर मिसळायची आहे आणि ही साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा त्या शिऱ्याला झाकण ठेवून वाफ काढायची आहे आणि बघायचं आहे की रवा मऊ शिजला आहे की नाही आणि शिरा आपला होत आला आहे की नाही. हा शिरा होत आला की त्याच्यामध्ये मग वेलची पूड घालायची आहे आणि त्यानंतर हवे तसे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये मिसळायचे आहेत. खरं तर ही रेसिपी अगदी सोपी आहे. म्हणजे आपण साधा शिरा करताना एकतर दूध किंवा पाणी त्यात घालतो, त्याऐवजी फक्त आंब्याच्या रसामध्ये दूध मिसळून तो आंब्याचा रस या रव्यामध्ये मिसळला की खूप सुंदर आणि स्वादिष्ट असा आंब्याचा शिरा तयार होतो. मैत्रिणींनो, खरं तर ही रेसिपी करायला खूप सोपी आहे. मग आंब्याच्या या सीझनमध्ये तुम्ही नक्की करून बघणार ना ही रेसिपी? मैत्रिणींनो, काही दिवसांपूर्वीच आपल्या भावसंगीतातला सुमन कल्याणपूर नावाचा एक हळवा आणि तरल स्वर आपण गमावला. सुमनताईंनी अनेक नितांत सुंदर भावगीतांनी आपल्याला तृप्त केलं, त्यातलंच त्यांचं हे एक भाव

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं राम मोरे यांचं हे गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. मैत्रिणींनो, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या वाक्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर दृष्टीहीनांच्या जीवनाकडे डोळसपणे बघण्याची आपल्याला गरज आहे. आपण मरणोत्तर नेत्रदान केलं तर कुणाला तरी आपल्या दृष्टीतून सृष्टी बघण्याची संधी मिळू शकते. पण हे सगळं करण्यासाठी गरज आहे ती एका संवेदनक्षम मनाची. आणि मैत्रिणींनो, यासाठी नुसतीच संवेदना उपयोगाची नाही तर त्यासाठीची कृतीही आवश्यक. कुणाच्या अंधकारमय जीवनात आपल्या डोळ्यांनी जर आपण प्रकाश आणू शकलो तर त्याचं जीवन उजळू शकतं. अनंताच्या पलीकडे जाऊनही अस्तित्व उरावं आणि तुमच्या डोळ्यातून कुणीतरी जग बघावं असं जर वाटत असेल तर नेत्रदान करायला पुढे यायला हवं. पण याबाबतीत आपल्या मनात अनेक शंका असतात, त्यांचं निवारण व्हावं, नेत्रदानाबाबत जागृती निर्माण व्हावी आणि नेत्रदानाची शपथ घेण्यासाठी लोकांनी प्रेरित व्हावं यासाठी 10 जून हा जागतिक दृष्टी दिवस म्हणून साजरा केला जातो. अंधत्व ही विकसनशील देशांमधल्या सार्वजनिक समस्यांपैकी महत्वाची समस्या आहे. नेत्र शल्य चिकित्सक डॉ रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम करून खडतर परिस्थितीवर मात करून जित्त आणि चिकाटीच्या बळावर 80,000 नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहीनांचं जीवन प्रकाशमय केलं. त्यांचा जन्म आणि मृत्यू दिनांक 10 जून. त्यांच्या या कामाची दखल घेऊनच राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक वर्षी 10 जून हा दिवस डॉ भालचंद्र स्मृतीनिमित्त दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आत्ताच्या काळामध्ये नेत्रदानाला आणि दृष्टीदानाला खूप महत्व आहे. याच विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत नेत्ररोग तज्ज्ञ डॉ रेणुका देशपांडे. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, समाजामध्ये नेत्रदानाविषयी किंवा दृष्टीदानाविषयी खूप समज आहेत, गैरसमज आहेत, कुतूहल आहे आणि या सगळ्यांची उत्सुकता किंवा कुतूहल जर आपल्याला संपवायचं असेल किंवा त्यांना उत्तरं द्यायची असतील तर याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की नेत्रदान म्हणजे नेमकं काय.
1: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे डोळे त्याच्या इच्छेप्रमाणे जेव्हा संकलित करण्यात येतात आणि ते दुसऱ्या रुग्णांच्या फायद्यासाठी वापरण्यात येतात याला आपण नेत्रदान असं म्हणतो. ह्याचं महत्व काय, कारण जे डोळे आपल्याला संकलन करून मिळतात हे अंधत्व पीडित व्यक्तीच्या दृष्टी मिळवण्यासाठी किंवा गेलेली दृष्टी पूर्ववत करण्यासाठी त्याची मदत होते. एका नेत्रदात्यामुळे 2 डोळे मिळतात, त्यामुळे 2 व्यक्तींसाठी याचा उपयोग होऊ शकतो. काही वेळेला मार लागून विद्रूप झालेले डोळे जे असतात किंवा जळीत जे रुग्ण असतात यांचे डोळे वाचवण्यासाठी सुद्धा या दान दिलेल्या डोळ्यांचा उपयोग होऊ शकतो. म्हणून नेत्रदान हे अतिशय श्रेष्ठ असं एक दान आहे.
0: मॅडम, तुम्ही आता सांगितलं की एका व्यक्तीमुळे 2 लोकांना दृष्टी मिळू शकते, पण हा जरी संकल्प एखाद्या माणसाने केला तर त्याची सुरुवात कशी करता येऊ शकते, कसं त्याला या गोष्टींची माहिती मिळू शकते, कुठून मिळू शकते आणि त्याने यासाठी काय करायला हवं.
1: नेत्रदान करण्याची इच्छा फक्त तुमच्या मनात असली तरी खरं तर पुरेसं आहे. तसं एक प्रतिज्ञापत्र सारखा एक नेत्रदानासाठीचा फॉर्म असतो जो सगळ्या शासकीय महाविद्यालयांमध्ये, सरकारी इस्पितळांमध्ये, खासगी हॉस्पिटल्स जिथं नेत्रपेढ्या आहेत किंवा इवन तुमचे डोळ्यांचे डॉक्टर्स तुम्हाला तो उपलब्ध करून देऊ शकतात. ऑल इंडिया आय बँक असोसिएशनची जी वेबसाईट आहे इथंही तो फॉर्म उपलब्ध आहे. तिथं तुम्हाला रजिस्टर करता येतं, तो फॉर्म डाउनलोड करता येतो आणि हे प्रतिज्ञा भरून ठेवता देतायत. अर्थात प्रतिज्ञापत्र भरणं म्हणजे एक केलेला संकल्प आहे. प्रतिज्ञापत्र नसलं तरीही त्या व्यक्तीला नेत्रदान करता येतं. मृत्यूच्या

0: मी त्या व्यक्तींनी जर इच्छा प्रदर्शित केली नेत्रदानाची तर नातलग ती संमती मानून नेत्रदानासाठी प्रवृत्त होऊ शकतात. अगदी एखाद्या व्यक्तीने ही इच्छा प्रदर्शित केली नसेल आणि नातलगांची जरी इच्छा असेल की नेत्रदान व्हावं तरी ते नेत्रपेढीशी संपर्क साधून नेत्रदान करून घेऊ शकतात.
1: बरं, आता नेत्रदान करायचंय हा संकल्प एखाद्या माणसाने केला पण त्याला काही वयाची मर्यादा वगैरे असं काही आहे का? आणि कुटुंबातल्या सदस्यांची संमती यासाठी किती महत्वाची असते?
0: नेत्रदानासाठी वयोमर्यादेची फारशी अट नाही. अगदी वय वर्ष 2 ते 80 वर्षापर्यंत कुणालाही नेत्रदान करता येतं. 80 वर्षानंतर काय होतं की कॉर्नियाच्या पेशी म्हणजे डोळ्यातलं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो याच्या पेशीची संख्या कमी झालेली असते त्यामुळे दृष्टी देण्याच्या दृष्टीने हे थोडे कमी उपयुक्त होतात. म्हणून 80 वर्षानंतर थोडीशी त्याची उपयुक्तता कमी होते. अर्थात नेत्रदानासाठी बाकी कुठलीही याला अट नाही. जसं पेशंटला मधुमेह असेल तरीही, मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं असेल तरी, तरुणपणी किंवा नंतर लागलेला मोठा चष्मा झाला असेल तरीही, थायरॉइड, दमा, हाय बीपी अशा कुठल्याही कंडिशन्स असल्या तरीही ती व्यक्ती नेत्रदान करूच शकते. या नेत्रदानाच्या प्रक्रियेसाठी मात्र नातलगांची संमती आवश्यक असते. व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरलं असेल आणि तरीही नातलगांनी जर ऐनवेळेला या नेत्रदानाच्या प्रक्रियेला विरोध केला तर डोळे संकलित करता येत नाहीत. उलट पक्षी जर त्या रुग्णांनी जर इच्छा व्यक्त केली नसेल पण जवळच्या नातेवाईकांना वाटलं की हे नेत्रदान व्हावं तरीही नेत्रदान होऊ शकतं.
1: बर, नेत्रदानामुळे कुठल्या कुठल्या प्रकारच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो? म्हणजे माझा विचारण्याचा उद्देश आहे की जे लोक जन्मतः अंध असतात त्यांना नेत्रदानाचा किती फायदा होऊ शकतो किंवा त्यांच्या डोळ्यांमध्ये नेत्ररोपण करू शकतं का आपण?
0: तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी थोडस याची माहिती देणं इच्छिते. डोळा जेव्हा नेत्रदानातून मिळतो तेव्हा हे संकलन केलेले डोळे पूर्णपणे प्रत्यारोपित केले जात नाहीत. डोळ्याचं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो हा कॉर्निया फक्त काढून दुसऱ्या डोळ्यांमध्ये प्रत्यारोपित केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे अंधत्व जे कॉर्नियामुळे आलेले आहे जसं की काही इन्फेक्शन नंतर कॉर्नियावर टीक पडणं, काही मार लागल्यामुळे कॉर्निया विद्रूप होणं आणि तिथं व्रण येणं, किंवा काही जन्मजात कंडिशन्स असतात जिथं कॉर्निया हा जन्मापासूनच पांढरा पडलेला असतो आणि दृष्टी कमी असते, अशा रुग्णांमध्ये या दान दिलेल्या डोळ्यांमधून प्रत्यारोपण करून दृष्टी बहाल करता येते. पण जन्मजात अंधत्वाची कारणं अनेक आहेत. काही कारणं आहेत जिथं रेटिना खराब असू शकतो किंवा जिथं काही दुसऱ्या कंडिशन्समुळे दृष्टी कमी आहे जन्मापासून किंवा त्यानंतर सुद्धा, या कंडिशन्समध्ये या दान दिलेल्या डोळ्यांचा फारसा उपयोग होत नाही.
1: म्हणजे फक्त जन्मतः अंध असलेल्या व्यक्तींना या नेत्रदानाचा काहीही फायदा होऊ शकत नाही, त्याची तुम्ही सांगितली तशी वेगवेगळी कारणं आहेत. मॅडम, मृत्यूनंतर एखाद्या माणसाला किती वेळामध्ये नेत्रदान करावं लागतं आणि त्यासाठी डॉक्टर्स लोक काय काळजी घेतात?
0: नेत्रदानाची प्रक्रिया ही मृत्यूनंतर 4 ते 6 तासात झालेली उत्तम असते. कारण या काळामध्ये डोळ्यांची जी कंडिशन असते, कॉर्नियाची जी कंडिशन असते ही अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन्ड असते. तर हे करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर नेत्रपेढीशी संपर्क साधता यावा किंवा साधला जावा. असा संपर्क साधल्यानंतर त्या नेत्रपेढीतून एक टीम रुग्णाच्या घरी पोचते ज्याच्यामध्ये एक नेत्रतज्ञ असतो, एक सहाय्यक समुपदेशक आणि एक आय बँक टेक्निशियन असतो. ही टीम मिळून काही संमतीपत्र तुमच्याकडून ही करून घेतात आणि एक 10 ते 15 मिनिटांची एक छोटी शस्त्रक्रिया असते ज्याच्यामध्ये हे डोळ्यांचं संकलन केलं जातं. घरी सुद्धा घ्यायची काळजी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्यतो त्या खोलीतले पंखे बंद केले जावेत. डोळे बंद करून त्या व्यक्तीच्या डोळ्यांवर ओला कापूस ठेवला तर त्या डोळ्यांची कंडिशन ही चांगल्या प्रकारे टिकून राहते. किंवा त्या व्यक्तीच्या डोक्याखाली एक छोटी उशी द्यावी म्हणजे ही डोळ्याची कंडिशन चांगल्या प्रकारे टिकून राहते.
1: म्हणजे थोडक्यात ओलसरपणा त्या ठिकाणी असायला हवा तुमच्या त्या डोळ्यांच्या आजूबाजूला, ते कोरडे पडायला नकोत एवढी काळजी घरच्यांनी घेणं खूप आवश्यक आहे. मॅडम, वयोवृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतात हे माहिती आहे आपल्याला, पण किती वयापर्यंतचा वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतो?

0: दृष्टीदनाच्या दृष्टीने विचार केला तर 80 वर्षापर्यंतचे जे कॉर्निया असतात ते दृष्टीदानासाठी चांगल्या प्रकारे वापरले जाऊ शकतात. मी मगाशीच म्हटलं तसं 80 वर्षानंतर ज्या कॉर्नियाच्या ज्या पेशी असतात त्यांची संख्या अतिशय कमी होते आणि त्या कमकुवत होतात, त्यामुळे दृष्टीदानासाठी त्यांची उपयुक्तता कमी होते. पण तरीही 80 वर्षाच्या वरच्या व्यक्तींनी जरी ही नेत्रदानाची इच्छा प्रदर्शित केली तरी ते डोळे संकलित केले जातात, त्यांच्यावर काही टेस्ट होतात जसं स्पेक्युलर मायक्रोस्कोपी की त्यांच्या पेशींची संख्या मोजण्यासाठी, आणि मग हा प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला जातो. अर्थात दृष्टीदानासाठी जरी हे डोळे नाही वापरले तरी मी मगाशी म्हटलं तसं की मार लागून विद्रूप झालेले जे डोळे आहेत त्यांना वाचवण्यासाठी, जळीत रुग्णांमध्ये त्यांना सपोर्ट करण्यासाठी, म्हणजे त्या डोळ्याचं स्ट्रक्चर वाचवण्यासाठी या दान दिलेल्या डोळ्यांचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हा डोळा वाया जात नाही. आणि अगदी याही प्रकारे उपयोग नाही झाला तरी काही शैक्षणिक कामांसाठी, काही प्रायोगिक कामांसाठी सुद्धा या डोळ्यांचा वापर करता येतो. त्यामुळे दान दिलेले डोळे हे वाया जात नाही, त्यांचा पूर्ण उपयोग कुठल्या तरी प्रकारे केला जातोच.
1: आणि याची माहिती ऍक्च्युली सामान्य लोकांना नसते बऱ्याच वेळा, आणि त्यामुळेच याच्यामध्ये अनेक गैरसमज आहेत. पण वयोवृद्ध व्यक्तीने जर नेत्रदान करायचं ठरवलं तर त्याचं नेत्रदान होऊ शकतं आणि त्याचा उपयोग तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने अनेक माध्यमातून होऊ शकतो. मॅडम, मघाशी तुम्ही सांगितलं की चष्मा जरी असेल तरी पण नेत्रदान होऊ शकतं, मोतीबिंदू असेल तरी होऊ शकतं, काच बिंदू किंवा त्यापेक्षाही काही गंभीर आजार जर त्या माणसाच्या डोळ्यांना असतील आणि त्याला नेत्रदान करण्याची इच्छा असेल मरणोपरांत तर तो करू शकतो.
0: मगाशी जसं आपण चर्चा केली तरी नेत्रदानासाठी डोळ्याचे कुठलेही आजार हा नेत्रदानासाठी एक मर्यादेचा पार्ट नाहीये. कुठल्याही प्रकारच्या आजारांमध्ये, मोतीबिंदू असो, काचबिंदू असो, काही रेटिनाचे आजार असोत, ऑपरेशन झालेलं असो जे की परत मोतीबिंदूचं असो किंवा काचबिंदूचं असो, चष्म्याचा नंबर घालवण्याचा असो, तरी हे डोळे दान केले जाऊ शकतात, योग्य प्रकारे वापरले जाऊ शकतात. पण काही कंडिशन्स आहेत जिथं नेत्रदानाला मर्यादा असतात. या म्हणजे काही संक्रमित होणारी इन्फेक्शन्स जसं की HIV आहे, काही हिपॅटायटिस आहेत जसं मधल्या काळात कोविडची कंडिशन होती, यांनी बाधित रुग्णांचे डोळे घेतले जात नाहीत. जर मृत्यू कर्करोगामुळे झाला असेल तर बऱ्याच वेळेला हे डोळे घेतले जात नाहीत. विषबाधेमुळे जर मृत्यू झाला असेल तरीही डोळे उपयुक्त ठरत नाहीत. किंवा काही संशयास्पद मृत्यू, अकस्मात मृत्यू जेव्हा झालेले असतात तेव्हा हे डोळे संकलन केले जाऊ शकत नाहीत. आणि काही मेडिको लिगल केसेस जिथं असतात तिथं या डोळ्यांचं संकलन केलं जात नाही.
1: आता यालाच जोडून मी एक प्रश्न माझ्या मनात आता असा आला की अपघातग्रस्त लोकांचे डोळे घेतले जाऊ शकतात का आणि ते कुठल्या कंडिशनमध्ये असतील तर घेतले जाऊ शकतात?
0: अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे नक्कीच घेतले जाऊ शकतात. तिथं कुठलीही मर्यादा अशी नसते. पण जर हे डोळे विद्रूप झालेले असतील हातामध्ये किंवा काही कंडिशन जसं स्फोट होऊन मृत्यू झाला असेल, भाजण्याने मृत्यू झाला असेल, तर अशा वेळेला या डोळ्यांचं संकलन केलं जाऊ शकत नाही. पण अर्थात नेत्ररोग तज्ज्ञांची टीम या कंडिशन्सना बघून याप्रमाणे निर्णय घेते. अर्थात नेत्रदानापूर्वी त्या अपघाताशी रिलेटेड बाकी कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली असायला हवी आणि हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
1: मॅडम, एक गैरसमज असा खूप लोकांमध्ये असतो की नेत्रदान केलं की मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर विद्रूपपणा येतो.
0: मी असं सांगेन की हा एक टोटली अगदीच पूर्णपणे चुकीचा असा समज समाजामध्ये पसरलेला आहे. नेत्रदानाची शस्त्रक्रिया ही अतिशय छोटी शस्त्रक्रिया असते आणि नेत्ररोग तज्ज्ञ सहाय्यकाच्या मदतीने अतिशय काळजीपूर्वकपणे ती पार करतात. इथे डोळ्याच्या पापण्यांना सुद्धा धक्का लावला जात नाही, फक्त आतला डोळा अलगदपणे बाजूला करून संकलित केला जातो. त्यामुळे डोळ्यावर कुठल्याही प्रकारचा व्रण, कुठल्याही प्रकारचे टाके, कुठल्याही प्रकारची निशाणी नसते. इनफॅक्ट डोळ्या काढल्यानंतर आतमध्ये ठेवून पूर्णपणे डोळा बंद केला जातो, ज्यामुळे व्यक्ती झोपलेली आहे असंच वाटतं. त्यामुळे कुठलंही प्रकारचं विद्रुपीकरण चेहऱ्याचं किंवा कुठलंच होत नाही. एक गैरसमज असाही असतो की हे झाल्यानंतर डोळ्यातून रक्तस्त्राव होतो, तर हाही पूर्णपणे चुकीचा समज आहे.

0: कुठल्याही प्रकारे होत नाही.
1: बरोबर मॅडम, आता आपण नेत्रदानाविषयी इतकं बोलतो आहोत, पण नेत्रदानाचं दृष्टीदानाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये किती आहे आणि त्याची काय कारणं आहेत? जर कमी असेल किंवा खूपच कमी असेल तर त्याची कारणं काय आहेत?
0: सद्यस्थितीत नेत्रदानाचं संपूर्ण भारतात जे प्रमाण आहे ते वर्षाकाठी 20 ते 22 हजार दाता, म्हणजे ज्याच्यातून साधारणपणे 40 ते 44 हजार डोळे किंवा कॉर्निया उपलब्ध होतात, जे प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणजे देशाच्या मृत्यूदराच्या 0.9% हे आहे. त्यामुळे मिळणारे कॉर्निया खूप कमी आहेत आणि कॉर्नियामुळे अंधत्व असणारे लोक ही जवळपास 1 ते 1.5 कोटी आहेत आणि दरवर्षी हे प्रमाण वाढत जातं. त्यामुळे ही दोन्ही मधली तफावत खूप आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात साधारण वर्षाकाठी 2000 ते 2200 दाते मिळतात, ज्याच्यातून 4 ते 5 हजार कॉर्निया उपलब्ध होतात. तरीही ती तफावत खूप जास्त राहतेच. आता या नेत्रदानाचं प्रमाण कमी असण्याची कारणं अनेक आहेत. माहिती नसणं आणि योग्य माहिती असणं या दोन्हीचाही मोठा भाग आहे याच्यात. जनजागृती खूप कमी प्रमाणात आहे. मी म्हणलं तसं, लोकांना या प्रक्रियेबद्दल माहिती नाही, ते कसं करायचं हेही माहीत नाही आणि केलं तर त्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. शहरी भागात वेगळे गैरसमज असतात की मृत्यूनंतर रुग्णालयात जावं लागेल नेत्रदानासाठी, किंवा मगाशी तुम्ही म्हणालात तसं नेत्रदानाची खूप मोठी क्लिष्ट प्रक्रिया असते, त्याला खूप कायदेशीर बाबी कम्प्लीट करायला लागतात, चेहरा त्याच्यानंतर विद्रूप होतो किंवा डोळ्यातून रक्तस्त्राव होतो, खूप वेळ लागल्यामुळे सगळ्या बाकीच्या कंडिशन्स अवघड होतात. आणि ग्रामीण भागात बऱ्याचशा गैरसमज हे धर्माशी निगडीत आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की या आपल्या धर्मामध्ये त्या नेत्रदानाला परवानगी नाही, जर डोळे संकलित केले गेले तर त्या व्यक्तीला पुढच्या जन्मात अंधत्व येण्याची शक्यता आहे, किंवा त्या आत्म्याला सद्गती मिळणार नाही कारण एक अवयव इथंच राहिलेला आहे. अशा प्रकारचे गैरसमज असल्यामुळे म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात या सोयी सुद्धा उपलब्ध नाहीत, नेत्रपेढ्या उपलब्ध नाहीत, किंवा तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत ती माहिती आणि तसं त्यांचं जागृतीच झालेली नाही, त्यामुळे नेत्रदानाचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणात होतं.
1: ग्रामीण भागामध्ये तुम्ही जसं म्हणालात तसं धार्मिक गैरसमज तर खूप आहेत, त्याशिवाय अज्ञान हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की मागणी खूप आहे पण पुरवठा कमी आहे, अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागातून किती प्रमाणात नेत्रदान होतं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये?
0: जे मी मगाशी म्हटलं की 2000 ते 2200 हे महाराष्ट्रात वर्षाकाठी होणारं नेत्रदान आहे, याच्या अगदी 5% कमी ग्रामीण भागातून नेत्रदान मिळतं. त्यातही महिलांची संख्या अजूनच कमी असते.
1: मी आता त्याच प्रश्नाकडे येत होते की महिलांच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत, तर यासाठी महिलांनी कसा पुढाकार घ्यायला हवा? खरं तर
0: सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जागृती असणं, याबद्दलची नेत्रदानाबद्दलची माहिती घेणं, योग्य व्यक्तीकडून ही प्रक्रिया समजून घेणं आणि मग त्यासाठी लागणारी सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं. मी म्हणेन की अशी बरीचशी आपल्याकडे महिला मंडळं असतात, भजनी मंडळं असतात किंवा बचत गट आजकाल महिलांचे असतात, तर अशा सगळ्या बचत गटांमध्ये असे छोटे उपक्रम राबवता येतील की जिथं याबद्दलची माहिती देता येईल, याबद्दल जागृती करता येईल आणि त्याच वेळा त्यांची प्रतिज्ञापत्र भरून घेता येतील. खरं तर एखाद्या महिलेने ठरवलं तर तिच्याबरोबर तिचं पूर्ण घर याबाबतीत उद्युक्त होऊ शकतं आणि एकाच वेळेला पूर्ण कुटुंबाचा आधार या नेत्रदानासाठी मिळू शकतो. किंवा बाकीच्याही काही जसे ग्रुप्स असतात की लायन्स आहे, रोटरी आहे, या सगळ्यामध्ये असे काही उपक्रम घेरण्यात आले तर नेत्रदानाचं प्रमाण नक्कीच वाढू शकेल.
1: याशिवाय मला वाटतं मॅडम की या सामाजिक संस्था आहेत सगळ्या आणि त्याशिवाय शाळा, महाविद्यालय आणि तरुण पिढीने यासाठी कसं योगदान दिलं पाहिजे?
0: खूप छान प्रश्न विचारलात मॅडम, कारण नवीन विचार नवीन पिढीकडून चांगल्या प्रकारे रुजवला जाऊ शकतो असं मला वाटतं आणि याची सुरुवात खरं तर शालेय अभ्यासक्रमातच व्हायला हवी. शालेय अभ्यासक्रमात जर त्यांना नेत्रदानाविषयी माहितीपर धडा असेल, तसे अनुभव कथन करणाऱ्या काही गोष्टी असतील तर कदाचित ते या विचारासाठी उद्युक्त होतील, प्रवृत्त होतील. किंवा काही वेळेला शैक्षणिक सहलींचं आयोजन नेत्रपेढी

0: मध्ये करणं, त्यांना ती सगळी प्रक्रिया दाखवणं, अशा काही मुलाखती त्या लोकांना बोलून घेणं, या प्रकारे मुलांमध्ये याबद्दलचा विचार रुजू शकेल. महाविद्यालयांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आजकाल प्रोजेक्ट्स असतात, तर नेत्रदान आणि त्याचे जे काही उपयोग झालेले आहेत ज्या रुग्णांना, त्यांचा सगळा डेटा कलेक्ट करणं, त्याचा कशाप्रकारे उपयोग झालाय, किती तफावत आहे, याबद्दल जे प्रोजेक्ट या महाविद्यालयीन तरुण तरुणींनी केले, तर आपोआपच त्यांना जी सध्याची गोष्ट चालू आहे ती कळेल आणि ही चळवळ पुढे जाण्यास मदत होईल. तसंच काही प्रदर्शनं भरवणं आहे, काही पोस्टर प्रेझेंटेशन्स आहेत आजकालच्या जगात, तर इवन रील्स हा खूप कॉमन आणि आवडीचा सगळ्यांचा विषय आहे.
1: सोशल मीडियाचा वापर,
0: त्यामुळे सोशल मीडियाचा जर उपयोग व्यवस्थितपणे केला आणि नेत्रदानाविषयी जर तुम्ही जागृती करणाऱ्या रील्स बनवू शकलात, तर तीही एक तुमच्यासाठी
1: जमेची बाजू
0: होऊ शकते आणि ही खूप लोकांपर्यंत ही बाजू अतिशय सोप्या प्रकारे पोहोचू शकते.
1: शासन स्तरावर खूप प्रयत्न आपल्याला यासाठी होताना दिसतात. तुम्ही म्हणालात तसं की प्रचार प्रसार आणि पोस्टर्स लावणं वगैरे, आणि आता हा जो जागतिक नेत्रदान दिन आपण साजरा करतोय त्याचा मागचा उद्देश पण हाच आहे, पण नेत्र पेढ्यांनी यामध्ये कशी भूमिका साकारायला हवी आणि त्यांची भूमिका कशी असते?
0: सद्यस्थितीत नेत्रपेढ्या या बऱ्याचशा शासकीय महाविद्यालयातील नेत्ररोग डिपार्टमेंट किंवा सरकारी इस्पितळ किंवा काही खासगी हॉस्पिटल यांच्या प्रायव्हेट नेत्रपेढ्या आहेत. सद्यस्थितीत तरी डोळ्यांचं संकलन करणं, त्यांच्यावरच्या टेस्ट करणं आणि त्याप्रमाणे त्यांचा डेटा मेंटेन करणं किंवा ते डोळे प्रिझर्व्ह करणं, एवढंच या नेत्रपेढ्यांचं काम सीमित आहे. माझ्या दृष्टीनं या नेत्रपेढ्यांना जर स्वायत्तता मिळाली, म्हणजे नेत्रपेढ्या या स्वतंत्रपणे जर काम करू शकल्या, तर आय थिंक ही चळवळ जास्त जोमानी पुढे जाऊ शकेल. अर्थात हे करताना नेत्रपेढ्यांद्वारे परत अशा प्रकारची जागृतीसाठी शिबिरं घेणं असेल, जसं आपण रक्तदानाची शिबिरं म्हणतो, तर तसं त्याची शिबिरं घेणं असेल किंवा काही प्रदर्शनं भरवणं असेल, आणि अशा नेत्रपेढ्यांमध्ये जर पूर्ण वेळ समुपदेशक अवेलेबल असेल, तर कदाचित लोक जाऊन याच्याबद्दलची माहिती अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतील, अधिक चांगल्या प्रकारे याचा प्रसार होऊ शकतो. नेत्रपेढ्या या 24 तास पूर्ण महिना 12ही महिने चालू असल्या पाहिजेत आणि तिथे पूर्ण वेळ नेत्ररोग तज्ज्ञ, एक समुपदेशक, एक सहाय्यक अवेलेबल असला पाहिजे, तर या गोष्टीला जास्त जोमाने पुढे नेता येईल.
1: शासन स्तरावर अजून काय प्रचार आणि प्रसार व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं? कारण काय होतं की सरकारच्या धोरणांमधून जर काही गोष्टी लोकांच्या नजरेसमोर आल्या तर त्या जास्त लवकर प्रसारित होतात, प्रचारित होतात.
0: मला अजूनही असं वाटतं की सरकार दरबारी खूप तसे प्रयत्न केले जातात, पण हे प्रयत्न फक्त भित्तीपत्रकं, पोस्टर्स किंवा काही दूरदर्शन आकाशवाणीवर येणाऱ्या जाहिराती इथपर्यंतच सीमित राहतात. माझ्या दृष्टीने जर महत्वाच्या पदांवर असलेल्या, म्हणजे सरकारी पदांवर असलेल्या व्यक्तींनी जर यात पुढाकार घेतला, याच्याबद्दल काही कार्यक्रमांमध्ये तशा घोषणा दिल्या किंवा तसं उद्युक्त केलं, किंवा काही नेत्यांनी याबद्दल काही दुसरी इन्सेंटिव्ह द्यायचा प्रयत्न केला, तर कदाचित या गोष्टींना अजून जास्त समाजात पटकन मान्यता मिळेल. कारण जो काही गैरसमज समाजात आहे किंवा जे काही अज्ञान आहे ते लवकर निघू शकतं, लवकर त्याच्यातून लोक बाहेर येऊ शकतात.
1: मॅडम, ही चळवळ म्हणजे दृष्टीदान चळवळ अधिक प्रभावी करायची असेल तर आणखी काय काय करायला हवं सगळ्याच स्तरावर?
0: मगाशीच आपण म्हणलो तसं की अगदी शालेय जीवनापासून त्याची सुरुवात व्हायला हवी. अगदी शाळकरी मुलांमध्ये नेत्रदानाशी रिलेटेड माहिती पोचायला हवी. महाविद्यालयातही जाताना त्यांना या गोष्टींशी रिलेटेड सगळ्या गोष्टींचे उपक्रम राबवायला हवेत. काही त्यांच्या शैक्षणिक सहली म्हणा, महाविद्यालयाचे जे प्रोजेक्ट्स असतात ते या गोष्टींशी संबंधित असायला हवेत. सगळ्या इस्पितळांमध्ये याच्याबद्दलची पूर्ण माहिती देणारी पत्रकं जिथं सगळ्यांना दिसतील अशा ठिकाणी लावता यायला हवीत, आणि सगळ्यांबद्दल माहिती देणारे जे काही कार्यक्रम आहेत हे मोठ्या प्रमाणावर व्हायला हवेत. जसं आकाशवाणी हे एक प्रभावी माध्यम आहे, यातलं की जे कार्यक्रम होतात, मुलाखती होतात, अनुभव

0: कथन होतं याच्यातून बऱ्याच लोकांपर्यंत पोचता येतं. तसंच दूरदर्शनवर वर्तमानपत्रातूनही याबद्दल लेख आहे किंवा काही प्रश्नोत्तरांची सदरं आहेत अशी राबवली गेली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत याबद्दल माहिती मिळू शकते.
1: मॅडम, पाश्चिमात्य देशांचा विचार केला आपण आपल्या देशाच्या तुलनेमध्ये तर तिथे काय परिस्थिती आहे नेत्रदानाबाबतीत?
0: पाश्चिमात्य देशांमध्ये आपल्यापेक्षा म्हणजे आपल्या देशापेक्षा परिस्थिती ही बऱ्यापैकी चांगली आहे. त्याचं कारणच ते आहे की पहिल्यापासूनच तिथे या गोष्टींना पुरस्कृत केल्या जातात, त्यांना पहिल्यापासूनच या गोष्टींची माहिती असते आणि एक प्रकारे तिथलं बेसिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध असतात,
1: फॅसिलिटीज,
0: त्याच्यामुळे लोकांना त्याबद्दल माहितीही लवकर होते, ती प्रक्रिया सुलभही वाटते आणि ती त्या प्रकारे घडते. त्यामुळे लोक त्या करायला जास्तीत जास्त संख्येने प्रवृत्त होतात.
1: लोकसंख्या हा एक फॅक्टर यामागे असू शकतो?
0: नक्कीच नक्कीच. लोकसंख्या आणि आपल्याकडे ग्रामीण भागात असलेली लोकसंख्या त्यातून धर्म किंवा समजुतींच्या
1: देवाशी रिलेटेड ज्या समजुती
0: ज्या असतात यामध्ये आपला समाज हा जास्त इन्वॉल्व्ह असतो, अडकलेला असतो. त्यामुळे या सगळ्यातून बाहेर पडून किंवा याच्यापेक्षा वरती जाऊन विचार करून नेत्रदान प्रक्रिया ही चांगली आहे हे महत्व पटवून घेण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतो.
1: म्हणजे एकूणच त्यांच्या मनावर ते ठसवायला लागेल आपल्याला की नेत्रदान हे काही वाईट नाही, हे एक चांगलं काम आहे आणि ते तुम्ही करायला पाहिजे. मॅडम, सामान्य नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प कसा करायला हवा?
0: नेत्रदानाचा संकल्प एकदा तुम्ही मनाशी धरला की मी म्हटलं तसं की तुम्ही एक प्रतिज्ञापत्र भरून घेऊ शकता. अर्थात प्रतिज्ञापत्र हे तुमची स्वतःशी असणारी एक बांधिलकी आहे. प्रतिज्ञापत्र भरूनही ही जबाबदारी संपत नाही. माझ्या दृष्टीने तुम्ही प्रतिज्ञापत्र भरल्यानंतरही तुम्ही घरच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलून तुमचा संकल्प सांगायला हवा, त्यांना त्याच्यासाठी राजी करायला हवं आणि तशी त्यांच्या मनाची तयारी ठेवायला हवी. कारण अशी वेळ जेव्हा येईल जी मृत्यूची वेळ असते, जो एक भावनिक प्रसंग असतो, अशाच वेळेला बऱ्याच वेळेला त्या भावनेच्या भरात या गोष्टींना विरोध केला जातो. तर तुम्ही जर आधीपासूनच यासाठी तुमच्या जवळच्या नातेवाईकांना तयार केलं असेल, सांगितलेलं असेल, तर ही पुढची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडू शकते.
1: म्हणजे नुसतेच आपण दिन साजरे करून खरं तर काहीच होणार नाहीये. जो मनाचा स्वतःचा संकल्प हवाय तो खूप महत्वाचा आहे. मॅडम, जाता जाता आपल्या मैत्रिणींना नेत्रदानाबाबतीत तुम्ही काय सांगाल की नेत्रदान का आणि कशासाठी करायला हवं?
0: जग खरं तर आपण डोळ्यांनी बघतो. बघा, सगळेच अवयव महत्वाचे आहे पण खरं जगाचा अनुभव जो आपल्याला येतो तो डोळ्यांमुळे येतो. आणि जिथं डोळे नाहीत ते परावलंबित्व खरं परावलंबित्व असतं. आता जेव्हा तुम्ही नेत्रदान करता, जेव्हा तुम्ही हे डोळे देता, तेव्हा ते एक नाही दोन लोकांना दृष्टी देण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे तुम्ही तर तुमच्या मृत्यूनंतर जग पाहतच राहता पण तुमच्याबरोबर दोन अधिक रुग्णांना दृष्टी मिळायला मदत होते, तर ही किती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी स्वतः असं म्हणेन की नेत्रदान हे एक सर्वात चांगलं असं दान आहे की जिथं तुमच्या मृत्यूनंतरही तुम्ही या जगामध्ये राहता हे जग अनुभवता
1: आणि तुमच्या डोळ्यांनी कोणीतरी सृष्टी बघतं आणि हे जग बघतं हे खरं तर खूप समाधानाची गोष्ट आहे. मॅडम, खरं तर हा विषय इतका महत्वाचा आणि तेवढाच संवेदनशील पण आहे, त्यामुळे या विषयावर आपण जितकं बोलू तेवढं कमी आहे. पण जी काय महत्वाची जी काय खरं माहिती होती ती आज तुम्ही आम्हाला दिलीत, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधलात, माझ्या माध्यमातून आज इथे आलात, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: 10 जून या जागतिक दृष्टीदान दिनाच्या निमित्ताने नेत्रदानाचं महत्व या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

यशवंत देव यांचं सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी. मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला नक्की कळवा. बरे तर मैत्रिणींनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: सुनते थे तो आंखों के सामने क्या चित्र बनता था वो भी बता सकते हैं। अब तो सामने आपके टेलीविजन पर देख लेते हैं, कंप्यूटर के स्क्रीन पर देख लेते हैं, लेकिन तब वो काल्पनिक चित्र बना करता था और अब किताबों में चित्र बने बनाए आते हैं। एक श्रोता ने लिखा है कि ये गीत मैंने अपने डायरी में लिखा था और गाती भी थी, ये 1990 की बात है। एक श्रोता की टिप्पणी है, हमारे साथी की बात याद आई, अरे फिक्र क्यों करती है, मैं हूं ना, पर अफसोस वो अब नहीं है। ओह, एक श्रोता ने लिखा है कि कहते हैं वादा करना जितना आसान है उसे निभाना उतना ही मुश्किल। जब कोई वादा टूटता है तो सिर्फ एक बात अधूरी नहीं रहती बल्कि किसी का अटूट विश्वास कांच की तरह बिखर जाता है। वादे अगर कांच के हों तो टूट जाते हैं और अगर कच्चे धागे के हों तो छूट जाते हैं। क्या बात है भाई, ये वादे वाली बात आपने बेहतरीन लिखी है। अब कन्यादान फिल्म का गीत गाना
1: मराठी तुम राष्ट्रीय बातमी
2: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। पीव्ही सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश। महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे। ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत। त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते संध्याकाळी 4:15 या वेळेत होईल। विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील। त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे। विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन NTA केलं आहे। माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे। नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे। टेलिव्हिजन आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकटीचा पुरस्कारही या कायद्यात करण्यात आला आहे। कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला। कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून दिली आहे। बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावा या प्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धती सुधारणा केल्याचंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे। अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक झाली। लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते। अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर इंधनाचा तुटवडा पडू नये म्हणून संस्थानिक औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांकडून इंधन खरेदी करायला केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। इंधनाची खरेदी या ग्राहकांनी त्यांच्या पेट्रोल पंपावरूनच करावी असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। किरकोळ ग्राहक आणि शेतकऱ्यांना इंधनाचा तुटवडा जाणवू नये यासाठी अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी अनेक राज्यांनी केल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे। पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। इराणबरोबर युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची

शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असंही ट्रम्प म्हणाले. अमेरिका आणि इराणमधल्या निश्चित करारासाठी सुरू असलेल्या हालचाली यशस्वी होऊन चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरचे हल्ले थांबवण्याच्या घोषणेचाही उल्लेख केला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणनंही अण्वस्त्र न वापरण्याची घोषणा केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या पीव्ही सिंधूने सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने चिनी तैपेईच्या चेन स्यूयू हिला 21-6, 21-9 असं हरवलं. उपांत्य फेरीत तिची गाठ जपानच्या अकेनी यामागुची हिच्याशी पडणार आहे. यामागुचीने भारताच्या तन्वी शर्माला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला काल मेक्सिको सिटीत एका दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. तर आज मेक्सिकोत झापोपान इथं झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. दक्षिण कोरियाचा पुढचा सामना यजमान मेक्सिको बरोबर होणार आहे. तर चेक प्रजासत्ताकचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. ब गटात आज कॅनडाचा सामना बोस्नियाशी होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरु होईल. हा या दोन्ही देशांचा विश्वचषक स्पर्धेतला पहिलाच सामना आहे. टर्कीमध्ये सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओह ये जिन यांच्याशी होणार आहे. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जसपाल राणा यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाची मान उंचावली. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं राष्ट्रपती आपल्या शोकसंदेशात म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं. त्यांचं निधन ही भारतीय क्रीडा विश्वाची मोठी हानी आहे असं मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून राणा यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थनाही केली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजस्थानातल्या नामवंत लोकसंगीत कलाकार गौरी देवी यांचं काल राजस्थानात पाली इथं निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. राजस्थानी मांड लोकसंगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मोरे बोले रे किंवा केसरिया बालम ही त्यांची लोकगीतं देशभरात प्रसिद्ध झाली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी गौरी देवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 25 कोटी जनतेला गरिबी आणि अतिगरिबीतून बाहेर काढण्याचं काम केलं असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते आज

0: बोलत होते। 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। ठळक बातम्या पुन्हा एकदा। नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। पीव्ही सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश। महिला क्रिकेट टी20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोतेहो नमस्कार। आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंमलबजावणीत धुळे जिल्ह्यानं मिळवला राज्यात दुसरा क्रमांक। धुळे जिल्ह्यातील 18,52,548 मतदारांच्या नोंदीची होणार प्रत्यक्ष पडताळणी। आदिवासी तसंच दुर्गम भागातल्या आरोग्यविषयक समस्यांच्या अभ्यासासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत आणि नवापूर तालुक्यात बनावट युरियाच्या कारखान्यावर कारवाई। या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी। या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार।
2: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अंमलबजावणीत धुळे जिल्ह्याने सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे। लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत एप्रिल 2026 पासून आजपर्यंत धुळे जिल्ह्यात 2,23,203 अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले असून त्यापैकी 1,99,437 अर्जदारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे। यामधील 1,91,437 सेवा कालमर्यादेत देण्यात आल्या आहेत। या कामगिरीमुळे धुळे जिल्हा राज्यात दुसऱ्या तर नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे। महसूल विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांच्या प्रक्रियेत सुलभीकरण केले असून नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली आहे। शासनाच्या उपक्रमाअंतर्गत अर्ज प्रक्रिया मंजुरीचे स्तर तसेच प्रमाणपत्रांच्या नमुन्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे अशी माहिती सचिव तथा जिल्हा सेतू समिती निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांनी दिली आहे। धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील 123 ग्रामपंचायतींपैकी 85 गावांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी 85 गावे पाणी पुरवठा योजना महत्वपूर्ण आहे। ही योजना 1 वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून पुढील वर्षी मे अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत। शिंदखेडा तालुक्यातील पाणी टंचाईबाबत नुकतीच शिंदखेडा येथील बिजासन मंगल कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती। यावेळी पालकमंत्री रावत यांनी विविध कामांचा आढावा घेतला। 85 गावे पाणी पुरवठा या योजनेअंतर्गत सर्व गावांमध्ये जलकुंभ उभारण्यात येणार असून प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणी देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत। यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वतः लक्ष देत कामाचा नियमित पाठपुरावा करावा असे आवाहन पालकमंत्री रावत यांनी केले आहे। धुळे जिल्ह्यात 18,52,548 मतदारांच्या नोंदीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून ही प्रक्रिया जून ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भाग्यश्री विश्वते यांनी दिली आहे। या मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यात 1,752 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून ते 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरोघरी भेट देऊन पूर्ण भरलेले गणनापत्रक मतदारांना वितरित करतील आणि भरलेले अर्ज पुन्हा संकलित करण्यात येणार आहे। मतदारांना स्वतःची अथवा कुटुंबातील सदस्यांची माहिती पडताळून पाहण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। राज्यातील आदिवासी तसेच दुर्गम भागातील आरोग्यविषयक समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ मिताली शेठी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यात शासनाने मान्यता दिली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 6 मे 2026 रोजी निगर्भित शासन निर्णयानुसार ही समिती पुढील 3 वर्षासाठी कार्यरत राहणार आहे। या समितीत राज्यातील सर्व 16 आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी कार्य करणार असून आरोग्य सेवा पोषण सिकलसेल नियंत्रण मनुष्यबळ उपलब्धता, आंतरविभागीय समन्वय यासारख्या विषयांवर प्राधान्यक्रम निश्चित करून अंमलबजावणी प्रक्रियेचा नियमित आढावा घेतला जाणार.

0: आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेल परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्ट पासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेल परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या असं आवाहन एनटीएनं केलं आहे. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत काल घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक फायदा देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केली असल्याचं प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जून पर्यंत आपापल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. दूरचित्रवाणी आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकट असावी याचा पुरस्कार या कायद्यात करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काही वेळापूर्वी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणलं हा या दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानंही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये

0: पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
1: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढलं आहे, त्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या दृष्टीनं येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आज अखेर राज्यातल्या सुमारे 51 लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे, त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित झाली असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्ड लवकरच सुरू करण्यात येत असल्यानं लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन केलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदाराने निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता, तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. भारताच्या पीव्ही सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिनं चिनी तायपेईच्या चेन स्युर्यूला 21-6, 21-9 असं हरवलं. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर मान्यवरांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला.

कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्ट पासून बंधनकारक. महिला क्रिकेट टी20

महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी.

एफएम 103.4 MHz वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. श्रोते हो, आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेत होतात. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता आनंद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमा सुरुवातीला ऐकूयात अमाल मलिक यांच्या संगीत नियोजनात कुणाल वर्मा यांचं गीत अरिजित सिंग यांच्या आवाजात.

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
0: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
2: हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.

कलंकी या चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आता आपण ऐकलं, तर अरिजित सिंग यांच्या आवाजात कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं आता कबीर सिंग या चित्रपटातलं.

0: या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 5:30 होत आहेत. आता युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: मी तुमची मैत्रीण गायत्री
2: आणि मी मानस
1: तुम्हा सर्वांचं युववाणी कार्यक्रमात स्वागत करतो.

0: मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे पण खूप महत्वाचा आहे बरं का। तर मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो केवळ माहिती देणारा नाही तर अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणणार आहे।
1: हो ना, अगदी बरोबर। आज आपण बोलणार आहोत नेत्रदानाबद्दल, म्हणजेच डोळ्यांचे दान करून एखाद्याला नव्या दृष्टीची भेट देण्याचा संदेश देणारा दिवस।
0: हो ना, नुकताच आपण 10 जून रोजी डॉक्टर आर ए भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नेत्रदान दिवस साजरा केला। आणि गायत्री, आपण अनेकदा रक्तदान, अवयवदान याबद्दल ऐकतो पण नेत्रदानाबाबत अजूनही समाजात बरेच गैरसमज येत नाही का?
1: हो ना मानस, पण खरं सांगायचं तर एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांचे डोळे 2 अंध व्यक्तींना नवीन आयुष्य देऊ शकतात। किती सुंदर कल्पना आहे ना, की ज्यांनी कधीच सूर्योदय पाहिला नाही त्यांना अचानक रंगांची दुनिया दिसू लागली तर कसं वाटेल।
0: खरंय, खूपच भावनिक विचार आहे। आपण अनेकदा म्हणतो जग बघायला डोळे असावेत, पण काही लोक जन्मापासूनच किंवा काही कारणांमुळे हे सुंदर जग बघू नाही शकत।
1: आणि अशा वेळी एखाद्याचं नेत्रदान करणं त्यांच्या आयुष्यात किती

0: प्रकाश आणू शकतं ना.
1: गायत्री, खरं सांगू, पूर्वी मला वाटायचं नेत्रदान म्हणजे खूप मोठी प्रक्रिया असेल, खूप क्लिष्ट असेल.
0: अरे मला पण माहितीये का की माहिती घेतल्यावर आणि जाणून घेतल्यानंतर समजलं की ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि आपल्या एका छोट्याशा निर्णयामुळे दोन लोकांना दृष्टी मिळू शकते.
1: अरे वा, म्हणजे आपण या जगातून गेल्यानंतरही कोणाच्या आयुष्यात उजेड ठेवू शकतो.
0: एक्झॅक्टली.
1: आणि विशेष म्हणजे नेत्रदानासाठी वयाची कोणतीही अट नसते, चष्मा असला तरीही व्यक्ती नेत्रदान करू शकतो.
0: हो ना, आपल्याला हे माहितीच नाहीये पण योग्य माहिती आणि जागरूकता याबाबत असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमात आपण एका खास मुलाखतीतून याबद्दल जाणून घेणार आहोत.
1: हो, आज आपण भेटणार आहोत अशा दोन तरुण मुलांना ज्यांनी अंध व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त असं मोबाईल ऍप तयार केलंय.
0: हो ना, आणि आजची ही तरुण पिढी फक्त स्वप्न पाहत नाही तर समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवून आणते हे पाहून खूप अभिमान वाटतो.
1: त्यांच्या या कल्पनेमुळे अनेक दृष्टीहीन व्यक्तींचं दैनंदिन आयुष्य अधिक सोपं होतंय आणि विशेष म्हणजे ही कल्पना त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं होतं म्हणून सुचलीये बरं का.
0: खरंच ना, आजची तरुण पिढी फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित नाहीये तर समाजात बदल घडवण्यासाठी देखील पुढे येते हे पाहून ना खूप छान वाटतं.
1: गायत्री, मला असं वाटतं तंत्रज्ञान आणि संवेदनशीलता यांचं इतकं सुंदर मिश्रण फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं, नाही का.
0: अगदी खरंय. आणि म्हणूनच मित्रांनो, आजची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. कदाचित तुमच्यापैकीही कोणाच्या मनात समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं यासाठी एखादी नवी कल्पना देखील जन्म घेऊ शकते.
1: मित्रांनो, नेत्रदान म्हणजे केवळ डोळ्यांचं दान नाही, तो आहे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा प्रवास.
0: आणि त्या प्रवासात प्रत्येकाची छोटीशी जाणीवही मोठा बदल घडवू शकते. म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपण सर्वजण या नेत्रदानाबद्दल माहिती जाणून घेऊयात आणि इतरांनाही सांगूया, समाजात जागरूकता निर्माण करूयात.
1: चला तर मग आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या मुलाखतीची. आपण आज ऐकणार आहोत शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा यांची गायत्रीने घेतलेली मुलाखत.
0: मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये मी गायत्री तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आपल्यातलेच काही युवा मित्र आलेले आहेत ज्यांचं नाव आहे शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा. या आपल्या युवा मित्रांनी अंध व्यक्तींसाठी असं एक उपयुक्त ऍप तयार केलंय ज्यामुळे त्यांचं आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे. आणि आज आपण त्या दोघांशी चर्चा करणार आहोत की त्यांनी हे ऍप कसं निर्माण केलं आणि त्या ऍपमुळे अंध व्यक्तींना कसा फायदा होणार आहे आणि त्याची उपयुक्तता कशी ठरणार आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये ओजस आणि शौनक तुम्हा दोघांचं आकाशवाणीच्या वतीने खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद. थँक्यू गायत्री.
0: तर ओजस आणि शौनक, मला सांगा की लेट सी हे तुमच्या ऍपचं नाव आहे, तर या ऍपची संकल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली, यामागे काही प्रसंग आहे का.
2: माझे वडील ऍडिशनल कलेक्टर आहेत, तर त्यांना दुर्दैवानी 4 वर्ष आधी अंधळपण आलं, तर त्याच्यामुळे ते जे ऑफिसचे कामं करायचे आणि त्याच्यात त्यांना असं खूप अडथळे यायचे, कारण त्याला दिसायचं नाही आणि त्याला कम्प्लीट ब्लाइंडनेस आलता आणि लेट ब्लाइंडनेस आल्यामुळे त्यांना वाचायच्या गोष्टी चालायच्या याच्यामुळे खूप त्रास यायचा. मग आता एआय चांगलं झालंय की एआय ची टेक्नॉलॉजी खूप चांगली आली तर आणि ऍप बनवणं पण खूप सोपं झाल्यामुळे आपण एक सिम्पल ऍप बनवलं होतं स्टार्टिंगला.
0: म्हणजे तुम्ही दोघांनीच बनवलं?
2: हा, इनिशियली मी घरी बसून असंच एक ऍप बनवलं होतं 1 पेज की ज्याच्यामध्ये एआय वापरून, जेमिनीचा गुगल एआय वापरून हा ऍप केला की ज्यांनी ते त्यांचे पेपर वाचणे, त्यांचे ऑफिसचे डॉक्युमेंट्स वाचणं, घरामधल्या गोष्टी जाणून घेणं, या सगळ्या गोष्टी ते करू शकतील.
0: अच्छा, म्हणजे सुरुवातीला तू तुझ्या वडिलांसाठी त्यांना उपयोग होईल म्हणून ते बनवलं. ओके, मग त्यानंतर पुढे हे ऍप बनवावं हे कसं तुला सुचलं?
2: तर जेव्हा हा ऍप बनला तर माझ्या बाबांना तो खूप आवडला. तो आधी खूप सोपा ऍप होता की 1 बटन ऍप होता. त्याच्यानंतर मी हा ऍप माझ्या मित्रांना सांगितला, डॉक्टर ओजस मुंदडा आणि श्रीनिवास खिस्ते. तर जेव्हा ह्या दोघांना कळालं आणि माझे वडील पण म्हटले, तर सगळ्यांचा असा निर्णय झाला की आपण हा ऍप जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढं आपण पोहोचवू.
0: बरोबर.
2: मग आम्ही तिघांनी मिळून एक टीम केली आणि आम्ही मग संभाजीनगरमध्ये जी RR भायती शाळा आहे मुलींची अंधशाळा, तिकडे गेलो, त्यांची भेटघाट घेतली आणि त्यांच्याकडून मग आम्हाला कळालं की त्यांचे अजून काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना कसा ऍप हवा. मग अशी ती आमची ही सुरू झाली जर्नी आणि त्याच्यात मग आम्ही इम्प्रूव्ह करत गेलो आणि अशी टीम बनून मग आम्ही जाऊन भेटीगाठी करून पुढे नेलं ऍप.
0: अच्छा, म्हणजे सुरुवातीला तू तुझ्या वडिलांसाठी ते ऍप बनवलंस पण नंतर तुला ते अजून मोठ्या प्रमाणात करता येईल असं वाटलं आणि त्यामुळे या ऍपची सुरुवात झाली. नक्कीच. तर ओजस, आता शौनकनी सांगितलं की तुम्ही अंधशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधलात, तर मला सांगा की त्या भेटींमधून तुम्हाला नेमकं काय

0: त्याला मिळालं आणि त्यांच्या दैनंदिन अडचणी तुम्ही कशा रिझॉल्व्ह केल्या?
1: एक तर खूप लोकांना असं वाटतं की डिसेबल्ड जे लोक आहेत त्यांना लर्निंग डिसेबिलिटीज पण असणारच, किंवा ते खूप काही काम करू नाही शकत और दे आर नॉट एज केपेबल. पण तिथे जाऊन आम्हाला हे कळालं ते स्वतःचं सगळं काम करतात, ते त्यांच्या वर्कशॉपमध्ये फाईल्स तयार करतात, बाकी पण खूप गोष्टी मॅन्युफॅक्चर करतात, घरगुती हे जे म्हणतात गृहउद्योग हाऊस होल्ड इंडस्ट्रीज ते काम करतात. तर आम्ही जेव्हा गेलो इनिशियल ऍप सुद्धा त्यांना खूपच छान वाटला आणि ते वापरून बघत होते की मागेच्या दिवाराच्या भिंतीचा रंग काय आहे, किंवा ते एकमेकांना बघत होते की हे कशी दिसती ही. तर त्याच्यानंतर आम्ही बघितलं, त्यांना विचारलं त्यांची काय काय समस्या येतात. जसं त्यांचं हे असतं की खूपदा ते पळतात किंवा काय असतं, ऍपनी ते बघू शकतात की ह्या रस्त्यात काही आहे की नाही, काही अडचण आहे की नाही, ते करू शकतात. हो, मग त्यांना हे असतं की कपड्यावरचे डाग वगैरे दिसत नाही, हे सगळं. तर हे जे त्यांची समस्या आहे, ते किचनमध्ये असो, त्यांच्या वर्कशॉपमध्ये, ऑफिसमध्ये, एज्युकेशनमध्ये जे आहे ते आम्ही बघितले. अजून एक प्रॉब्लेम होता की ते एज्युकेशनसाठी ग्रॅज्युएशन वगैरे कोर्सेस सगळे करतात, पण त्यांना लर्निंग मटेरियल एकदम लिमिटेड आहे, कारण की ते ब्रेल वाचतात किंवा ऑडिओ नोट्स ऐकू शकतात. तर त्यांचे जे स्टँडर्ड टेक्स्टबुक्स आहेत ते खूप काही ब्रेलमध्ये नव्हते,
0: तर त्यांचे जे पण कमी प्रमाणात
1: हो, आणि त्यांचे जे मित्र आहेत ते रेकॉर्ड करून द्यायचे मग ते ऐकायचे, पण ह्याच्यानी ते डिपेंडन्स वाढतो
0: आणि वेळ पण खूप जातो, म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांना कोणाकडून तरी गरज पडते घ्यायची.
1: म्हणून हे एक होतं शिक्षणात, मग त्यांचं ऑफिसमध्ये जे कार्य आहे त्याच्यात त्यांना मदत होते. तर ते आणि हे जे एकदा त्यांनी कन्वर्ट केलं फाईल ते रेकॉर्ड करू शकतात परत आणि ते पण ऐकू शकतात.
0: ओके, म्हणजे ऍपमध्ये.
1: हो, तर त्यांची समस्या आम्ही ऐकून घेतले आणि मग त्याच्यात अजून श्रीनिवास आणि शौनक दोन्ही एकदम म्हणजे रात्ररात्र बसून त्यांनी ह्याच्यात ऍप डेव्हलप केलं आणि मग 8-9 वर्जन्स नंतर आता फायनल प्रोडक्ट तयार झालं.
0: नक्कीच, तुम्ही हे सगळं मला सांगितलं ऍपचं, पण मला उत्सुकता अशी आहे की तुमचं ऍप नेमकं कसं आहे, तर मला एक थोडक्यात सांगा की म्हणजे तुमच्या ऍपची रचना कशी आहे आणि ते वापरता कसं येतं.
2: तो ऍप आपण जितका सोपा करता येईल तेवढा केला. सगळे आपले अंध मित्र असतात ते लोक टॉकबॅक वापरतात अँड्रॉइड मध्ये, तर टॉकबॅक फीचर म्हणजे जे आपल्या स्क्रीनवर दिसतंय ते वाचून सांगतंय. तर हा ऍप आम्ही ते विचार करून केलाय की याच्यामध्ये फक्त 4 बटन ठेवले, स्मार्ट व्ह्यू, रीड टेक्स्ट, आस्क एनिथिंग ऑन इमेज अँड आस्क एनिथिंग टू जेमिनी. हे 4 बटन कसे आहेत, पहिला बटन स्मार्ट व्ह्यू, जेव्हा तुम्ही तो दाबतात तुमचा कॅमेरा एक फोटो घेतो, तो एआय ला पाठवतो आणि आम्ही त्याच्यात अशा गोष्टी लिहिल्या जो सांगेल की डिस्क्राईब करतो एका अंध व्यक्तीसाठी. आता जर ह्या स्टुडिओचा फोटो घेतात, इथं टेबलवर हेडफोन आहेत, कुठल्या ब्रँडचे आहेत तुम्ही, तुमचे कसे कपडे घातले, तुमचा चष्म्याचा रंग काय, तुमचे केस कसे आहेत, नंतर मागे स्पीकर आहे, तुमचे किती मागे स्पीकर आहे, मागची भिंतचा रंग काय, अशा गोष्टी. नंतर दुसरा आहे रीडर टेक्स्ट, तुमच्या समोर एक कागद आहे, तर तुम्ही तो फोटो घेतला, तुम्ही वाकडा घ्या, उलटा घ्या, फक्त त्या कॅमेरामध्ये तो फोटो आला तो तुम्हाला लाईननी पूर्ण वाचून देईल. जुने ऍप कसे असायचे की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पेज मध्ये अर्धा पॅराग्राफ असायचा, तर आपले जे जुने ओसीआर ऍप असायचे ते अर्ध्या पॅराला वाचायच्या ऐवजी लाईन मध्ये सगळं वाचायचं, जे चूक असायचं. हे आपण असं केलंय की हा इतका स्मार्ट आहे की ह्याला कळतं की कुठून वाचायचं, कुठे थांबायचं, पेज नंबर वेगळा, हे वेगळं. नंतर आस्क एनिथिंग ऑन इमेज हा तिसरा बटन आहे, हा असा आहे की जेव्हा तुम्ही तो बटन दाबताल तो एक फोटो घेईल, तर माईक ऑन होतं, मग तुम्ही त्या फोटोवर काही पण प्रश्न विचारू शकतात. उदाहरणार्थ की आता माझे वडील चेकवर सही करतात, फोटो घेतात, ते विचारतात की चेकची रक्कम काय आणि कोणासाठी आहे, तर तो एवढं त्याचं उत्तर घेतो, तर फक्त तेवढंच उत्तर सांगणार. दुसरं तर माझे वडील हे पण करतात की घरी भाज्या वगैरे आहेत तर कुठली भाजी खराब आहे का, फोटो घेतला तर ही भाजी खराब आहे की नाही, त्याच्यानंतर टी शर्ट आहे त्याच्यावर डाग पडलेत की नाही, त्याच्यानंतर सॉक्सचे रंग सेम आहेत का, असे सगळे उपयोग आहेत.
0: आणि एकदम साध्या साध्या गोष्टी त्यातून आपल्याला लक्षात येऊ शकतात.
2: आणि एआयची एवढी ही आहे आता क्षमता की आणि थोडं आपण एज आम्ही डेव्हलपर आणि टीम मधून ते ब्लाइंड लोकांसाठी तो एआय बनवलाय की त्याच्यामुळे सगळे त्याची फीचर्स वगैरे वापरून एक चांगला डिलिव्हरेबल ऍप बनवू शकतो.
0: नक्कीच, खूपच छान. आणि तुम्ही ज्या पद्धतीने बनवलंय ते त्यांना खूपच उपयोगाचं आहे आणि त्यांची लाईफ अजून इझी करण्यासाठी ते नक्कीच उपयोगाचं ठरणार आहे. तर असे अनेक तंत्रज्ञान प्रकल्प बाजारपेठ लक्षात घेऊन तयार होत असतात, पण मला सांगा की तुम्ही हा समाजाचा एक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हे ऍप विकसित केलंय, तर तुमच्यामध्ये ही भावना कशी निर्माण झाली?
1: तर आपल्याच शाळेचा म्हणजे आम्ही 10-12 वर्षांनी एकमेकांना ओळखतो आम्ही तिघ, आणि याच्याच वडिलांना दुर्दैवानी असं हे त्रास झालं आणि यांनी जे ऍप बनवलं एका रात्रीतच जे बेसिक ऍप बनवलं होतं त्याच्यानीच त्यांना एवढं लाभ झालं. हा तर हा आमच्याकडे आला हे असं मी करतोय. आम्ही सांगितलं की ह्याला आपण अजून रिफाईन करून खूपच छान बनवू शकतो आणि पूर्ण म्हणजे कमीत कमी आपल्या महाराष्ट्रात पूर्ण देशात आणि विश्वात आपण हे पोहोचवू शकतो.
0: बरोबर.
1: म्हणून आम्ही हे

0: केलं. त्याच्यानंतर आम्ही याच्यासाठी आम्ही भायती हे जे शाळा होती तिथे गेलो आणि पहिल्यांदाच पहिलीच मुलाखत जी होती त्यांच्यासोबत त्याच्यात आम्हाला दोघांना असं आभास झालं की फक्त त्यांना मदत करून त्यांचं जे हे चेहऱ्यावर स्माईलच बघून जे तुम्हाला भेटतं ते तुम्ही पैशांनी किंवा कशाने पण तुम्ही कमवू शकत नाही.
1: बरोबर.
0: आणि म्हणूनच मग आम्ही प्रयत्न केलं आणि हे दोन्ही पण त्यांच्या कामासोबत बिझी असतात आणि ऍज अ मेडिकल स्टुडंट माझं पण खूप शेड्यूल टाईट असायचं पण त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी वेळ काढला आमची फॅमिली सोबत पण सपोर्ट घेऊन आम्ही हे पुढे काम केलं आणि आज 8-9 इटरेशन्स किंवा वर्जन्स नंतर हा फायनल ऍप तयार झाला ज्याच्यात पण अजून आम्ही 10-20 अजून वर्जन्स करणार
1: आहे. ते अजून कसं छान करता येईल याकडे तुमचा प्रयत्न आहे.
2: मोठी लिस्ट आहे आमच्याकडे एक.
1: अगदीच अगदीच. बरं, मला सांगा की लेट्सी हे नाव तुम्ही कसं ठरवलं, त्यामध्ये काही स्टोरी आहे का?
0: लेट्सी हा आमचा फर्स्ट नाव डिसाईड नव्हता. आमच्याकडे 50 नावांची लिस्ट आहे. आधी आम्ही विचार केला होता की संस्कृत किंवा मराठी किंवा हिंदीचा काहीतरी आपण नाव ठेवूया पण त्याच्यानंतर आम्ही बघितलं की फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्याला हा ऍप नाही द्यायचा आहे, पूर्ण विश्वात आपल्याला हे प्रसार करायचं आहे आणि लोकांची मदत करायची. म्हणून आम्ही लेट्सी हा नाव ठेवलं कारण की हा फक्त 2 सिलेबसचा एक छोटासा शब्द आहे आणि त्याच्याने आमचं जे उद्देश आहे ते एकदम क्लिअरली कळतं. लेट सी, सगळे बघूया. अँड सगळ्यांच्यासाठी हे सोपं नाव आहे बोलणं पण शोधणं पण आणि सगळ्यांना सर्व विश्वात हा नाव कळेल म्हणून आम्ही लेट सी हा नाव चूज केलं.
1: ओके. तर ओजस, मला सांग, ऍप तर तुम्ही बनवलंय पण एखादी अंध व्यक्ती जेव्हा हे ऍप पहिल्यांदा वापरणार असेल तर त्या व्यक्तीसाठी हे कितपत सोपं आहे?
0: जे आता मार्केटमध्ये वेगळे वेगळे ऍप्स आहेत हे जे बनलेत जसं जेमिनाय असो किंवा चॅट जीपीटी असो हे खूप छान ऍप्स आहेत पण ते असं बघू शकतो आपण की ते एक सुपर कार आहे किंवा लक्झरी व्हेकल आहे आणि ते बनलेले फक्त त्याच्यासाठीच आहे. पण डिसेबल्ड लोक जेव्हा काही वापरतात त्यांना युटिलिटी जास्त महत्वाची असते.
1: तर आम्ही जे
0: आम्ही हे ऍप जे बनवलंय दृष्टीहीन किंवा कमी दृष्टीचे जे लोक आहेत त्यांना हे मदत होतं ह्या ऍपनी. तर सर्वात आधी विचार होता की एकच बटन ठेवूया पण त्यांच्यासाठी आपण जसं बघू शकतो त्यांच्यासाठी फक्त हिअरिंग एक चांगलं सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून आपण ते सॅच्युरेट नाही करू शकत.
1: बरोबर.
0: म्हणून आम्ही बटन्स पण टाकले. 5-10 मिनिट्स लागतात त्यांना शिकवल्यानंतर ते ऍप वापरू शकतात.
1: अच्छा, जेव्हा शिकवण्याची गरज आहे समजा.
2: शिकवण्याची गरज पेक्षा आपण असं म्हणू शकतो की हा ऍप वापरायला खूप सोपा आहे पण ह्या ऍप काय काय करू शकतो जी क्षमता काय काय ही खूप मोठी गोष्ट शिकायची. म्हणजे आता जसं मी सांगितलं की प्रिस्क्रिप्शन वाचणं झालं तर हे अंध लोकांना माहित नसतं की हा ह्याचं उत्तर देऊ पण शकतो की कुठली गोळी आहे. तर ही हा ऍप त्याची गोळीबद्दल माहिती सांगणं की ह्या गोळी कशाची आहे, ह्याची एक्सपायरी डेट काय आहे, नंतर प्रिस्क्रिप्शनवर ही कधी खायची, सकाळी की रात्री, तर असे जे प्रश्न विचारायचे तर हे क्षमता नाही. तर भाज्यांबद्दल सांगणं ही क्षमता,
1: म्हणजे त्यांना माहिती पाहिजे की हे काय काय
2: करू शकतं. हा,
0: म्हणजे फोन उघडणं आणि फक्त फोटो घेणं आणि कॉल लावणं हे खूप सोपं आहे. तसं तेवढं ऍप सगळे वापरू शकणार 1-2 मिनिटातच पण ऍक्च्युअल त्याचं युटिलिटी काय आहे ते कळण्यात थोडं आम्हाला वेळ द्यावा लागतं कारण की एज्युकेशनमध्ये ते त्याच्यात हे कन्वर्ट करू शकतात, त्यांचे नोट्स, हँड रिटन नोट्स, टेक्स्टबुक्स कन्वर्ट करू शकतात, कामात काही पण खत आहेत किंवा डॉक्युमेंट्स आहेत वाचू शकतात, किचनमध्ये जसं यांनी सांगितलं भाज्या आणि दूध वगैरे काही खराब झालं की नाही ते बघू शकतो आपण. हेल्थकेअर मध्ये खूप सारे ऍप्लिकेशन आहे. मग बाकी युटिलिटी ऍप्लिकेशन असेल जसं त्यांनी कपाट उघडलं आणि त्यांना बघायचं की काय कपडे घालायला पाहिजे. आता मोजे 8-10 ठेवले असणार त्यांना कळणार नाही की कोणतं आहे. ते विचारणार की लाल रंगांचे दोन्ही मोजे कुठे आहेत, तर तो सांगेल की एक इकडे ठेवला एक इकडे ठेवला, तो घेऊ शकतो. मग त्याच्यानंतर कपड्यांवर पण काही दाग आहे की नाही ते बघू शकतो. आणि एक खूपच छान फीचर डेव्हलप केलाय ह्यांनी आणि श्रीनिवासनी, ते आहे की तुम्ही व्हिडिओ घेऊ शकतात आणि विचारू शकतात की ह्या कमरेत काय कुठे ठेवलं. जसं मी हे पेन कुठे ठेवलं, लपून ठेवलं आणि हे व्हिडिओ घेतलं, तो सांगेल. आणि 5-10 मिनिटं आम्ही शिकवलं त्यांना, त्याच्यानंतर आम्ही त्यांचं गेम्स वगैरे त्यांना खेळायला हे घेतो कारण की आम्ही काहीतरी लपवणार, मग ते फोटो घेऊन घेऊन व्हिडिओ घेऊन घेऊन ते शोधतात आणि मग त्यांच्यात मग ते तसं शिकतात. आणि एक अजून फीचर आहे जे खूप काही ऍप्समध्ये नाही आहे, ऑटो ट्रान्सलेट. तर बरेच जे लोक आहेत आपल्या महाराष्ट्रात ते फक्त मराठीच बोलतात.
1: बरोबर.
0: तर शिक्षणासाठी किंवा काही पण त्यांना इंग्रजी वगैरे टेक्स्ट भेटणार, तर ऑटो ट्रान्सलेटनी काय होतं ते काही पण साईन बोर्ड, टेक्स्टबुक कशाचं पण फोटो काढणार ते त्यांना उत्तर मराठीमध्येच भेटतं.
1: अरे वा, म्हणजे कोणत्या पण साईनबोर्डचा किंवा एखाद्या डॉक्युमेंटचा फोटो जरी काढला तरी ते तुम्हाला मराठीत सांगेल की हे काय आहे.
2: फक्त मराठी नाही, तुम्ही ट्रान्सलेट हिब्रू, चायनीज, रशियन कुठली पण भाषेचा फोटो काढेल तो, आणि जर तुम्ही तिकडे सांगितलं की मराठीत कर तो मराठीत करेल, इंग्लिश सांगितलं

0: इंग्लिश मध्ये
1: सांगेल
0: तर अशी भाषा तर आपण हे केलंय की जसं भारता ह्याच्यामध्ये न्यायचं तर आपण हिंदी सगळ्या भाषा ह्याच्यात टाकणार नंतर तर अशा भाषा अशा आहेत की तुम्ही बोलायचं त्याच भाषेत आणि उत्तर पण तुम्हाला त्याच भाषेत भेटेल.
1: अरे वा खूपच छान. तर शौनक मला सांग की तुम्ही खूप कमी कालावधीमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण केलाय तर या प्रोजेक्ट पूर्ण करत असताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या का आणि तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं का?
0: गायत्री म्हणजे अडचण तर काही आली नाही कारण की आता आपल्याकडे एआय आलं तर एआयमुळे ऍज अ डेव्हलपर पण त्याला पण खूप साथ भेटते. तर अडचण म्हणजे फक्त हीच की आम्ही तिघं जॉब करतो, हा डॉक्टर आहे, ह्याची परीक्षा असतात, नंतर आम्ही सगळ्या वेगवेगळ्या गावांमध्ये राहतो, मी पुण्यात, हा संभाजीनगरला आणि माझा मित्र बँगलोरला, तर मग तिघांचं तो एक होतं. आणि त्याच्यानंतर आमचं हे होतं की जसं सांगितलं की सगळ्या अंध व्यक्तींना जाऊन त्यांना हे एकदा इन्स्टॉल करणं, डेमो करणं, तर ह्याच्यासाठी आम्हाला सोबत येऊन मग त्यांच्या शाळेत जाणं, त्यांचा वेळ घेणं, तर अशाच अडचणी होत्या. आणि आर्थिक मध्ये जर तुम्ही म्हटलं तर हे आपण एआय वापरतोय तर ह्या आपला नाही, हा गुगलचा एआय, त्याच्यामध्ये मग त्याची जी कॉस्ट आहे ती आम्ही आता आम्ही आमची भरतोय. पण ते असं झालंय की आता त्यांच्या चेहऱ्यावर जी हे बघितलं आम्ही हास्य, तर ती आम्हाला ती एवढी काही वाटत पण नाही आता, कारण की आम्ही पण आता जॉब करतो तर आम्ही एवढं देऊ पण शकतो आणि आम्हाला पण ते द्यायला एवढं छान वाटतंय की असं कधीच आम्हाला आर्थिक खर्चाचं काहीच नाही. हा आणि ते त्याचं हे आपण तुलना करू शकत नाही की किंमत आणि त्यांची ह्याच्यावर.
1: बरोबर बरोबर. आणि तुम्हाला जे रिस्पॉन्सेस मिळाले तुम्ही जेव्हा शाळेमध्ये त्यांचा डेमो घेतला त्यानंतर तुम्हाला जास्त बेनिफिट झाला त्या ऍपमध्ये. अगदीच. तर शौनक मला सांग ऍप विकसित करताना अंध विद्यार्थ्यांकडून किंवा शिक्षकांकडून तुम्हाला एखादा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला असेल किंवा अभिप्राय मिळाला असेल तर त्यापैकी एखादा विशेष आहे का की ज्याने तुम्हाला अजून मोटिवेशन मिळालं?
0: विशेष तर पहिला मी म्हणून माझे स्वतःचे वडील.
1: अगदीच.
0: ते जेव्हा ऑफिसमध्ये वापरतात आणि ते जेव्हा त्यांच्या ओळखीत जे बाकीचे सहकारी लोक त्यांना दाखवतात आवर्जून की हा माझ्या मुलांनी केलाय आणि हे किती वापरता येतो, तर ते ऐकून तर अजून मला वाटतं की अजून काहीतरी करता येईल, अजून त्यांना हे दाखवता येईल लोकांना. दुसरा एक अजून एक होतं की माझे आत्याचे सासरे त्यांना पण ग्लुकोमामुळे दिसायचं कमी झालं आणि ते होते शिक्षक, तर त्यांना वाचण्याची पण खूप आवड होती आणि तर त्यांना जेव्हा हा ऍप दिला तर ते जेव्हा वाचायला लागले तर त्यांनी मला स्वतःहून एक पत्र लिहिलं होतं की त्यांचं किती या वयात पण आयुष्य वापस एक नवीन भेटलं आणि कसं हा ऍप ते कविता लिहायचे तर कविता हा समजून सांगायचा, कवितांवर एक नवीन टिप्पणी द्यायचा, तर ते ऐकून पण त्याला इतकं छान वाटायचं की त्यांनी एक स्वतः एक कविता लिहिली, एक पत्र लिहिलं आणि त्याच्यात त्यांनी जेव्हा तसं सांगितलं की कसं त्यांचं आयुष्य बदललंय तर ते एक खूप मोठा पुश होता.
1: अगदीच. म्हणजे त्यांनी तुला पण मोटिवेशन मिळालं आणि एक छान वाटतं की कोणी आपलं कौतुक करते आपण जे केलंय त्याचं सार्थक
0: सार्थक आणि वापरतंय ते वापरणारी गोष्ट आहे.
1: अगदीच अगदीच.
2: आणि अजून एक आहे की जेव्हा आपण आम्ही ब्लाइंड स्कूलमध्ये गेलोय तिथं पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ते ऍप देतात त्यांना एका बालकाला नवीन खिलौना भेटला तर तसं त्यांचं जे जॉय म्हणू शकतात किंवा स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर येते तर खूपदा त्यांना पहिल्यांदा कळालं की ह्या भिंतीचा रंग काय आहे किंवा त्यांचे मित्र दिसतात कसे. आणि ते शाळेमध्ये आम्ही गेलो होतो तर त्यांचं जे हॉल होतं तिकडं शिवाजी राजे, ज्योतिबा फुले, आंबेडकरचे चित्र होते आणि काही काही त्यांना अजून माहित पण नव्हते कारण की त्यांनी कधी बघितलेच नाही
1: किंवा त्यांच्याबद्दल
2: ऐकलं नसेल. आणि त्यांनी मग फोटो घेऊन घेऊन विचारलं हे कुठून कुठं त्यांचं जन्म झालं, त्यांनी काय काम केलं आहे आणि त्या
1: म्हणजे त्यांनी जर फोटो काढला तर ते त्या व्यक्तीचं पूर्ण माहिती देतात की ह्यांचा जन्म कुठे झाला, ते कोण होते, त्यांनी काय कार्य केलं,
0: ते तुम्हाला विचारायचं. आता हे आपलं शिकवायचं. त्यांनी फोटो घेतला आणि त्यांनी वरच्या भिंतीवर विचारलं की काय आहे तर त्या ऍपने सांगितलं इथं चार महारथींचे फोटो आहेत माझं. त्याच्यानंतर वापस एक त्यांनी प्रश्न विचारला की हे पहिले फोटो कोण, शिवाजी राजे, तर त्यांच्याबद्दल माहिती सांग. तर तो फक्त फोटोची पण माहिती सांगेल आणि जी ऑलरेडी इंटरनेटवर अव्हेलेबल आहे ती पण माहिती सांगेल.
1: अच्छा. म्हणजे आपल्याला जितकं त्याला एक्सप्लोअर करता येईल ते आपल्यावरती.
0: आपल्यावर.
1: ओके.
2: ऍपवर जे एक ग्रीन बटन आहे तुम्ही त्याच्यासोबत काही पण जे तुम्ही चॅट जीपीटी किंवा जेमिनायवर फंक्शन्स आहेत 1000-2000 तुम्ही देतात महिन्याचे प्रीमियमचं, ते सगळे फंक्शन्स आहेत आणि ते फ्रीमध्ये आहेत.
1: अरे वा खूपच छान. म्हणजे आपल्यासारख्या लोकांनी पण त्यांना तर फायदा होईलच पण आपल्याला पण एखादी माहिती हवी असेल तर आपल्यासारखे लोक पण त्याला नक्कीच उपयोग करू शकतील असं मला वाटतं. तर शौनक आणि ओजस, आपण तुमच्या ऍपबद्दल बऱ्यापैकी माहिती जाणून घेतली आहे. आपण कार्यक्रमाच्या एंडिंगकडे आता वळत आहोत तर मला सांग की तुमचा हा जो ऍप आहे लेट्सी ऍप, तो इन्स्टॉल कसा करायचा आणि तो ओळखायचा कसा?
2: लेट्सी हा ऍप जे आपला आहे ते गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. बहुतेक मोर देन 100 डाउनलोड ऑलरेडी झालेले आहेत फक्त औरंगाबाद मधून.
1: अरे वा.
2: अँड हा ऍप 6 अक्षर आहेत LETSEE.

0: सी हे शोधायचं. असे नावाचे एक दोन अजून ऍप आहेत. आपण सूर्यासारखं दिसणारा चिन्ह जे आहे ज्याच्यात एक छोटा डोळा बनलेला आहे, हा ऍप आपण रेकॉग्नाईज करून डाऊनलोड करायचा. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला नंतर नंबर देऊ, याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला पूर्ण गायडन्स देणार की हा कसं डाऊनलोड करायचं आणि कसं हे वापरायचं. दोन नंबर आहेत, एक आहे शौनकचा नंबर ज्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात 7796624225, आणि दुसरा नंबर श्रीनिवासचा आहे ते आहे 9284029278. येल्लो किंवा पिवळ्या रंगाचा आमचा लोगो आहे. वेबसाईटची पण लिंक आम्ही फोनवर तुम्हाला अवेलेबल करून देणार. याच्यानंतर युट्यूबवर एक ट्युटोरियल पण असणार ज्याच्याने तुम्ही स्वतः पण शिकू शकतात की हे ऍप कसं वापरायचं. आणि तुम्हाला काही पण कष्ट येत हे दोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पूर्ण माहिती आणि जानकारी देणार.
1: काही जरी अडचण आली तर तुम्ही या नंबरवर जर संपर्क केला कोणीही तर तुम्ही त्यांना पूर्ण माहिती देणार.
2: माझा वैयक्तिक नंबर आहे, तर काही कोणाला ऍप डाऊनलोड कसा करायचा, वापरायचा कसा, युट्यूबवरून पेक्षा व्यतिरिक्त काही अजून जाणून घ्यायचं आहे. आणि काही त्यांना सगळ्यात मेन म्हणजे जर त्यांना अजून काही फीचर्स हवे असेल ऍपमध्ये, त्यांना अजून काही वाटतंय की हे पण व्हायला पाहिजे,
1: अजून ऍड करायचे असेल,
2: तर हे म्हणजे आम्ही आवाहन करतो की खरंच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ताकि आम्ही जर तुमची एक अडचण ही सगळ्यांची अडचण आहे, तर ती एकाला नीट करायसाठी सगळ्यांचाच फायदा आहे त्याच्यात.
1: नक्कीच. तर शौनक आणि ओजस, आज कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि तुमच्या लेट सी या ऍप विषयी आम्हाला माहिती सांगितली. आणि हा जो तुमचा उपक्रम आहे खूप छान आहे आणि खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचेल अशी आपण आशा करूयात. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आकाशवाणी हे जे माध्यम आहे ते आजही अनेक अंधश्रोत्यांसाठी अत्यंत जवळचं माध्यम आहे आणि खूप जण हे माध्यम ऐकतात. तर अशा श्रोत्यांना तुम्हाला आज आपल्या कार्यक्रमातून काय सांगावं असं वाटतंय?
2: आम्ही फक्त एवढं सांगू की हा ऍप आवर्जून वापरा. आणि हा आम्ही बनवला तुमच्यासाठीच आहेत. आमचा फक्त एकच उद्देश होता की आवर्जून की तुम्ही डाऊनलोड करा, वापरा, काही फीडबॅक असेल तर सांगा, काही इश्यू असेल ते सांगा.
0: हा ऍप एकदम निशुल्क आहे. याच्यापेक्षा चांगली टीम, जे शौनक आणि श्रीनिवासनी हे जे ऍप बनवलं ह्यापेक्षा चांगली टीम भेटू शकत नाही. आणि हा ऍप अजून खूप वर्जन येणार, तुम्ही आमच्यासोबत जोडा, आम्ही अजून तुमची काय सेवा करू शकतो तुम्ही सांगा. आणि मी हे आवाहन करतो की जास्तीत जास्त लोक हे ऍप डाऊनलोड करावे आणि ह्याचं हे टेक्नॉलॉजीचा एआयचा लाभ घ्यावा.
1: नक्कीच नक्कीच, खूप सारे जण हे ऍप डाऊनलोड करतील आणि त्याचा वापरही करतील. तर शौनक आणि ओजस, आज तुम्ही कार्यक्रमामध्ये आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार.
2: धन्यवाद गायत्री. थँक्यू गायत्री आणि आकाशवाणीने आम्हाला ही संधी दिली याच्याबद्दल खरंच आभार.
0: धन्यवाद.
1: तर मित्रांनो, आताच आपण ऐकलात शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा यांच्याशी साधलेला संवाद आणि लेट सी या ऍप विषयीची माहिती.
3: तर मित्रांनो, आवडली ना आजची ही मुलाखत?
1: हो, मला तरी वाटतंय आपल्यापैकी बऱ्याच जणांना आजची मुलाखत आवडली असेल. आणि मित्रांनो, आपल्यासारखेच समाजात असणारे काही तरुण समाजात बदल घडवून आणण्यासाठी असे काहीतरी ऍप्स बनवतात किंवा त्यांना मदत होईल असं काहीतरी काम करतात, हे बघून ना खूप छान वाटतंय.
3: खरंय. तर मित्रांनो, याबरोबरच कार्यक्रमात ऐकूया छानसं गाणं.
4: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
5: परवा भी कुणाची, परवा

0: मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी आशा करते की आजचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही सगळेजणही या कार्यक्रमातून प्रेरणा घ्याल आणि कोणाच्या आयुष्यात प्रकाश बनायचं नक्की ट्राय कराल.
1: मित्रांनो, आजचा दिवस फक्त माहिती घेण्यासाठी नाही तर एक विचार मनात ठेवण्यासाठी आहे. आपल्या जाण्यानंतरही आपण कोणासाठी प्रकाश बनू शकतो.
0: खूपच सुंदर विचार आहे. याबरोबरच आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण गायत्री देवडे
1: आणि मी मानस रोंघे
0: तुमचा निरोप घेतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: सादर करते होते सुजीत बनसोडे.
0: स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.
1: बाय बाय फ्रेंड्स.
0: नमस्कार.
2: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: 104 MHz वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. सायंकाळचे 6 वाजता आहेत. ऐकूया तुमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
2: गीत

संगीता चितळे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सायंकाळचे 6:30 होत आहेत.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
3: व्हीआर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
4: श्रोतेहो, आता हिंदी गाण्यांचा आनंद घेऊयात। ऐकूयात कार्यक्रमात सुरुवातीला अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत।

रामदास कामत यांनी गायलेली गझल आत्ता आपण ऐकली. हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमाच्या नंतर आता एक पॉप गीत आपण ऐकूयात सोनू निगम यांच्या आवाजात. फयाज अनवर यांचं हे पॉप गीत आहे. साजिद वाजिद यांचं संगीत आहे.

0: या गीताबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई.
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
4: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
1: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
4: पुणे सोलापूर हायवे मोंडनी.
1: संपर्क 87400304008.
4: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
5: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
4: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
5: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
4: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
5: अरुण नरखेडकर अंगर.
4: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
6: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी म्हणजे कोंडी इथलं जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल.
7: निसर्गरम्य ठिकाणी सोलापूर पासून अगदी जवळ अत्याधुनिक व्यायामशाळा, भव्य मैदान आणि माजी सैनिकांकडून सराव.
6: रात्र अभ्यासिकेची ही सोय. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव एसी आणि नॉन एसी निवासी गुरुकुल.
7: आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 28 43 28. जिजाऊ गुरुकुल निवासी स्कूल, सुरक्षित राहील आपलं मूल.
8: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावनभूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
9: मराठी माध्यमातून शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
8: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
9: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 100.

0: 545 746 97 63 041 415 आणि 99 21 609 018।
1: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
2: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर।
3: पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूर, प्री स्कूल एनरोलमेंट, प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, यूकेजी साठी तसंच पहिली ते चौथी साठी सेमी आणि मराठी माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे।
4: आपल्या मुलांच्या भविष्याचा पाया खंबीर करण्यासाठी आजच प्रवेश घ्या। अधिक माहितीसाठी संपर्क 84 850 98 187 किंवा 93 255 44 991।
3: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी, अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद आवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 73 97 87 50 73।
5: आकाशवाणी सोलापूर यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे प्रधानमंत्री मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्समध्ये 1695 तर निफ्टीत 461 अंकांची वाढ. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरिता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तावेजांची छाननी करणं या कामासाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणलं हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानं केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण

0: कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यामध्ये, थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
1: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढल्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. बारामती तालुक्यात कटफळ इथं 20 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. त्यात सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करावा, या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित होतील यादृष्टीनं ही कामं करावीत, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. ते आज पुण्यात विधानभवन इथं जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. येत्या काळात पर्जन्यमान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसंच पालखी सोहळ्याचा विचार करून स्पर्धा आयोजनाबाबत तारीख निश्चित करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची आढावा बैठक सुद्धा घेतली. पुढच्या वर्षी आयोजित होणाऱ्या या सायकल स्पर्धेचा दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अधिक उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा स्पर्धेचे 6 टप्पे आणि अंतर 1099 किलोमीटर असेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरिता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं, असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती ए एस चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती, असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 19व्या मीफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या चित्रपट महोत्सवात 47 देशांमधले एकूण 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यंदा एनएफडीसी आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं मिफचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य चित्रपट महामंडळाची निर्मिती असलेले मराठी भाषेतले विविध माहितीपट या सोहळ्यात दाखवले जातील, असं महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाटील यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्यपदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं, असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सामना सुरु होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना

येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोस्निया आणि हर्जेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अच्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाल्यामुळे आज भारतीय शेअर बाजारामध्ये वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23623 अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलांच्या किमतीतल्या घसरणीमुळे गुंतवणुकीकडे कल दिसून आला. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली तर कोकण आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी लक्षणीय वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्समध्ये 1695 तर निफ्टीमध्ये 461 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: श्रोतेहो, तज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्यविषयक चर्चा आणि उपयुक्त सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवर योग्य मार्गदर्शन। ऐका आरोग्य जागर हा कार्यक्रम दर गुरुवारी रात्री 9:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून। आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा।
2: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्र।

चे कार्यक्रम एफ एम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर तसेच न्यूज ऑन AIR या आमच्या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ॲपवरती. आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला सोलापूर

या कार्यक्रमात सुरुवातीला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव, कृषी सल्ला आणि त्यानंतर खरीप पेरणीची पंचसूत्री याविषयी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, तर 8:15 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. रात्री 8:45 आणि समाचार संध्या अर्थात हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:00 शल्य संवाद सर्जन सप्ताह विशेष या निमित्ताने स्तनाचा कर्करोग याविषयी डॉक्टर योगेश बांग यांच्याशी तेजश्री कुमटेकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. रात्री 9:15 यावेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू, तर रात्री 10:50 यावेळेत एसएमएसवर आधारित असलेला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गुजारिश, 11:00 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त वृत्तविशेष विभागाची विशेष मालिका आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित कार्यक्रमांची. 7:15 होत आहेत, आता वृत्तविशेष कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, फिफाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. यानिमित्तानं ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याशी विश्वचषक आणि एकूणच फुटबॉलविषयी आपला संवाद सुरू आहे. मेस्सी, रोनाल्डो यांचं भवितव्य, भविष्यातील स्टार कोण असतील याचा अंदाज, वर्ल्ड कप जेतेपदाची संधी कुणाला असेल याचं भाकीत, अशा मुद्द्यांवर आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत.
1: फुटबॉलच्या प्रेमाचा विषय निघालाय सर. जागतिक फुटबॉल म्हटलं, युरो, कोपा, अगदी कुठलीही स्पर्धा म्हटली ना, हे दोघं दोन माणसं आहेत जी सध्या एकामध्ये खेळत, कुठल्या स्पर्धेत खेळत असतील, कुठल्या मध्ये नाही खेळत असतील. ते दोन मॉडर्न ग्रेट म्हणजे लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो. अनेक पिढ्या त्यांना बघून घडल्या आहेत, घडत आहेत आणि घडतील. दोघांचाही बहुधा खेळाडू म्हणून हा अखेरचा वर्ल्ड कप असू शकेल. त्यांचं वय बघता अर्थात आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. तर दोघांचं फिटनेस आणि प्रेम राहिलं तर ते आणखी पण खेळतील. पण त्यांचा एकूणच सध्या फॉर्म याबद्दल तुमचं आम्हाला मत जाणून घ्यायला आवडेल. त्यांची कामगिरी कशी होईल, कितपत होईल, तुमचा काय अंदाज आहे याबाबत?
2: अगदी ती योग्य म्हणजे मेस्सी आणि रोनाल्डो म्हणजे ह्या आपल्या दोन तीन पिढ्या या फुटबॉल प्रेमींच्या, मेस्सी आणि रोनाल्डो यामध्ये गोट म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम हा कोण या सगळ्या वादामध्ये हिरिरींनी उतरतात. तसं बघायला गेलं तर फुटबॉल विश्वालाच नाही तर उभ्या क्रीडा विश्वाला केलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल सुपरस्टार म्हणजे त्यावेळेला पेले असेल किंवा मोहम्मद अली असेल नंतर किंवा नंतर ऑलिम्पिकमध्ये 10 out of 10 जिम्नॅस्टिक्समध्ये मिळवणारी नादिया कोमिन्स्की असेल, मार्टिना नवरातिलोवा ही टेनिसमध्ये असेल. सो असे पेलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल स्पोर्ट नंतर मायकेल जॉर्डन वगैरे सगळे बास्केटबॉलचे आहेत.
1: बरोबर.
2: हे सुपरस्टार नंतर मॅराडोना हा आधुनिक फुटबॉलमधला सुपरस्टार असण्यासाठी की एक हाती संघाला विजय मिळवून देणं, की त्यांनी 86 तो वर्ल्ड कप मिळवून दिला, 90 तो फायनल पर्यंत पोहोचला पण अनफॉर्च्युनेटली तो जर्मनीकडनं 1-0 पराभूत व्हावं लागलं. तो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी खूप आवश्यक असतात. आपण क्रिकेटमध्ये बघतो 83 कपिल देव सुपरस्टार म्हणजे देवत्व आपण बाळ केलं, पहिला वर्ल्ड कप दिला. सुनील गावस्कर लिटिल मास्टर 10,000 बनवणारा पहिला तो मानव ठरला क्रिकेटमधला. नंतर आपण मास्टर ब्लास्टर सचिन बघितला, नंतर आता विराट, रोहित हे सगळे बघितले आणि आता आपला 15 वर्षाचा सूर्यवंशी आहे, वैभव आहे. तो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी आवश्यक असतात. आणि राईटली सेड, फुटबॉलसाठी रोनाल्डो आणि मेस्सी दिस आर दी ग्रेटेस्ट सुपरस्टार फॉर सध्याची जी 2-3 दशकं आहेत. मेस्सीची स्वप्नपूर्ती झालीय. मी स्वतः मेस्सी फॅन आहे, कतारमध्ये मी ते अनुभवलं, माझी स्वप्नपूर्ती झाली. मेस्सीनी फायनली वर्ल्ड कप जिंकला. पण मेस्सी रोनाल्डो

0: पदामध्ये माझं सूत्र हॅशटॅग रिस्पेक्ट असं आहे की दोघेही खेळाडू म्हणजे प्रत्येकाचे फेवरेट
1: असतातच,
0: पण दोघेही खेळाडूंविषयी अतिव आदर आणि अतिव सन्मानाची भावना असली पाहिजे. कारण जसा मेथीलाल लिहिलं कौशल्य आहे त्याच्यामध्ये ड्रिबलिंग कौशल्य आणि तो म्हणजे सगळ्यांना कळत असतो की तो अशी फ्री किक मारणार आहे किंवा असं ड्रिबल करून जाणार आहे पण कोणी अडवू नाही शकत.
1: बरोबर.
0: तसंच रोनाल्डो कडे तुफान फिटनेस, तुफान इच्छाशक्ती, जिंकण्याची ईर्ष्या हा सगळा रोनाल्डोचे स्थायी भाव आहेत आणि अपार कष्ट म्हणजे आपल्याला रोनाल्डोचं मोठेपण दिसतं किंवा तो ग्लोबल सुपरस्टार सो इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरती सर्वाधिक फॉलो करण्यात येणारा पृथ्वी तलावरचा मानव म्हणजे रोनाल्डो आहे. तो हे आपल्याला दिसतं पण त्याच्या मागे त्याची कष्ट किती असतात. जसं कोहलीचं आहे की कोहली पाणीपुरी त्यांनी गेले 12 वर्ष नाही खाल्ली किंवा त्याच्या खाण्यावरचा कंट्रोल फिटनेस हा तो किती करतो की जाऊन त्याला आयपीएल जिंकता येतं, वर्ल्ड कप जिंकता तसं रोनाल्डोच्या बाबतीत आहे. त्यामुळे मेसीची स्वप्नपूर्ती झाली असल्यामुळे तो काहीसा आता निर्वाणीच्या साधारण मोडमध्ये असेल, पण रोनाल्डोची हंगर आणि त्याची जी भूक आहे ती जिंकण्याची जिद्द आहे ती अफाट असेल या वर्ल्ड कप मध्ये. पण फुटबॉलचं अजून एक वैशिष्ट्य आहे हे सगळे स्टारला बरोबर घेऊन फुटबॉल जातो ना की स्टारच्या मागे फुटबॉल धावतो.
1: बरोबर.
0: थोडा आमचा क्रिकेट आणि फुटबॉल प्रेमींमधला कायमचा वाद आहे की क्रिकेटनी कायम एक स्टार मोठं करतं आणि त्याच्या मागे गुडघे टेकत जातं. फुटबॉल हा किती मोठा स्टार असला म्हणजे ब्राझीलचा नेमार तो समजा ट्रेनिंगला उशिरा आला की त्याला एक दिवस बाहेर बसवण्यात येतं, आपण वर्गाबाहेर बसवतो. तसं किंवा गेल्या वर्ल्ड कपला कतारला मी स्वतः बघितलंय रोनाल्डोचे त्यांच्या प्रशिक्षकाची वाद झाली, त्याला त्यांनी मॅचला खेळवलं नव्हतं, सेकंड हाफ मध्ये बदली केलं, एका मॅचला त्याला मिनिटानंतर बदली केलं. सो फुटबॉल मध्ये स्टार कितीही असला तरी तू जेव्हा मैदानात उतरतो संघाचा भाग असतो त्यावेळेला तू इतर 10 खेळाडूंप्रमाणे तो असतो. आणि हे दोन्ही जे ग्रेट आहेत दे आर व्हेरी मच टीम प्लेयर, संघ विजयी व्हावा यासाठी सर्वतोपरीने मेहनत घेणारे आहेत. आता मी मेसी फॅन असलो तरी दिस टाइम इट्स फॉर रोनाल्डो असं वाटतं आहे. लकीली ड्रॉजही तसे पडलेले आहेत. पोर्तुगालचा संघ सुद्धा तसा बऱ्यापैकी गुणवान आहे, त्यांचा डिफेन्स तगडा आहे. सो यू नेव्हर नो. पण ही एक अमेरिकेतल्या ब्रँड मार्केटिंगचा तिथे बोलबाला असतो. त्या वर्ल्ड कप साठी रोनाल्डो मेसी हे पोस्टर बॉईज ज्याला म्हणता येईल ते असणं हे चार चार लगावणार आहे.
1: बरोबर. सर आता बोलताना तुम्ही आणखी एक मुद्दा थोडा स्पर्श केला आणि तो म्हणजे पिढ्या सांगितल्या, मॅराडोना असतील, पेले असतील, पेले मॅराडोना मग रोनाल्डो वगैरे. तुम्ही बोलता बोलता क्रिकेट आणि टेनिस मधल्या पण काही पिढ्यांकडे लक्ष वेधलं. तसंच टेनिस मध्ये आता पण झालं की जसं फेडरर आणि जोकोविच गेला किंवा नदाल गेला तर सिनर आणि अल्कराझ आलेले आहेत. तसंच भविष्यातले मेसी रोनाल्डो कोण असेल, म्हणजे यंदाच्या स्पर्धेतून अशा कोणत्या खेळाडूंवर आम्ही फुटबॉल प्रेक्षक म्हणून नजर ठेवू की बाबा सरांनी हे काहीतरी लक्ष वेधलंय तर ह्यांची कामगिरी जरा लक्ष ठेवूया, असं तुम्ही काही खेळाडू सांगू शकाल का?
0: काय नक्कीच. म्हणजे प्रत्येक वर्ल्ड कप हा एक टप्पा असतो की ज्या वेळेला जुने हे सगळे खेळाडू एक रिटायर होतात आणि नवीन खेळाडू उदयाला येतात. या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा नक्कीच तो टप्पा आहे आणि त्याचं मी कारण जसा उल्लेख हा वैभव सूर्यवंशी स्पेनचा वैभव सूर्यवंशी म्हणून करतो आहे तो म्हणजे लमिन यमाल हा खेळाडू आहे, बार्सिलोनाकडनं खेळतो आणि अवघ्या 17 वर्षीय तो आहे. ऑलरेडी तो स्पॅनिश विजेता झालेला आहे आणि मेसीचा उत्तराधिकारी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि तसंच त्याचा लिहिलेला खेळ सुद्धा आहे. म्हणजे डाव्या पायाने तो ड्रिबलिंग करत तो शॉट्स मारतो गोलला आणि तो अत्यंत चपळ आहे, टीम प्लेयर आहे आणि त्याच्यामुळे त्याला या वर्ल्ड कपचा स्टार म्हणून बघितलं जातं. तसंच फ्रान्सचा एक डिझायर डिव्हे म्हणून आहे की जो आता पीएचजी म्हणजे पॅरिस सेंट जर्मन हा फ्रेंच टीम जी चॅम्पियन्स लीग दुसऱ्यांदा जिंकली, जसं आरसीबी बॅक टू बॅक जिंकली, तसं त्या पीएचजीचा हा स्ट्रायकर आहे तोही अतिशय चांगला आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष आहे. ब्राझीलचा एंड्रिक म्हणून आहे तोही 19 वर्षाचा अगदी नवीन उमदा वेगवान खेळाडू आहे, त्याच्यावरती पण लक्ष असेल. आणि याच्या जोडीला अजूनही 2-3 खेळाडू आहेत की ज्या वर्ल्ड कप मध्ये चमकतील, ते आहेत जर्मन खेळाडू जमील मुसियाला म्हणून आहे, तो अत्यंत स्किलफुल प्लेयर आहे आणि तो सुद्धा या वर्ल्ड कप मध्ये खूप चमकदार कामगिरी करेल जर्मन स्ट्रायकर म्हणून. तसंच जर्मनचा विट्स म्हणून आहे फ्लोरियन विट्स, हा 23 वर्षाचा आहे, थोडा वयाने जरी मोठा असला तरी सुद्धा त्याचं सुद्धा कौशल्य म्हणजे पूर्ण खेळ त्याचं पासिंग हे बघावं असं आहे. त्याच्यामुळे हे काही नवीन खेळाडू आहेत की ज्यांची छाप या वर्ल्ड कप वरती पडेल असं मानलं जात आहे किंवा अशी चिन्ह आहेत. पण याच्याच जोडीला किलियन एम्बापे जो फ्रान्सचा अटॅकिंग प्लेअर आहे, जोरदार तो धाव घेतो, जोरदार पटके

0: करतो आणि तो आता फक्त एक 25-26 वर्षाचा आहे रे. म्हणजे तो 1918 साली रशियामध्ये फ्रान्स वर्ल्ड कप जिंकले त्यावेळेला तो पेले सारखाच 18 वर्षाचा होता. 4 वर्षानंतर म्हणजे 1922 ते फायनलला पोहोचले. सो म्हणजे गेली 2 वर्ल्ड कप तो फायनल पर्यंत पोहोचतो आहे आणि या वर्ल्ड कपला तोही म्हणजे 24-25 वर्षाचा आहे. म्हणजे तो फार काही बुजुर्ग आहे त्यातला भाग नाही, पण म्हणजे ही ऍट द पीक ऑफ हिज करिअर, त्यामुळे तोही या वर्ल्ड कपचा स्टार होण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. एरिन हॉलंड हा मॅन्चेस्टर सिटीकडनं खेळतो, क्लबकडनं, पण तो नॉर्वेचा खेळाडू आहे, तोही अर्धांड आहे, 6 फूट 7.5 इंच, त्यामुळे तो मोठा वाटतो, पण त्याचं वय ही 24-25 आहे. आणि त्याच्यामुळे यंदाचे जे कोणी डार्क हॉर्सेस म्हणतात म्हणजे धडाकेबाज कामगिरी करून अगदी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचू शकतील, ही संधी यावेळेला नॉर्वेला आहे आणि तसंच सेनेगलला सुद्धा. आणि त्या याच्यामध्ये हॉलंडकडे आपलं लक्ष नक्कीच जाईल. त्यांनी इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये आता टॉप स्कोरर होण्याचा बहुमान देखील मिळवलेला मॅन्चेस्टर सिटीकडनं खेळताना. सेनेगलचा मी उल्लेख केला, सेनेगलचा 18 वर्ष म्हणजे सेनेगलचा मेस्सी म्हणून ज्याला म्हणतात की इब्राहिम एम्बाया म्हणून आहे, त्याचा सुद्धा खेळ, त्याचा वेग हा अतिशय तो प्रभावी फॉरवर्ड आहे. तो हे सगळे खेळाडू या वर्ल्ड कपचे उदयोन्मुख स्टार हे ठरू शकतात.
1: सर मगाशी आपण बोलताना चर्चांमध्ये तुम्ही एक सुरेख उल्लेख केला की फुटबॉलमध्ये स्टार असतात पण ते संघांना घेऊन पुढे चालतात किंवा एक्झिट होऊन दिसतात. आता आपण जसं भविष्यातले डार्क हॉर्स बद्दल म्हणत होतो, तसंच या यंदाच्या स्पर्धेतला कोणता संघ फेवरेट आहे किंवा अंडरडॉग कोण आहे, कोण एखादा संघ असा येईल की जो मागून येईल जोरका झटका धीरेसे देऊन जाईल, अशा काही संघांकडे तुम्ही लक्ष वेधा आमचं?
0: म्हणलं तसं नॉर्वे तर आहेच, म्हणजे हॉलंड आहे, अजून 2-3 युरोपमध्ये खेळणारे चांगले त्याचे सहकारी आहेत. फुटबॉल हा जरी सांघिक खेळ असला तरी सुद्धा एक तुझ्या टीम मध्ये जर स्टार खेळाडू असेल ना तर तुझ्या लाईनअप आणि त्या किक ऑफ साठी तू उभं राहताना प्रतिस्पर्धेवरचे मानसिक दबाव यायला खूप एक त्याची मदत होते. त्याच्यामुळे अशा अर्थाने हे स्टार खेळाडू त्या संघाला पुढे नेतात. सेनेगलला खूप चांगली आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, तुझा संघ किती क्षमता आहे आणि ड्रॉ तुला कसा मिळतो आणि त्यानुसार तू पुढे मार्गक्रमण कसा करू शकतो बाद फेरी आणि त्यानंतर. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या पाहायला लागतील. सो सेनेगल आणि नॉर्वे या दोन संघांना तू म्हणला तसं धडक मारून डार्क हॉर्स किंवा जायंट किलर बनण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आशियातले म्हणले तर जपान आणि कोरिया हे संघांवरतीच आपलं आव्हान आहे. सौदी अरेबिया येस, गेल्या वर्ल्ड कप मध्ये त्यांनी सलामीच्या सामन्यात मेक्सिकोच्या अर्जेंटिनाला पराभूत केलं होतं. 2034 वर्ल्ड कप सौदी अरेबियामध्ये होणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी संघ बांधणी खूप चांगली केलेली आहे. पण जपान कोरिया दे आर दी प्रूव्हन व्हेटरन्स ऑफ एशियन फुटबॉल आणि त्यांचे सुद्धा सगळे खेळाडू युरोपमध्ये कमालीचे यशस्वी होत आहेत, त्यांच्यावरती लक्ष असेल. पण मी सगळ्यांना सांगेन की बोस्निया आणि हर्जेगोविनिया हा जो संघ आहे, इटलीला प्ले ऑफ मध्ये पराभूत करून जो स्पर्धेत आलेला आहे, त्याच्यावरती कदाचित माझं लक्ष असेल. कारण मी म्हणलं तसं इटलीला पराभूत करून स्पर्धेत येणं ही सोपी गोष्ट नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे तो एक फिटनेस आहे, त्यांच्याकडे मेंटल स्ट्रेंथ आहे. इटली सारख्या डिफेन्सने मजबूत असलेल्या संघाला पराभूत करून यायची आणि त्यांचा ग्रुप सुद्धा तुलनेने कमकुवत आहे, म्हणजे कॅनडा आहे, बोस्निया, कतार आणि स्वित्झर्लंड. सो त्याच्यामध्ये ते कदाचित पुढे वरती येऊन काही चमत्कार घडवू शकतील असं वाटतंय. पण बाकी सध्या तरी या सगळ्या मुख्य आपले ज्याला स्टार अट्रॅक्शन म्हणतो त्या सगळ्या संघांचा बोलबाला राहील अशी चिन्ह आहे.
1: बरोबर. सर तुम्ही आत्ताच बोलताना खूप चांगला खेळातल्या एक काही गोष्टींकडे लक्ष वेधलं, डिफेन्स असेल, मग अशी तुम्ही ड्रिबलिंग बद्दल म्हणत होतात, आक्रमण असेल, पण पूर्वी स्पेनचं नाव ऐकल्यानंतर मी ज्या पिढीतला आहे त्या इकर कॅसिलास तेव्हा तो टिकी टाका त्यांची एक शैली होती, ती फेमस होती. सध्या अशा कुठल्या शैली आहेत संघांची म्हणजे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल आणि ते आम्ही नक्कीच ऑब्झर्व करू स्पर्धे दरम्यान?
0: कसं आहे आपल्याकडे म्हणजे शास्त्रीय संगीतात जशी घराणी असतात ना, फुटबॉल मध्ये सुद्धा ही घराणी असं म्हणता येईल त्याला, की असा डोकावताना याची सुरुवात झाली ती बर्विटो म्हणून. ब्राझीलचा जो संघ आहे त्याचा हा म्हणजे एखादा नर्तक जणू एखादा नृत्य करतो अशा पद्धतीचं ते चेंडू बरोबर एखादा डान्सच करतात आणि आपण गेले ते चेंडू कधी पास करतात, कधी तू बायसिकल किक पेलेची जी फेमस डोक्यावरती पायनी उंची किक मारतात, टाचणी बॉल मारतात. हे चेंडूची जादू करणं चेंडू बरोबर हे ब्राझीलचं आहे जोगा बोनिटो. आणि त्याचं हा पोर्तुगीज शब्द आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे खेळाचा आनंद लुटा. ब्राझील हे खेळाचा आनंद लुटण्याच्या लादामध्ये अनेकदा ते काय सारतात, त्यामुळे ते थोडं आता त्यांच्यामध्ये आता व्यावसायिकपणा आलाय. त्यांनी या जोगा बोनिटोला व्यावसायिक फुटबॉलची जोड दिलेली आहे आणि ब्राझीलची जी

0: परंपरा आहे म्हणजे सौदीला ब्राझील ऑफ एशिया म्हणतात, इतका तो एक प्लेअर असलेला आणि एक लयबद्ध खेळ म्हणतात. तसाच दुसऱ्या टोकाचा खेळ म्हणजे टोटल फुटबॉल की जो हॉलंड आणि जर्मनी सारखे संघ खेळतात, त्याच्यामध्ये तू एखादा जॉमेट्री सारखं काटकोन त्रिकोणाच्या इमेजेस आखायला, तसं हा यांनी पास याला जायचा, त्यांनी तिकडे जायचा, त्यांनी इथे द्यायचा, असं ड्रिल. सो म्हणजे तू काही करायचं नाही, रस्ता लगाव आणि तू ते ग्राउंड वरती तू ते एक्झिक्यूट कर, त्याचे अंमलात आण तू आणि तसे तू बोलणार अशा पद्धतीचं. पण त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की प्रत्येक खेळाडूला कुठल्याही पोझिशनला खेळण्याची क्षमता असावी लागते. म्हणजे फुटबॉलमध्ये गोलकीपर, बचावपटू, डिफेंडर, मध्यफळीतले खेळाडू आणि फॉरवर्ड अशा साधारण पोझिशन असतात. मॉडर्न फुटबॉलमध्ये कुठलाही खेळाडू कुठेही खेळायला आणि दोन्ही पायाने उजवा पाय असेल, डावा पाय असेल, हेडिंग करणं असेल, हे सगळं टोटल फुटबॉलमध्ये अंतर्भूत आहे.
1: श्रोतेहो, दोन भागांच्या या मुलाखतीद्वारे आपण फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, त्यातले संघ, विविध खेळाडू याविषयी जाणून घेतलं. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनायक राणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे.
1: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातल्या श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

मंडळी नमस्कार. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ 1948, 12 जून 2026. श्रोते, सुरुवातीला आता आपण जाणून घेऊयात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. अंबाडी भाजी 400 ते 500 रुपये, बीट 1500 ते 2000, कारली 2500 ते 6000, वांगी 700 ते 5000, कोबी 800 ते 2000, ढोबळी मिरची 4200 रुपये, गाजर 1500 ते 2500 रुपये, फ्लॉवर 640 ते 2080 रुपये, गवार 3000 ते 7000, कोथिंबीर 400 ते 1000, काकडी 500 ते 5000, लसूण सुका 6500 ते 14100 रुपये, चाकवत 500 ते 700 रुपये, हरभरा 5905 रुपये, हिरवी मिरची 2500 ते 4500 रुपये, पेरू 500 ते 2000 रुपये, जांभूळ 4000 ते 9000, कांदापात 1400 ते 1500, भेंडी 1000 ते 4000, लिंबू 1000 ते 6500 रुपये, आंबा हापूस 400 ते 1400 रुपये, आंबा 1500 ते 3500 रुपये, मेथी भाजी 800 ते 2000, मोसंबी 3000 ते 6000, कांदा 100 ते 2600 रुपये, पपई 600 रुपये, अननस 1100 ते 3000 रुपये, डाळिंब 1000 ते 20000, बटाटा 800 ते 1250, राजगिरा 800 रुपये, तांदूळ 3540 ते 7005 रुपये, दुडका शिराळी 1000 ते 5000, शेपू 1000 ते 1500 रुपये, ज्वारी मालदांडी 2300 ते 3450 रुपये, सोयाबीन 6515 ते 6650 रुपये, पालक 300 ते 700 रुपये, टोमॅटो 500 ते 4500 रुपये, कलिंगीट 500 ते 2100 रुपये आणि शरबती गहू 2600.

0: 10 ते 4 हजार रुपये हे होते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव. आता कृषी सल्ला जाणून घेऊयात.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, शेतावरील पिकाच्या काढणीनंतर उत्पादित धान्याची योग्य साठवणूक न झाल्यास किडी, उंदीर, बुरशी आणि आर्द्रतेमुळे मोठ्या प्रमाणात हानी होते. विशेषतः कडधान्य, भुंगा, सोंडे कीड, खापरा भुंगा, कॉर्सायरा पतंग, ड्रग स्टोअर बीटल आणि बुकलाइस यांसारख्या किडी धान्याची गुणवत्ता, वजन, उगवण क्षमता आणि बाजार मूल्य कमी करतात. साठवणुकीमध्ये योग्य स्वच्छता, हवाबंद साठवण, घरगुती उपाय, तापमान आणि वायू नियंत्रण सोबतच शास्त्रीय धुरीकरण तंत्राचा अवलंब केला तर आपल्याला हे नुकसान नक्की टाळता येतं. त्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये मळणीनंतर आपलं धान्य हे स्वच्छ करून घ्यावं. जास्त ओलावा किडी आणि बुरशीच्या वाढीला पोषक ठरतो, त्यामुळे धान्य उन्हात चांगलं वाळवून त्यातील ओलाव्याचं प्रमाण 8 ते 10% कमी करावं. साठवणुकीपूर्वी रिकामी पोती, कणग्या आणि गोदाम स्वच्छ करून ते किडमुक्त करावं. शक्यतो नवीन गोण्या वापराव्यात. जुनी पोती वापरायची असल्यास गरम पाण्यामध्ये भिजवून सुकूनच ती वापरली पाहिजेत. यासह भिंतीमधील भेगा, छिद्र ही सिमेंटनं बुजवली पाहिजेत. उंदरांची बिळं काचेचा चुरा भरून ती बंद करावीत. खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसवाव्यात. धान्यातील किडलेले, तुटलेले आणि खराब दाणे चाळून ते वेगळे केले पाहिजे. धान्याची पोती लाकडी फळ्या, बांबू किंवा पॅलेटवर ठेवावी. धान्याची ही पोती भिंतीपासून 3 फूट अंतरावर 2 थप्प्यांमध्ये 1/2 मीटरवर ठेवावीत. छतापासून थोडी जागा ठेवावी. अत्यंत महत्वाचं म्हणजे महिन्यातून एकदा संपूर्ण गोदामाची स्वच्छता आपण केली पाहिजे. हवाबंद लोखंडी किंवा धातूच्या कोठ्यांचा यासाठी वापर केला पाहिजे. पावसाचं पाणी साठवणुकीच्या जागेत येणार नाही याकडेही विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. अशा पद्धतीनं धान्य साठवताना काही महत्वाच्या बाबी आपण लक्षात ठेवल्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना जर केल्या तर उंदीर, बुरशी आणि आर्द्रतेमुळे मोठ्या प्रमाणात होणारी हानी आपल्याला टाळता येते. सोबतच साठवलेल्या धान्याचं वेगवेगळ्या किडींपासून संरक्षण देखील करता येतं.
0: कृषी सल्ला आता आपण ऐकला. आता खरीप पेरणीची पंचसूत्री याविषयी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद ऐकूयात.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. गावकरी मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले उपस्थित आहेत आणि सध्याच्या खरीप पेरणीची पंचसूत्री याबाबतची माहिती ते आज आपल्याला देणार आहेत. सर्वप्रथम सर, आपलं आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार शेतकरी मित्रांना माझा नमस्कार.
1: आता आपण पाहतोय की जून महिन्याला सुरुवात झाली आहे आणि कुठेतरी मान्सूनला देखील आपल्याकडे सुरुवात होताना दिसते. मग अशा परिस्थितीमध्ये आता शेतामध्ये ज्या काही खरीपाच्या पेरण्या होणार आहेत तर त्या पेरण्या करत असताना कोणकोणत्या बाबी महत्वाच्या मानल्या पाहिजेत किंवा कोणकोणत्या बाबी या लक्षात ठेवल्या पाहिजेत?
2: खरीपाची जी पेरणी आहे ती पेरणी करत असताना सर्वसाधारणपणे जर आपण प्रमुख 5 बाबी किंवा त्याला आपण पेरणीची पंचसूत्री म्हटलं तरी वावगं ठरू नये. अशा 5 बाबी म्हणजे पेरणी करत असताना पहिलं बियाण्याची उगवण क्षमता तपासणी, यानंतर बियाण्यांना बीज प्रक्रिया करणे, पेरणी करत असताना BBF सारख्या जे पर्जन्य आधारित शेतीचा आत्मा आहे अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, त्याबरोबरच काही टोकन पद्धतीचा किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब करणे, आणि पट्टा पद्धत करत असताना जो काही आपल्याला स्पेस राहतो त्या स्पेसचा वापर आंतर पिकाचा अवलंब करून किंवा आंतरभाव करून आपली जी पीक उत्पादनातील जोखीम आहे किंवा आपण जी म्हणतोय की एल निनोचा जो परिणाम आहे तो परिणाम कमी करण्यासाठी आंतर पिकाचा अवलंब करणे, आणि हे करत असताना आपल्या पुढे सगळ्यात मोठं जे आव्हान असतं ते कीड नियंत्रणाचं, आणि कीड नियंत्रण करत असतानाच जी पेरणी करताना आपण सापळा पिकाचा जर काही अंतर्भाव केला तर सापळा पिकाचा अंतर्भाव एक मोठं म्हणजे आपल्या उत्पादन खर्चात बचतीचं साधन होऊ शकतं.
3: बरं.
2: आणि सरते शेवटी पेरणी करत असताना वापसा कंडिशनलाच पेरणी करावी किंवा योग्य खोलीवर पेरणी

0: करावी ह्या अशा पंचसूत्रीचा अवलंब केला तर खरीप पेरणी आपली यशस्वी होण्यास काही अडचण येणार नाही।
1: बर, तर सर आता तुम्ही जे काही पंचसूत्री सांगितली किंवा जे काही मुद्दे सांगितले तर आता टप्प्याटप्प्यानं जर आपण त्याकडे गेलं तर आता सुरुवातीचा मुद्दा म्हणजे उगवण क्षमता, तर याबाबत काय सांगाल?
0: खरं तर आपण बियाण्याची जी आहे ती सगळ्यात महत्वाचा गुणधर्म म्हणजे ते बियाणं उगवतं किती किंवा त्याची उगवण क्षमता काय आहे।
1: अच्छा,
0: आणि आपण पाहतो की शेतकरी पेरणी करतो आणि परत जर बियाणं नाही उगवलं तर पुन्हा त्याला त्याची दुबार पेरणी करावी लागते।
1: बर,
0: यासाठी अगदी उगवण क्षमता घरच्या घरी कमी खर्चात किंवा कोणताही खर्च न लागता बियाण्याची उगवण क्षमता शेतकऱ्याला तपासता येते। त्यासाठी साधा एक गोंधपाट किंवा वर्तमानपत्र किंवा त्याच्याकडे घरी काय गमेलं पाटी किंवा असे पद्धतीनं ह्या साधनांचा वापर करून त्याला उगवण क्षमता तपासता येते। यात जर गोंधपाट तुम्ही ओला करून घेतला आणि त्या गोंधपाटात आपण जी पेरणी करणार आहे अशा 100 बिया त्या गोंधपाटावर मांडायच्या, त्या गोंधपाटाची गुंडाळी करायची किंवा वर्तमानपत्र असेल तर त्याची गुंडाळी करून ते एक 4 दिवस ठेवायची आणि त्यानंतर जर बघितलं तर आपण ते बियाणं किती उगवतंय ह्याचा आत्मविश्वास आपल्याला येऊन भविष्यात जो होणारा दुबार फिरणीचा खर्च आहे ते आपण टाळू शकतो।
1: बर, आता या खरीप पेरणीच्या बाबतीमध्ये बोलताना बीज प्रक्रियेचा उल्लेख तुम्ही केलता तर ती कशी महत्वाची ठरते?
0: शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि बीज संस्कार किंवा जसं आपण लहान मुलाला संस्कार करतो तसं बियाण्याला सुद्धा संस्कार केले पाहिजेत आणि तेच संस्कार म्हणजेच बीजप्रक्रिया। कारण बीजप्रक्रिया मुख्यतः 2-3 गोष्टीसाठी आपण करतो, एक म्हणजे रोगाचं नियंत्रण, किडीचं नियंत्रण आणि जी खताची बचत आहे किंवा उत्पन्नात वाढ। जर आपण बीजप्रक्रिया बघितली तर 3 प्रकारची बीजप्रक्रिया आपल्याला करावी लागते, एक बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जे जीवाणू आहेत रायझोबियम किंवा अजोटोबॅक्टर जे जैविक बीज प्रक्रिया म्हणून आपण त्या असे 3 प्रकारच्या बीज प्रक्रिया करता येतात। यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा क्रम काय असावा, म्हणजे कोणती बीज प्रक्रिया अगोदर करावी आणि कोणती नंतर करावी। तर ह्यात FIR जर हा आपण लक्षात ठेवला शब्द ग्रामीण FIR, तर त्यात F म्हणजे काय की फंजीसाइड म्हणजे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया पहिली करावी, इन्सेक्टीसाइड आय म्हणजे कीटकनाशकाची प्रक्रिया दुसरी करावी आणि सर्वात शेवटी रायझोबियम किंवा जीवाणू वर्धक आहेत जे आपल्याला आपल्या हवेतलं नत्राचं प्रमाण जे आहे तो फिक्स करून पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम करतात, असे वेगवेगळे अजोटोबॅक्टर, एकदल पिकासाठी अजोटोबॅक्टर असेल, द्विदल पिकासाठी रायझोबियम असेल, अशा वेगवेगळ्या जीवाणूंची जर बीज प्रक्रिया केली तर आपण उत्पादन खर्चात म्हणजे कीड नियंत्रणात आपली बचत होऊन उत्पादनात सुद्धा 15-20% वाढ होऊ शकते।
1: बर, आता अलीकडे आपण पाहतो की पर्जन्य आधारित तंत्रज्ञान जे आहे पेरणीचं म्हणजे ज्याला आपण BBF पट्टा पद्धत म्हणतो तर ती नेमकी कशा पद्धतीने अवलंबली पाहिजे?
0: खरं तर आपण ज्यावेळेस पावसावर किंवा पर्जन्य आधारित शेती करत असतो त्यावेळेस हे BBF तंत्रज्ञान हे वरदान आहे आपल्याला शेतकऱ्यांसाठी।
1: अच्छा,
0: पण शेतकऱ्यांचा जो समज आहे तंत्रज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर पेरणी करत असताना आपल्याला हे 3 पद्धतीनं तंत्रज्ञान साधता येतं। पहिलं तंत्रज्ञान म्हणजे आज बाजारात आपल्याला BBF पेरणी यंत्र उपलब्ध आहेत,
1: बर,
0: त्या यंत्राचा वापर करून आपण पेरणी करू शकतो। पण त्या यंत्राची संख्या जर बघितली आणि आपल्याला पेरणीचं क्षेत्र बघितलं तर त्या प्रमाणात ती संख्या नाही। आज सोलापूर जिल्ह्यात जर बघितलं तर जवळजवळ 225 आसपास पेरणी यंत्र उपलब्ध असतील, पण तेवढी यंत्र पेरणी करण्यासाठी पुरेशी नाहीत। पण यात घाबरण्याजोगं किंवा चिंता करण्यासारखं काही नाही, कारण आपल्याला तंत्रज्ञान अवलंब करायचं, यंत्राचा वापर हा त्यातला भाग आहे।
1: बरोबर,
0: आणि आपण जी आपल्याकडे जी पूर्वी पारंपरिक पेरणी यंत्र वापरतोय त्या यंत्राचं रुपांतर सुद्धा आपण जर एका 2 बाजूला 2 जर रिझर्व बसवले तर त्याचं रुपांतर करता येतंय। आणि हेही ज्याला शक्य नाही त्यांनी सुद्धा घाबरायची गरज नाही, पेरणी करत असताना आपल्या पेरणी यंत्राचा मधला जो फन किंवा नळा आहे तो बंद करून पेरणी करावी आणि पेरणी केल्यानंतर ज्यावेळेस तुमचं पीक उगवून आलं आणि उगवून आल्यानंतर जी आपण तास रिकाम राखलेला आहे, न पेरता राखलेला आहे, त्या ठिकाणी आपल्या डोब्यानं किंवा लाकडी नांगरानं बळीराम नांगरानं एक 1.5 फरो किंवा मृतसरी काढून घ्यायची, तेच पद्धतीनं सुद्धा आपण हे BBF तंत्रज्ञानाचा अवलंब करू शकतो। कारण या तंत्रज्ञानामुळं आपण दोन्ही विपरीत परिस्थिती म्हणजे आपल्याकडे अतिवृष्टी झाली किंवा पावसाचं प्रमाण कमी असेल अशा दोन्ही परिस्थितीत हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे। कारण यात

0: उत्पादन खर्च कमी होतो
1: बर
0: आणि आजपर्यंतच्या शेतकऱ्यांचा अनुभव किंवा ज्या शेतकऱ्यांनी ह्याचा अवलंब केलेला आहे इक्री किमान 2 ते 3 पोत्याची वाढ उत्पन्नात कुठलाही खर्च न वाढता वाढ होऊ शकते. त्यामुळे मी ह्या निमित्तानं आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करेन की सोयाबीन असो उडीद असो किंवा मूग असो या प्रकारची सर्व पिके या तंत्रज्ञानाचा अवलंब करूनच पेरणी करावी कारण यात आपल्याला नुकसानकारक असं काहीही नाही.
1: बर
0: आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यात पेरणीच्या पद्धतीत तूर एक मोठ्या प्रमाणात जवळजवळ 90,000-95,000 हेक्टरवर तूर केली जाते आणि जसं मी आता बीबीएफ सांगितलं तर तूर पिकाला आपण जे 3 फुटावर 4 फुटावर जी तुरीची पेरणी करतो तर त्यात जमिनीच्या प्रकारानुसार जर आपली हलकी जमीन असेल तर 4.5 ते 5 फूट 2 पट्ट्यातलं अंतर ठेवावं आणि जर भारी जमीन असेल तर किमान 6 फूट अंतर ठेवून 100% म्हणजे ही जसं मी बीबीएफच्या बाबतीत सांगितलं की ह्यात नुकसान काहीच नाहीये
1: बरोबर
0: तसंच ह्या पद्धतीत सुद्धा नुकसान काहीच नाही. त्यामुळे ह्या 2 पिकाच्या पद्धतीत ह्या वर्षी शेतकऱ्यांना मी आवाहन केलं की जे बी क्षेत्र आपण पेरणी करू ती ह्या पद्धतीनंच पेरणी करावी आणि तुरीच्या बाबतीत जर पट्टा पद्धतीचा अवलंब केला तर आपण त्यात तुरी पिकामध्ये सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल तुमच्या गरजेनुसार आंतर पिकाचा सुद्धा आपण अंतर्भाव करू शकतो आणि आपल्या उत्पादनात जी काही जोखीम कमी पावसामुळे येणार आहे ती जोखीम कमी करायचं आपण काम करू शकतो.
1: बर आता सापळा पिकाचा जो अंतर्भाव आहे तो कशा पद्धतीनं महत्वाचा?
0: खरं तर आपण शेती म्हणलं की सेंद्रिय शेती हा शब्द उच्चारतो आणि सेंद्रिय शेती म्हणजे काय किंवा एकात्मिक कीड नियंत्रण. एकात्मिक कीड नियंत्रण म्हणजे कीड नियंत्रणाचे जे काय उपाय आहेत सर्व उपायाचा एकत्रितरित्या वापर करणे.
1: बरोबर.
0: आणि त्यातलाच एक उपाय म्हणजे सापळा पिके. म्हणजे जर आपण सोयाबीनचं पीक घेऊ तर त्या पिकात एरंडी किंवा सूर्यफूल यासारखं पिकाचे जर झाडं असतील तर त्या पिकावर येणारी जी पाने खाणारी आळे आहे ती प्रथमतः त्या पिकाच्या मोठ्या पानावर आकर्षित होते तिथं अंडी घालते आणि ते पीक हे आळीसाठी किंवा ह्या किडीसाठी सापळा म्हणून काम करतं. म्हणून अशी जी पिकं आहेत जसं सोयाबीनमध्ये मी सांगितलं एरंडी आहे सूर्यफूल आहे जर तुरीत गेलो आपण तर मका आहे किंवा एखाद्या काही रसशोषक किडीसाठी सुद्धा उडीद मुगामध्ये मक्यासारखं पीक आहे किंवा तुरीमध्ये आपण आळीच्या नियंत्रणासाठी झेंडूसारखं पीक आहे अशा सापळा पिकाची त्या पेरणी करतानाच थोडेस बी एक 10-15 बी किंवा बांधाच्या कडेला जर एक काही एखादा पट्टा किंवा एखादी रांग या पिकाची आपल्याला करता आली पेरताना तर आपण कीड नियंत्रणामध्ये निश्चित आपल्या खर्चामध्ये 10 ते 15% बचत करू शकतो आणि आपण फवारणीचा खर्च कमी करू शकतो.
1: बर आता या व्यतिरिक्त वापसा जमिनीमध्ये आला तर याबाबत काय काळजी घेतली पाहिजे?
0: खरं तर काय पावसाचं ह्यावेळेस जे आता पाऊस सुरू झालेला आहे पण जो पुरेसा पाऊस किंवा पेरणी करता जो आवश्यक पाऊस आहे तो साधारणतः 3 ते 4 दिवसात 75 ते 100 मिलीमीटर जर पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर वापसा कंडिशन आल्यानंतर शेतात पेरणी करावी आणि पेरणी करताना काही जी पिकं आहेत उदाहरणार्थ सोयाबीन सारखं पीक आहे ते खोल बियाणं पडलं तर ते उगवणीला म्हणजे खोलीला सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे अशा पिकात 4 ते 5 सेंटीमीटर पेक्षा खोलीवर बियाणं जाऊ नये आणि योग्य खोलीवर पेरणी करावी आणि योग्य वापशालाच पेरणी करण्याचं आव्हान या निमित्तानं मी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना करतो.
1: तर नक्कीच सर आज तुम्ही आमच्या आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि खरीप पेरणीची जी काही पंचसूत्री आहे ती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही सांगितली याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.
2: आताच आपण खरीप पेरणीची पंचसूत्री याविषयी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद ऐकलात.

0: पुण्याच्या सोलापूर केंद्रावरून.
1: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर.
2: जमीन,
3: शेतकरी,
2: पाऊस,
3: पाणी,
2: उघडीप,
3: वापसा,
2: पेरणी,
3: लावणी,
2: खुरपणी,
3: निंदणी,
2: कुळपणी,
3: फवारणी,
2: खतावणी,
3: कापणी,
2: छाटणी,
3: काढणी,
2: उफणणी,
3: पाखडणी,
2: प्रगत
3: शेतकरी,
2: गावकरी,
3: मंडळ,
2: आकाशवाणी
3: सोलापूर,
2: दररोज
3: सायंकाळी 7:30
2: माझं, तुमचं, प्रत्येकाचं,
3: सर्वांचं गावकरी मंडळ.
0: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजतायत.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
2: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
1: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
2: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार सावडीजवळ, सोलापूर.
1: सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.
2: मोबाईल 98503388007.
3: परमपूज्य बुधाराम महाराज यांनी स्थापन केलेल्या आणि परमेश्वर देवस्थानच्या पावन भूमीत असलेल्या मोहोळ तालुक्यातील कामतीच्या लमाण तांड्यावरील श्री परमेश्वर आश्रम शाळेत इयत्ता 1 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू.
4: मराठी माध्यमातून शिक्षण, टॅबद्वारे शिक्षण, जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग,
3: ग्रंथालयाची सुविधा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, इंग्रजी संभाषण वर्ग, मोफत शैक्षणिक साहित्य आणि संगणक प्रशिक्षण, मोफत गणवेश, वसतिगृहात राहण्याची मोफत सोय, 2 वेळचं मिष्टान्न भोजन आणि नाश्ता, भव्य क्रीडांगण आणि खेळाची सोय.
4: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा 98 50 257 323, 98 81 145 746. 97 63 041 415 आणि 99 21 609 018.
5: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जाव यास चांदीचा दीप, विष्णुरूपी जाव याला देऊ चांदीचं ही ताट, तेहतीस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
6: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
7: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
8: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
9: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
8: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर.
10: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
11: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
12: जुनाट, सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88

0: 36088.
1: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते चार पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
2: मोबाईल 77192922555.
3: प्रवेश प्रवेश प्रवेश.
4: वसुंधरा महाविद्यालयात BA, BSc आणि MA साठी प्रवेश देणे सुरू. मराठी, हिंदी, इंग्लिश, भूगोल आणि इतिहास या विषयासहित BA अंतिम वर्ष.
3: मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि झूलॉजी या विषयासहित BSc अंतिम वर्ष.
4: पालकांना परवडेल अशी फी, मुलींसाठी हॉस्टेलची सोय, शिवाय मुला मुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.
3: वसुंधरा महाविद्यालय, जुळे सोलापूर.
4: संपर्क 9904142455.
5: हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 होत आहेत. त्यानंतर राष्ट्रीय मराठी बातम्या दिल्ली केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येओल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ यात अंतर्भूत राहील. याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. कॅबिनेट सचिव डॉ टी व्ही सोमनाथन यांनी आज नीट फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. ही परीक्षा सुरळीत, पारदर्शी आणि सुरक्षितरित्या पार पाडावी यासाठी सर्व संबंधितांनी योग्य समन्वय राखून काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. अमेरिकेबरोबर कराराविषयी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही असं इराणनं स्पष्ट केलं आहे. युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं, इराणवर हल्ला करणार नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं होतं, त्यावर इराणनं ही प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी सांगितले की तह अंतिम टप्प्यात आल्याचं किंवा करारावर सह्या होणार असल्याचं आत्ताच म्हणता येणार नाही. मात्र वाटाघाटींपैकी बराचसा मजकूर मसुदा स्वरुपात तयार झाल्याचं त्यांनी मान्य केलं. युरेनियम उत्खनन आणि इतर धोरणात्मक मुद्द्यांवर इराण ठाम आहे. अमेरिकन हल्ले न करण्याचं ठरवलं असलं तरी होर्मुझची समुद्रधुनी आणि आसपासच्या परिसरात अद्याप तणाव कायम आहे. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रप्रमुख यून सुक येओल यांना आज सेऊल न्यायालयानं 30 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शत्रूला सहाय्य करून सत्तास्थानाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. उत्तर कोरिया ड्रोन पाठवून दोन्ही देशांमधला तणाव वाढवणं आणि त्याचा वापर करून मार्शल लॉ घोषित करणं या 2000

2024 मधल्या घटनांमध्ये त्यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख एन युंग यांनाही 15 वर्षांची तर माजी ड्रोन ऑपरेशन्स मुख्यालय प्रमुख किम युंग दी यांना 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती ए एस चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकारी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मेघालयमधून राज्यसभेसाठी नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार जेम्स संगमा यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी इतर कोणाचाही अर्ज आला नाही, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी माल्थस संगम यांनी जेम्स यांना बिनविरोध निवड झाल्याचं प्रमाणपत्र सुपूर्द केलं. कर्नाटकातून काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि पवन खेडा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. ब्रिक्स देशांच्या शहरीकरणाच्या 13व्या परिषदेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला. गेले 2 दिवस चाललेल्या या परिषदेत ब्रिक्स देशांमध्ये लोकांच्या गरजांचा विचार करून सर्वसमावेशक शाश्वत आणि नागरिकांच्या गरजेनुसार शहरांची निर्मिती करण्यावर विचारविनिमय करण्यात आला. लोकांसाठी शहर ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेसाठी ब्राझील, चीन, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सामना सुरु होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोसनिया आणि हर्झेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरु होणार आहे. आज झालेल्या गट अ च्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देऊक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले.

सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट

0: लाख करोड़ इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
1: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23623 अंकांवर बंद झाला. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15-21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या महोत्सवात 47 देशांमधले एकूण 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येऊल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 8:15 झाली आहेत. आता मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेऊयात.

आलिया अंगावर या चित्रपटाला दादा कोंडके यांचं गीत आता आपण ऐकलं, उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.

0: भटक भवानी या चित्रपटातलं गीत आत्ता आपण ऐकलं.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.

नवरे सगळे गाढव या चित्रपटातलं राजेश मुजुमदार यांचं हे गीत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात राम कदम राम लक्ष्मण यांचं संगीत आहे.

0: लक्ष कुठं वस
1: घातलं नव्हतं, हाडसरदाराच्या कडीला
0: येडी गुंबाई
1: रचला

0: या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम

अवण्यरंग मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकीबरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्यरंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून।

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होतात. आता समाचार संध्या अर्थात हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद आवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर संपर्क 73 97 80 50 73।
1: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार
2: पण तू कसा ओळखलास
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात
3: व्हीआर पवार साठी गल्ली सोलापूर।
4: आता प्रसारित करत आहोत शल्य संवाद सर्जन सप्ताह विशेष कार्यक्रम स्तनाचा कर्करोग याविषयी सहभाग डॉक्टर योगेश बांग यांच्याशी तेजश्री कुंटेकर यांनी साधलेला संवाद।
5: कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूर सर्जिकल सोसायटी आणि इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल सोलापूर।
6: मोफत मोफत मोफत जन्मतःच फाटलेले ओठ आणि टाळू यावर मोफत ऑपरेशन केलं जाईल।
7: प्लास्टिक सर्जरी तज्ञ डॉक्टर अजिंक्य उकरंडे यांचं एलिट कॉस्मो क्लिनिक व प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल
6: 146 रेल्वे लाईन्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर।
7: मोबाईल 97 67 48 37 81 किंवा 94 20 73 95 81।
8: श्रोते हो नमस्कार। सर्जन सप्ताह विशेष मालिका आपण सुरू केली आहे आणि आजच्या भागामध्ये आपण आपल्या आरोग्याशी निगडीत महत्वपूर्ण माहिती ऐकणार आहोत। आजचा विषय आहे स्तनाचा कर्करोग। तर श्रोते हो 9 जून ते 15 जून हा सर्जन सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो आणि याच अनुषंगानं आपण आजच्या भागामध्ये आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर योगेश बंग यांना। हे कॅन्सर सर्जन म्हणून सध्या कार्यरत आहेत। तर कार्यक्रमात सर्वप्रथम सर आपलं मनपूर्वक स्वागत।
9: नमस्कार
8: सर। आता आजचा विषय आहे स्तनाचा कर्करोग ब्रेस्ट कॅन्सर। तर याविषयी सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की स्तनाचा कर्करोग म्हणजे नक्की काय आणि भारतात आणि विशेषतः महिलांमध्ये या आजाराचं प्रमाण कशामुळे सध्या वाढताना दिसून येत आहे।
9: ब्रेस्ट कॅन्सर एक स्तनामध्ये जे पेशी जे सेल्स म्हणतो ते अनियंत्रित वाढून एक गाठ सारखं निर्माण होतं त्याला आपण कॅन्सरची गाठ म्हणतो। आजारचं वाढतं प्रमाण जे आपण स्तनाचं कॅन्सर आहे त्याचं वाढतं प्रमाण बरंच कारण आहे। एक जे मेजर मिसकन्सेप्शन म्हणजे गैरसमज जे आहे की स्तनाचं कॅन्सर फक्त महिलांमध्ये होतं पुरुषांमध्ये पण ब्रेस्ट कॅन्सर होतं रेअर आहे पण होतात। महिलांमध्ये डेफिनेटली रिस्क इज हायर जास्त रिस्क असतात जसं एज वाढतं तसं रिस्क वाढत चालतात। जे रिस्क फॅक्टर जे नॉन मॉडिफायबल आहे ब्रेस्टची डेन्सिटी आहे डेन्सर ब्रेस्ट हॅज इन्क्रीज रिस्क म्हणतो। ब्रेस्ट डेन्स असेल तर कॅन्सरचं रिस्क जास्त वाढून जातं। नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहे जेनेटिक जे आपण अनुवंशिकचे म्हणतो। मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स जसं की आपलं लठ्ठपणा जेवढं जास्त ओबेसिटी फॅट कंटेंट जास्त असणार इस्ट्रोजन प्रोडक्शन बॉडीमध्ये जास्त होतात आणि इस्ट्रोजन इज अ पॉझिटिव्ह फॅक्टर फॉर ब्रेस्ट कॅन्सर। ते इस्ट्रोजनमुळे ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असतात। लवकर पाळी येणं आयुष्यात म्हणजे एक महिलांचं जे जीवनमध्ये लवकर पाळी येणं आणि पाळी थांबण्याचं वय उशिराने होणं इट इज ऑल्सो अ रिस्क फॅक्टर। 30 वयाच्या नंतर गर्भधारण करणं स्तनपान नाही करणं हे सगळे रिस्क फॅक्टर्स आहे। स्तनांमध्ये गाठ निर्माण झालेली आहे आणि महत्वाचं ते गाठ दुखत नाही आणि हाच एक मोठं कारण आहे जे महिला दुर्लक्ष करतात। कुठलंही गाठ स्तनांमध्ये अबनॉर्मल आहे त्याचं अतिरिक्त दुसरं सिम्पटम्स जे दुसरं स्तनाचा आकारमध्ये वाढ होणं किंवा स्तनाचा जो चर्म आहे त्याच्यावरचं स्किन त्याच्यामध्ये दबावासारखं होणं ते एक सिम्पटम आहे। डिस्चार्ज निपल डिस्चार्ज जे आम भाषेमध्ये आपण म्हणतो स्तनाग्रातून रक्त किंवा पाणीसारखं श्राव होणं आणि स्तनाग्र आतमध्ये ओढल्यासारखं होणं हे कॉमन सिम्पटम्स आहे ब्रेस्ट कॅन्सरचे। स्वपरीक्षण म्हणजे सेल्फ एक्झामिनेशन स्वयं स्तनाची तपासणी करणं सोपं आहे

0: फक्त एक महिन्यांमध्ये महिलाला स्वतःवर 5 मिनिट खर्च करणं आहे. छोटी स्टेप सांगतो, कम्फर्टेबल राहायचं. पाळीचं 7 ते 10 दिवशी, 7 to 10 डे, 7व्या ते 10 दिवशी प्रायव्हसी मेंटेन करा, आरशासमोर थांबा, एक्झामिन म्हणजे स्वतःचं स्तनाला बघा, काही अबनॉर्मल दिसतंय का, जसं मी म्हणलं स्तनाग्रतून स्तनाग्रून आतमध्ये ओढलेला आहे का, काय लाल झालेला आहे का, दोन्ही ब्रेस्टचं कम्पॅरिझन केलं तर म्हणजे डिफरन्स काय दिसतंय का.
1: आता सर पुढचा प्रश्न असा आहे, स्तनाचा कर्करोग लवकर निदान होण्यासाठी मॅमोग्राफी किंवा इतर तपासण्यांचं महत्व काय आहे आणि कोणत्या वयोगटातील महिलांनी ही तपासणी करणं आवश्यक आहे.
0: स्तनाचं कॅन्सरसाठी मॅमोग्राफी एक स्क्रीनिंग मॉडॅलिटी आहे. नेमकं हे मॅमोग्राफी काय, हे सिम्पलेस्ट एक्सरे आहे. विशेषतः काय आहे मॅमोग्राफीची, जे गाठ दिसून येत नाही, हाताला लागत नाही, ते गाठ पण हा एक्सरे मध्ये कळून येऊ शकतो. याचा अतिरिक्त स्तनाचा अतिरिक्त काख्यामध्ये पण कुठली गाठ असेल ते पण मॅमोग्राफीमध्ये कळून येतात. आणि दुसरी गोष्टी मॅमोग्राफी डेन्सिटी ऑफ द ब्रेस्ट म्हणजे काय डेन्सिटी आहे ते पण लक्षात येत, कुठलं वयोगट गटामध्ये करायचं किंवा कधी करायचं. इंडियामध्ये 40 नंतर आणि 50 आतमध्ये 2 वर्षांमध्ये 1 वेळा मॅमोग्राफी करणं गरजेचं आहे. 50 वर्षाच्या नंतर दरवर्षी 1 वेळा मॅमोग्राफी करणं गरजेचं आहे. आणि लोकाला भीती आहे की मॅमोग्राफीमध्ये आपल्याला काहीतरी घाट निघणार आहे, हे एक मेजर भीती की मी तपासणी केलं तर मला काहीतरी होणार. तसं नाहीये की मेनी अ टाइम्स मॅमोग्राफी इज नॉर्मल, घाट असेल तरच
1: दिसणार,
0: नसेल तर नाही. येस एक्झॅक्टली, श्रोत्यांना सांगणार की हे भीती काढा. हे जबाबदारी घरच्या पुरुषांची आहे.
1: खरं कुटुंबाची काळजी घेतीये तर तिची काळजी घेणं त्या घरातल्या पुरुषाची
0: जबाबदारी.
1: खरं तर सर पुढचा प्रश्न असा आहे की स्तनाच्या कर्करोगावरील आधुनिक शस्त्रक्रिया पद्धती कोणत्या आहेत आणि स्तन संरक्षण करणारी शस्त्रक्रिया म्हणजे ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी आणि संपूर्ण स्तन काढण्याची शस्त्रक्रिया याबाबत आपण श्रोत्यांना काय सांगाल.
0: ब्रेस्ट कॅन्सरचं शस्त्रक्रिया रिसेंट अडव्हान्सेसमध्ये बरंच गोष्टी आलेल्या आहे. जसं एक मोठं जो लँडमार्क म्हणजे जे डिफाइनिंग पिरियड होतं दॅट इज ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी. महिलांची पहिचान म्हणजे एक स्तन एक पर्सनल आयडेंटिटी आहे. आपण कुठल्याही पेशंटला स्तन पूर्ण काढणं म्हणजे एक आयडेंटिटी त्याची घेण्यासारखं आहे. ब्रेस्ट कन्झर्वेशन जे सर्जरी आहे त्याच्यामध्ये नेमकं ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी काय, ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी म्हणजे जेवढी गाठ आहे त्याच्यासोबत थोडंसं नॉर्मल टिश्यू जे बाजूचं नॉर्मल टिश्यू आहे ते काढतो आपण आणि सोबत ऍक्झिलरी डिसेक्शन करतो म्हणजे काख्याचं सर्जरी पण करतो. MRM जे मॅस्टेक्टमी आहे त्यांना आणि ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरीला कम्पॅरिझन केलं त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी ऑन ऑल द ऑन्कोलॉजिकल पॅरामीटर जे ऑन्कोलॉजीमध्ये आम्ही जे कम्पेअर करतो त्याप्रमाणे इट इज समानांतरच आहे मॅस्टेक्टमीचं. जसं पुन्हा उद्भवण्याची शक्यता किंवा दुसरं ठिकाणी पसरण्याची शक्यता, पण त्याचं अडव्हान्टेज मॅस्टेक्टमीपेक्षा म्हणजे स्तन पूर्ण काढण्यापेक्षा स्तन वाचून ऑपरेशन करण्याची अडव्हान्टेज एक महत्वाचं इमोशनल स्टेबिलिटी. इमोशनल जे कोशंट आहे दॅट कॅन्सर ट्रीटमेंट इज कॉम्प्रिहेन्सिव्ह, जस्ट कॅन्सर काढला तर नाही आहे. यू हॅव टू थिंक, आपल्याला हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे की कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे इमोशनली आपण कसं सपोर्ट करणार आहे.
1: बरं, आता शेवटचा प्रश्न असा आहे की स्तनाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी वेळेवर निदान होण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी आपण महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणता महत्वाचा संदेश देऊ इच्छिता.
0: कुटुंबियांना माझा एक साधा पण महत्वाचा संदेश आहे, स्तनाचा कर्करोग म्हणजे मृत्यूचा शाप नाहीये. वेळेत ओळखले तर ते आजार पूर्णपैकी बरं होण्यासारखं. अर्ली डिटेक्शन इज द की, म्हणजे लवकर निदान लवकर उपचार आणि ते आजारपासून मुक्ती, हे एक महत्वाचा संदेश मी देणार.

महिलांसाठी एक जी सवय, जे हॅबिट, जे मी म्हणतोय दर महिन्यात घरी स्वपरीक्षण करा, वयाच्या 40 नंतर मॅमोग्राफीची सुरुवात करा. महिलांचे कुटुंबाचे जे पुरुष मुला मुली त्यांना माझा एक संदेश, एव्हरी बर्थडे आईचं वाईफचं मॅमोग्राफी शुड बी मेड ऍज अ गिफ्ट. आणि डॉक्टरांकडे जायला लाजू नका. स्तनाचं कॅन्सर आहे, मी कसं काय जाऊ, और स्तनामध्ये गाठ आहे, आपल्याला उपचार भेटणार नाही. तुम्ही जेवढं ओपन अप व्हाल तुमचे डॉक्टर तुम्हाला तेवढंच मदत करून देणार. आणि एक शेवटची गोष्ट, पिंक म्हणजे फक्त रंग नाही, पिंक एक जबाबदारी.

0: मोस्ट पिंक म्हणजे फक्त रंग नाही, पिंक एक जबाबदारी आहे, पिंक हेल्थ एक जबाबदारी आहे. सगळे श्रोतांना मी हे निवेदन करतो की पिंक हेल्थ म्हणजे स्त्रियांची हेल्थ ला सिरियसली घ्या. हे एक जबाबदारी आहे, जबाबदारीने आपण काम करू, एक पिंक हेल्थचं साठी एक पाऊल आपण घेऊ.
1: म्हणजे सरांच्या आता बोलण्यातून आपल्याला स्तनाचा कर्करोग म्हणजे काय, त्याविषयी काय काय शस्त्रक्रिया आहेत किंवा स्वपरीक्षण करणं किती महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाली. तर सर आज कार्यक्रमामध्ये आपण आलात, याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: पायावरील फुगलेल्या नसा, व्हेरिकोज व्हेन्स किंवा पायावरील न भरून येणाऱ्या जखमांमुळे आपण त्रस्त आहात का? आता लेसर आणि स्क्लेरोथेरपीद्वारे आधुनिक उपचार उपलब्ध. इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूर सर्जिकल सोसायटी आणि इलाइट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, सोलापूर.
3: स्तनाचा कर्करोग याविषयी सहभाग डॉक्टर योगेश वांग यांच्याशी तेजश्री कुमटेकर यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकला. रात्रीचे 9:15 वाजले आहेत. आता विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: प्यार का मौसम, शब्दकार मजरूह सुल्तानपुरी और संगीतकार राहुल देव बर्मन हैं.

FM 103.4 MHz वर हे आकाशवाणीचं सोलापूर केंद्र आहे. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात रात्रीचे 10 वाजले आहेत. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तोच कार्यक्रम खास तुमच्यासाठी घेऊन येतोय. SMS वर आधारित असलेला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गुजारिश. श्रोते, आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी एक वेगळी खास अशी विशिष्ट आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी आपण 5 चित्रपटांची निवड केलेली आहे. त्या सगळ्या 5 चित्रपटांच्या पहिल्या अक्षरात प्रेम आहे. म्हणजेच चित्रपटांची नावे अशी आहेत, प्रेम रोग, प्रेम प्रतिज्ञा, प्रेम ग्रंथ, प्रेम नगर आणि प्रेम पुजारी. प्रेम रोग, प्रेम प्रतिज्ञा, प्रेम ग्रंथ, प्रेम नगर आणि प्रेम पुजारी अशा 5 चित्रपटांची निवड आजच्या कार्यक्रमासाठी आपण आज केलेली आहे. तेव्हा या 5 चित्रपटांपैकी तुमच्या पसंतीचं गाणं तुम्ही आम्हाला कळवू शकता. 94-22-65-17-41 आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती तुमचं नाव आणि संपूर्ण पत्त्यासह.

सर्वात आधी प्रेमरोग या चित्रपटातील गाण्यासाठी आमच्यापर्यंत पसंती कळवणारे श्रोते आहेत अरविका, सत्यवान, बाबर, मानेगाव, सांगोला येथून त्यांनी आपली पसंती कळवलेली आहे या कार्यक्रमासाठी. त्याचबरोबर उषा, विठ्ठल, पूजा, प्रसाद, अंजी काने, संपूर्ण अंजी काने परिवार, हनुमाननगर, भवानीपेठ, सोलापूर येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. कृपया कोणी फोन करायचं नाही आहे तर आपल्याला SMS पाठवायचा आहे. त्यानंतर भगवान रामचंद्र भिलारी आहेत, तिसंगी पंढरपूरच्या श्रोते, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. त्यानंतर शशिकला नरसिंह माळगे आहेत, लष्कर, सोलापूर येथून. त्यानंतर रोहिदास चौक पंढरपूर येथून प्रशांत शिंदे, सुनीता शिंदे, यशराज शिंदे, ऋषी शिंदे, कृष्णा घोडके यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर आणखीन काही श्रोते आहेत, देवदास उघडे, प्रदीप कांबळे, शिरगाव पंढरपूरचे श्रोते आहेत. वाढदिवसाच्या त्यांच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिलेल्या आहेत, तुम्हाला देखील म्हणजेच शुभेच्छा खूप खूप. त्यानंतर काशीनाथ करके आयवळे यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर विराज संतोष कुंभार, समस्त कुंभार परिवार, हत्तूर तालुका, दक्षिण सोलापूर यांनी याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. जयराम गुंड, नवनाथ गुंड, सावळे शिरजे हे श्रोते आहेत. त्यानंतर नामदेव बाबर आहेत मानेगावचे श्रोते. शिवाजी, सविता सोनवळे, मनीषा सोनवळे, भाग्यश्री, वैभव आणि समस्त सोनवळे परिवार भोसी जिंतूर परभणीचे हे श्रोते आहेत. त्यानंतर सज्जन अवताडे आहेत मुकाम पोस्ट विरवडे मोहोळचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. स्वप्नील रजपूत आहेत वीर महाराणा प्रताप सिंह चौक सोलापूरचे श्रोते. वैशाली आमले, दिगंबर आमले. त्यानंतर फिरोज मुलाणी आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. प्रकाश जैन आहेत नांदेडचे श्रोते, त्यांनी देखील प्रेमरोग या चित्रपटातील गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. भीमराव नारायण डोके वय वर्ष 78 असे सांगतायत ते. खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. मोहोळ इचगाव मोहोळहून यांनी या कार्यक्रमात सहभागी घेतलाय.

तुमचं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात. श्रावणी, सुशांत, नागराज, योगीराज, महानंदा, लक्ष्मी, त्याचबरोबर शिवानंद, त्याचबरोबर समस्त हनाचे परिवार धोत्रीचे हे श्रोते आहेत. तालुका दक्षिण सोलापूर येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. शशिकांत शेळके आहेत, प्रियंका शेळके, कोनहरी तालुका मोहोळ येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. बिभीषण कुंभार आहेत, हलदेवडे सांगोल्याचे हे श्रोते, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर वैशाली मोरे आहेत, हिंगणी, त्यांनी देखील प्रेमरोग या चित्रपटातील गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. विष्णू मिस्किन आहेत, मिस्किन परिवार, दयानंद कॉलेज, भवानीपेठ, सोलापूर येथून. त्याचबरोबर रजाक मुल्ला आहेत, चांद मुल्ला, सय्यद शेख, रुखसाना शेख आणि शहनाज शेख, टीकेकर वाडीचे हे श्रोते आहेत. राजेंद्र शंकर माने बेंबळे माड्याहून यांनी या कार्यक्रमासाठी आपली पसंती कळवलेली आहे. जाकीर मुलाणी आहेत, सुमया, सुभा, समीर, सन्मा, ममता, दिलशाद, नशीर, चाचा, चाची, फुलचिंचोली, पंढरपूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर सुधाकर गायकवाड आहेत, विकास गायकवाड, प्रीती, आशा, दीपांजली, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे, समस्त गायकवाड आणि वाघमारे परिवार फुलवळ कंधारचे हे श्रोते आहेत. नांदेडहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर हे कोण आहेत, बरं, प्रकाश सुतार, बनाजीवाडी, तालुका राधानगरीचे हे श्रोते आहेत. तुमचंही खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात. संतोष खडसे, सौ प्रियंका खडसे आहेत, विदर्भ यवतमाळ येथून त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. ऐकूयात तुमच्या सर्वांच्या पसंतीचं प्रेमरोग या चित्रपटातलं छानसं गीत. बऱ्याच जणांनी शीर्षक गाण्यासाठी म्हणजेच टायटल ट्रॅकसाठी पसंती कळवलेली आहे. त्यानंतर ऐकूयात या चित्रपटातलं हे तुमच्या सर्वांच्या पसंतीचं गीत.

प्रेमरोग या चित्रपटातील सुरेश वाडकर यांनी गायलेलं संतोष आनंद यांचं गीत आता आपण ऐकलं, लक्ष्मीकांत पैरेलाल यांच्या संगीत नियोजनात. गुजारिश हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते, आजच्या कार्यक्रमासाठी प्रेमरोग, प्रेम प्रतिज्ञा, प्रेमग्रंथ, प्रेमनगर आणि प्रेम पुजारी या पाच चित्रपटांची निवड केली आहे. तेव्हा तुमच्या पसंतीचं गाणं तुम्ही आम्हाला कळवू शकता 9022 65 17 41 आपल्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती, तुमचं नाव आणि संपूर्ण पत्त्यासह. कार्यक्रमात यानंतर प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटातील गाण्यासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत धनु.

गाडी येथून नेहरू आरळे, मोहन जाधव मुंबई पोलीस, मंगेश आणि रितेश संपूर्ण आरळे परिवार। त्यानंतर याच गाण्यासाठी आणखीन काही श्रोत्यांनी आपली पसंती कळवलेली आहे। त्यामध्ये आहेत नारायण गायकवाड आहेत, पवन, प्रणव, राणी, प्रांजली, संतोष पवार, प्राजक्ता पवार, संपूर्ण पवार आणि

त्याचबरोबर आणखीन काही श्रोते दिसत आहेत, त्यामध्ये संघमित्र श्रोता संघ वार्ड क्रमांक 1 पोफाळी यवतमाळ येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. श्रोते आहेत जयराम शिंगणकर, दिशांत कुमार शिंगणकर आणि अर्पिता. या सर्वांना प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर आणखीन काही श्रोत्यांनी SMS पाठवलेले आहेत. विष्णू मिस्किन दयानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूर येथून त्यांनी पुन्हा एकदा आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर अमोल देवकुळे आहेत, सुरेश प्रणव प्रतीक समस्त देवकुळे परिवार मराठी उत्तर सोलापूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. शिवाजी सविता सोनोळे, मनीषा भाग्यश्री, वैभव सोनोळे, समस्त सोनोळे परिवार भोसी जिंतूर परभणीचे श्रोते. त्यानंतर या गाण्यासाठी आणखीन काही श्रोत्यांनी पसंती कळवलेली आहे. काही श्रोते फोन करतायत, कृपया आपण फोन करू नका, कार्यक्रमात व्यत्यय येतोय. त्यानंतर विभीषण कुंभार आहेत सांगोला, यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. जाकीर मुराणी, सुमया सुभा, समीर सलमा, मुमता, दिलशाद, निशीर, चाचा, चाची, फुलचिंचोली, पंढरपूरचे श्रोते आहेत. स्वप्नील राजपूत, वीर महाराणा प्रताप सिंहचौक सोलापूरहून यांनी पुन्हा एकदा आपली पसंती कळवलेली आहे. बापू बोटे आहेत उपाय ठोगे येथून. त्यानंतर शिवदास उघडे, आदर्श उघडे, शिरगाव, पंढरपूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर आहेत कार्तिक आहेत आयुळे तीर्थ येथून, त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवली. भगवान रामचंद्र भिलारी ती संगीत पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्यानंतर सज्जन अवताडे, मुकाम पोस्ट विरवडे, मोहोळचे श्रोते. आणखीन काही श्रोते दिसत आहेत. उषा विठ्ठल, पूजा प्रसाद, अंजिकाने, अंजिकाने परिवार हनुमाननगर भवानीपेठ सोलापूरहून. परशुराम सोनेकर, दक्षिण सोलापूर औराद येथून त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. वैशाली आंबले, दिगंबर आंबले, वारद चाळ सोलापूर येथून. वैशाली मोरे आहेत झिणगे वस्ती हिंगणी, यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. हनुमंत मोरे आहेत, त्यांनी देखील पसंती कळवलेली आहे. चंदू सपकाळ, षटफळ, पंढरपूरचे हे श्रोते आहेत. विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर, शनिवार पेठ मंगळवेड्याचे हे श्रोते आहेत. त्यानंतर तिगाव तालुका वडवणी बीड येथून तुळशीराम शिंपले, रामदास शिंपले, बाबासाहेब शिंपले, कांचन शिंपले, दत्ता मोरे, पोखरापूरचे हे श्रोते आहेत. मोहोळ येथून विजया लक्ष्मी, राहुल महाजन, श्रीनिधी स्वस्ती, शिशा पवन, निलेश देऊळगाव राजा बुलढाण्याचे हे श्रोते आहेत. ऐकूया तुमच्या सर्वांच्या पसंतीचं प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटातलं हे छानसं गीत.

प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटातल्या तुमच्या सर्वांच्या पसंतीचं गाणं तुम्ही आता ऐकल्यात. गुजारिश हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

प्रेमग्रंथ या चित्रपटातील गाण्यासाठी देखील बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. भयोराने काशीनाथ ऐवळे आहेत तीर्थ येथून त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर आहेत भगवान रामचंद्र भिलारती संगी पंढरपूरचे हे श्रोते आहेत. विष्णू मिस्किन मिस्किन परिवार दयानंद कॉलेज भवानी पेठ सोलापूरहून त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. उषा विठ्ठल पूजा प्रसाद अंजीखाने संपूर्ण अंजीखाने परिवार हनुमाननगर भवानी पेठ सोलापूर येथून. त्यानंतर शशिकला नरसिंह माळगे लष्कर सोलापूर येथून. त्याचबरोबर शिवदास उघडे अजिंक्य उघडे शिरगाव पंढरपूरचे हे श्रोते आहेत. दिगंबर आमले वैशाली आमले वारदचा सोलापूर येथून त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर आहेत जाकीर मुलाणी सुमया सभा सरमिल सलमा मुमताज दिलशाद नशीर चाचा चाची फुल चुंचोली पंढरपूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. विदर्भ यवतमाळ येथून संतोष खडसे सौ प्रियंका खडसे यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. विलासराव कुष्टी आणि हरिप्रसाद देवकर आहेत शनिवार पेठ मंगळ वेळ्याचे श्रोते. त्यानंतर आहेत संतोष कुंभार विशाल कुंभार विराज कुंभार हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर येथून त्यांनी पसंती कळवलेली आहे. जया सप्ताळ षटपळ पंढरपूरचे श्रोते त्याचबरोबर त्यांच्या समवेत चंदू सप्ताळ तिथूनच त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. स्वप्नील रजपूत आहेत वीर महाराणा प्रताप सिंह चौक सोलापूर येथून त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे.

गार्डन ग्रुप दमणीनगर सोलापूर याने देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. त्यानंतर पांडवांची पोवळी मोहोळ येथून आचार्य गोपाळ कोळी यांनी देखील आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर नेहरू आरळे आहेत धनगरवाडी येथून, त्यांच्यासमवेत मोहन जाधव मुंबई पोलीस आणि मंगेश रितेश. त्याचबरोबर आणखीन काही श्रोते दिसत आहेत, यामध्ये आहेत

अमोल देवकुळे, प्रतीक देवकुळे, मार्डी उत्तर सोलापूरहून यांनी पसंती कळवली. त्यांच्या समवेत आहेत प्रणव आणि सारिका देवकुळे.

दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.

रात्रीचे 10:34 झाली आहेत. कार्यक्रमात यानंतर प्रेम पुजारी या चित्रपटातील शीर्षक गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत भगवान रामचंद्र भिलारी ती संगीत पंढरपूरहून, त्याचबरोबर मुहूत मुहूत बुद्रुक येथून, मिताली मृणाल आराध्या शर्वरी तनुशोरा चिनू अनु समस्त देशमुख परिवार यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. अंजली कोरे आहेत अबोली कोरे मोहोळ येथून, त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर नागेश दुपारगुडे, प्रथमेश दुपारगुडे, रुक्मिणी दुपारगुडे आणि दुपारगुडे परिवार निंबर्गी दक्षिण सोलापूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. स्वप्नील राजपूत आहेत सोलापूरहून. त्याचबरोबर याच गाण्यासाठी आणखीन काही श्रोत्यांनी पसंती कळवलेली आहे. संतोष कुंभार आहेत, विशाल कुंभार, विराज कुंभार हातूर तालुका,

दक्षिण सोलापूर येथून. त्यानंतर आहेत कृष्णा कॅटरर्स पांडवांची पोपळी. आचारी गोपाळ कोळी यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. विश्वास गरांडे मोहोळ येथून त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. सिद्धेश्वर हिरेमठ आहेत सचिन इटकळे मार्केट यार्ड सोलापूर येथून. गार्डन ग्रुप अप्पा बुवा सावळकर उद्यान दमाणीनगर सोलापूर येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. अंबादास सोमा कल्पना कृष्णवेणी महालक्ष्मी भगवती सरस्वती विठोबा अर्जुन सोमा आणि अक्षय भाग्यलक्ष्मी दत्तूबाई यादगिरी जुना विडी घरकुल सोलापूरहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर आणखीन काही श्रोते दिसत आहेत. विभीषण कुंभार आहेत सांगोल्याहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. वरद संजय विलास स्वाती सारफळे समस्त सारफळे परिवार पोहणेर धाराशिव येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर

गुजारिश हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आजच्या कार्यक्रमासाठी प्रेमरोग, प्रेम प्रतिज्ञा, प्रेम ग्रंथ, प्रेम नगर आणि प्रेम पुजारी या पाच चित्रपटांची निवड केली आहे. कार्यक्रमात यानंतर प्रेमग्रंथ या चित्रपटातील दुसऱ्या गाण्यासाठी बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवल्याचं दिसतंय. यामध्ये आहेत अप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव, प्राजक्ता जाधव, भीमनगर आंबे चिंचोली, पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्याचबरोबर प्रकाश जैन आहेत नांदेडचे श्रोते. त्यानंतर मधुकर मसलखांब, विमल आनंद मसलखांब, अमोल समस्त मसलखांब परिवार पाथरी उत्तर सोलापूरचे हे श्रोते आहेत. सुधा सुगडे, अपरिजित उगडे, शिरगाव पंढरपूरचे श्रोते. त्यानंतर याच गाण्यासाठी आणखीन काही श्रोत्यांनी आपली पसंती कळवल्याचं दिसतंय. विदर्भ यवतमाळ येथून सौप्रियंका खडसे, संतोष खडसे यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली. विलासराव कोष्टी आहेत, हरिप्रसाद देवकर, शनिवार पेठ, मंगळवेड्याचे श्रोते. शिवाजी, सविता सोनोळे, मनीषा, भाग्यश्री, वैभव सोनोळे, भोसी, परभणीचे श्रोते. त्यानंतर विष्णू मिस्किन, मिस्किन परिवार, दयानंद कॉलेज, भवानी पेठ, सोलापूर येथून समर्थ कोरे, शिवानंद सगरे, यमाई नगर मोहोळचे श्रोते आहेत. त्यांनी देखील याच गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यानंतर बेबीशन कुंभार आहेत हल्दी हवडी, रोहिदास चौक पंढरपूर येथून पुन्हा एकदा प्रशांत शिंदे, सुनीता शिंदे, यशराज शिंदे, ऋषी शिंदे, कृष्णा घोडके. त्याचबरोबर धनगरवाडी येथून मला वाटतं पुन्हा एकदा नेहरू आरळे, मोहन जाधव, मुंबई पोलीस, मंगेश आणि रितेश, धनगरवाडी तालुका तुळजापूर धाराशिव येथून त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्यांच्या समवेत त्यांच्या मित्रांची नावं देखील आहेत, समाधान कदम, लोंढेवाडी आणि त्याचबरोबर रितेश आणि मंगेश. हे काही श्रोत्यांची नावं त्यांनी सोबत पाठवलेली आहेत. त्याचबरोबर ओम रेडिओ श्रोता संघ कोली नांदेड महाराष्ट्राहून नारायण गायकवाड, दयानंद गायकवाड, ओमकार साई गायकवाड, त्याचबरोबर या श्रोत्यांनी आपली पसंती कळवलेली आहे याच गाण्यासाठी. संघमित्र श्रोता संघ आहेत जयराम शिंगणकर, दिशांत कुमार शिंगणकर, अर्पिताजी. त्याचबरोबर आणखी काही श्रोत्यांनी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. राजेंद्र शंकर पाटील आहेत बेंबळे माड्याहून. ऐकूया तुमच्या सर्वांच्या पसंतीचं हे गीत. नाना गरंडे आहेत मोहोळहून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. मन्मथ मधुकर देशमुख, महुद मिताली मृणाल आराध्या यांनी देखील या गाण्यासाठी पसंती कळवली आहे. जाकीर मुलाने आणि त्यांचा संपूर्ण परिवार फुलचिंचोली पंढरपूरहून.

सिद्धेश्वर हिरेमठ आहेत मार्केट यार्ड सोलापूर येथून. सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी तालुका राधानगरी. वैशाली मोरे झेंडगे आहेत हिंगणी येथून.

प्रेमग्रंथ या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकलं. कार्यक्रमात त्यानंतर प्रेमरोग या चित्रपटातील या शेवटच्या गाण्यासाठी बऱ्याच श्रोत्यांनी आपली पसंती कळवलेली आहे. निखिल चिलका आणि अक्षय यादगिरी, समस्त चिलका यादगिरी परिवार जुना विडी घरकुल सोलापूर येथून, त्याचबरोबर अंबादास सोमा, कल्पना कृष्णदेवी, महालक्ष्मी, भगवती, सरस्वती, विठोबा, अर्जुन सोमा, अक्षय, भाग्यलक्ष्मी, दत्तूबाई यादगिरी जुना विडी घरकुल इथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवली आहे. भगवान रामचंद्र भिलारेती संगीत पंढरपूरच्या श्रोते, वैशाली आमले, आमले दिगंबर आमले वाराचाळ सोलापूर येथून, त्याचबरोबर श्रीशैल कुंभार आहेत हत्तूर दक्षिण सोलापूर येथून, नागेश दुपारगुडे, प्रथमेश रुक्मिणी आणि दुपारगुडे परिवार निंबर्गी दक्षिण सोलापूर येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. सज्जन अवताडे विरवड्याचे हे श्रोते आहेत. प्रकाश जैन नांदेडचे श्रोते. वैभवी विभूते तांदुळवाडी सोलापूर येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर शिवदास उघडे, अमित भुईटे शिरगाव पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्याचबरोबर अप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव, प्राजक्ता जाधव, भीमनगर आंबे चिंचोली पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्यानंतर याच गाण्यासाठी पसंती करणारे श्रोते आहेत सुधाकर गायकवाड, विकास प्रीती, आशा दीपांजली, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे, समस्त गायकवाड आणि वाघमारे परिवार फुलवळकंधार नांदेडचे हे श्रोते आहेत. जॅकिर मुलाणी, सुमया, सबीर, समा, सलमा, मुमताज, दिलशाद, नशीर, चाचा, चाची, फुलचिंचोली पंढरपूरचे हे श्रोते आहेत. प्रकाश जैन आहेत पुन्हा एकदा नांदेडहून, त्यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. गणेश मंढळकर सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्याचबरोबर अॅडव्होकेट अबोली कोरे मोहोळ येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. आनंद गरांडे आहेत मोहोळ येथून. दीपक भोसले गार्डन ग्रुप अप्पा बुवा सावळकर उद्यान दमाणीनगर सोलापूर येथून यांनी या गाण्यासाठी आपली पसंती कळवलेली आहे. नीता पवन अंकुश लाटणे सांगोल्याहून यांनी आपली पसंती कळवलेली आहे. त्याचबरोबर वरद संजय विलास स्वाती सरफळे समस्त सरफळे परिवार पोहणेर येथून या गाण्यासाठी आपली पसंती कळवल्याचं दिसत आहे. ऐकूया तुमच्या सर्वांच्या पसंतीचं या कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं.

याच गाण्यासाठी नेहरू आरळे आणि त्यांचे मित्र समाधान कदम यांनी देखील आपली पसंती कळवलेली होती. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गुजारिश हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या गुजारिशी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: एसएमएस वर आधारित असलेला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. रात्रीचे 11 वाजता आहेत. आता हिंदीतून बातम्या आणि 11:05 आणि इंग्रजीतून बातम्या आणि त्यानंतर 11:10 आम्ही केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त वृत्तविशेष विभागाची विशेष मालिका आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं अरुण कुमार